सुद्धा पानांच्या गौरी पण असतात. इंदईच्या फुलासह त्याची वेल आणली जाते आणि हळदी कुंकवाचं फूल असं ज्याला म्हणतात त्या फुलाची पानांची गौरी म्हणून पूजा करायची. म्हणजे निसर्गातनं जे आपल्याला मिळालं आहे त्याच्याप्रती एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करायची असा त्याचा अर्थ असतो. आणि भाद्रपद महिन्यामध्ये हे गौरींचं व्रत ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी ज्या येतात त्या नावाने प्रसिद्ध आहे. हे निश्चितच त्यांच्यामधले काही ऋणानुबंध असतात ते दाखवणारं व्रत आहे. महाराष्ट्रामध्ये बहुतांश सगळ्या भागामध्ये गौरी गणपती असतातच आणि त्यांना नावंही वेगवेगळी असतात. रत्नागिरी भागामध्ये आणणाऱ्या गौरींची पद्धत वेगळी, सिंधुदुर्गामध्ये वेगळी, रायगडमध्ये वेगळी. रायगडमध्ये तर आपण पाहतो की डोक्यावरून बसलेल्या गौरींच्या मूर्ती आणल्या जातात, त्या नाचवत आणायच्या असतात. एकही मिनिट हात न लावता 2-2.5 तास डोक्यावर गौरी घेऊन, म्हणजे त्या शाडूच्या मातीच्या मूर्ती असतील तर साधारण 8-1 किलोच्या असू शकतात, पण त्या डोक्यावरती घेऊन त्यांना एकदाही हात न लावता मोठी मिरवणूक घेऊन सगळ्या महिला गावामध्ये गौरी घेऊन येतात. खरं म्हणजे आपल्या घरामधले ह्या सगळ्या ज्या वावरणाऱ्या गौराया आहेत त्यांच्यासाठीचा हा साजरा करण्याचा सण आहे. आपल्या घरातल्या स्त्रीत्वाची पूजा या निमित्ताने करावी. एक प्रचंड सर्जनशक्ती असलेल्या मातीची पूजा आहे ही, आणि त्यामुळे या एकूण सगळ्या इकोसिस्टीमला या एकूण पद्धतीला आपण कृतज्ञतेने पाहावं म्हणून ही योजना आपल्या शहाण्या पूर्वजांनी आपल्यासाठी करून ठेवली असावी का. खरंच आहे, कारण भगिनी आणि मुख्य म्हणजे माता म्हणून, गणपतीचीही पत्नी म्हणून काही ठिकाणी गौरी आपल्याला वावरताना दिसतातच की कधी त्या लक्ष्मीच्या रूपात कधी पार्वतीच्या स्वरूपात असतात. म्हणून नक्की गौरी कोण याचा शोध आपण जर घ्यायला गेलो तर निसर्गातल्या मातीपासून तयार झालेल्या गणपती बाप्पा आणि तिची सर्जक शक्ती यांनाच ही वेगवेगळी स्वरूपं बहाल गेलेली आहेत असं आपल्याला दिसतं. तुम्हाला काय वाटतं ते मला जरूर कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर. आणि आता जाऊया पुढच्या गाण्याकडे.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातलं हे गीत होतं मंडळी. आपल्या कार्यक्रमामध्ये व्हॉट्सॲपच्या आणि फोनच्या माध्यमातून अनेक श्रोते सहभागी होत आहेत. व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आत्तापर्यंत 79 जणांचे मेसेज माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत आणि फोनच्या माध्यमातून आपल्याशी बोलले महेंद्रभाई, अनुया देवळे, सुहास पांडे, अरुणा घाडी आणि निशिकांत जोशी हे श्रोते. 5:37 होत आहेत आणि आपण बोलतो आहोत मूलतः आदिशक्तीच्या प्रतिरूपात असलेल्या गौराईबद्दल. पार्वती आणि लक्ष्मी ह्या दोन वेगवेगळ्या प्रतीकात्मक स्वरूपांमध्ये जरी आपण त्यांना पाहत असलो तरी त्यांचा मूळ शक्तीस्रोत हा एकच आहे आणि आपल्याला ते विसरून काही चालणार नाही, कारण काळानुरूप त्यांच्यामध्ये त्यांच्या रूपामध्ये झालेला हा बदल असू शकतो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते तेज, ती सर्जक शक्ती आणि तपोबलाच्या तेजाने युक्त असलेली गौराई. वैशाख वणवा सरला की निसर्गातसुद्धा बदलाचे वारे व्हायलाच लागतात की, आणि माशा तापलेल्या धरतीवरती पर्जन्य तुषार जेव्हा येतात तेव्हा एक सगळीकडे चैतन्य भरून राहतं नाही, आणि त्यामुळे सृष्टीची अशी कल्पना केलेली आहे की जणू सासरच्या तप्त झळा सोसून माहेरी आलेली विवाहिता कशी असेल, ती जशी पुन्हा एकदा बहरायला लागते तसं पुन्हा नवतेजाने या सृष्टीचं बहराला येणं हे गावोगावीच्या सगळ्या माता भगिनी त्यांच्या बहरण्यासोबत जोडलेलं आहे आणि त्यामुळे कित्येक ठिकाणी गौराई आणण्यासाठी माहेरवाशिणी आपल्या माहेरी येतात. सासरातनं माहेरी येण्यासाठीची ती एक रचनासुद्धा असू शकते किंवा तेही एक प्रयोजन असतं. पृथ्वी तत्वाचं प्रतीक असलेल्या तेरड्याच्या रोपांचं गौरी म्हणून पूजन बऱ्याच ठिकाणी करण्यात येतं आणि त्यामुळे साक्षात भूमातेलाच गौरीच्या रूपात घरी आणायचं आणि मग पोटच्या लेकीसारखं यथाशक्ती यथामती तिचं सगळं गोड कौतुक करायचं. अशी पद्धत आहे. तुमच्याकडे काय पद्धत आहे तीही मला कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲप क्रमांकावर.

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग FM रेनबो वाहिनी 107.1 MHz.
1: भाद्रपदाचा महिना चालू आहे मंडळी, आणि शुक्ल पक्षामध्ये अनुराधा नक्षत्रावरती ज्येष्ठा गौरींचं आगमन होतं आणि त्याच्यानंतर 3 दिवस त्या आपल्याकडे मुक्कामाला असतात. मग पूजा झाली की 3र्या दिवशी ज्येष्ठा नक्षत्रावरती त्यांचं विसर्जन केलं जातं आणि त्यामुळे 3 दिवसांच्या उपासनाविधींचा हा क्रम जरी सर्व मान्य असला तरी महाराष्ट्राच्या अंतर्गत आणि भारताच्या वेगवेगळ्या भागामध्ये गौरींना वेगवेगळ्या प्रकारे पूजलं जातं. कोकणामध्ये एक देशावर एक म्हणजे 2 गौरींची किंवा 2 भगिनींची आरास असा प्रघात तर आहेच, पण काही ठिकाणी त्यांची मुलं त्यांची आरास करून पूजा केली जाते. उर्वरित भारतामध्ये कमी अधिक फरकाने ज्येष्ठा गौरीच असतात, पण प्रांतापरत्वे त्या बदलत जातात. पुराणामध्ये आपल्याला असा संदर्भ सापडतो की ज्येष्ठा लक्ष्मी आणि कनिष्ठा लक्ष्मी असं त्यांना म्हटलं गेलं आहे, आणि त्यामुळे देशावरती ज्येष्ठा गौरींची आरास ही 2 बहिणींच्या रूपात असते, पण याच दोघी पौराणिक ग्रंथामध्ये ज्येष्ठा कनिष्ठा म्हणून होत्या आणि त्यामुळे मग मध्ययुगीन काळामध्ये पापी लक्ष्मी आणि पुण्यलक्ष्मी असा त्यांचाही उल्लेख केलेला आहे. आणि त्यामुळे या विशेषणावरून दोघांच्या म्हणजे सात्विक तामसिक वृत्ती वेगवेगळ्या होत्या त्याची अनुभूती आपल्याला येते. म्हणजे त्यांचे स्वभाव एकमेकांच्यापेक्षा वेगळे आहेत. पौराणिक कथेमध्ये काही ठिकाणी लक्ष्मी आणि अलक्ष्मी असा पण उल्लेख आहे त्यांचा. अलक्ष्मीचं ज्येष्ठा हे विशेषण तिच्या स्वरूपामधनं तिला आणलेलं आहे आणि कनिष्ठा म्हणजे ही सुलक्षणी लक्ष्मी असा एक काहीतरी उल्लेख करण्याचा प्रयत्न आहे. पण आद्यपूजेच्या मानातनं त्यांना जे काही स्थान लाभलेलं आहे ते त्यांना ते पुराणांनीच बहाल केलेलं आहे. पद्मपुराण असो किंवा महाभारत असो त्याच्यामध्ये लक्ष्मी आणि अलक्ष्मीच्या जन्माच्या पाठीमागे समुद्रमंथनाची कथा सांगितली जाते. समुद्र देवतेच्या ह्या कन्यांच्यापैकी लक्ष्मीच्या जन्माशी अमृताचं आणि अलक्ष्मीच्या जन्माशी हलाहलाचं एक साहचर्य पुराणकथांनी दिलेलं आहे. आणि हा संदर्भ देऊन जर महाभारत बघितलं तर लक्ष्मीला देवांची आणि अलक्ष्मीला असुरांची असंही उल्लेख त्याच्यामध्ये आपल्याला वाचायला मिळतात. तुम्हाला त्यामुळे या गोष्टींचं किंवा ह्या परंपरांचं साधर्म्य इतर सणांच्या मध्ये आपल्या त्याच्यामध्ये पण दिसून येतं. म्हणजे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा काही ठिकाणी केली जाते आणि कचऱ्याच्या स्वरूपामध्ये अलक्ष्मीची पूजा करतात. नंतर लक्ष्मीला म्हणजे अशुभ लक्ष्मीला घरातनं जायला सांगितलं जातं आणि शुभ लक्ष्मी घरातनं आणावी अशी प्रार्थना त्याच्यामध्ये केली जाते. या पौराणिक संदर्भानुसार अलक्ष्मीचा वावर हा अशुभ ठिकाणी असतो आणि लक्ष्मी शुभ ठिकाणी विराजमान असते. म्हणजे इष्ट आणि अनिष्ट किंवा अगदी चायनामध्ये जसं यिन यॅन ही संकल्पना आहे तशीच आपल्याकडे ती इष्ट आणि अनिष्टाची संकल्पना आहे. आणि तिचं मूळ स्वरूप महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी गौरींच्या स्वरूपामध्येही पाहिलं जातं. तुम्हाला याच्याबद्दल काही माहिती असेल, आणखी माहिती असेल तर ती जरूर माझ्यापर्यंत पोहोचवा. आणि कार्यक्रमात आता जाऊया आपण पुढच्या गाण्याकडे.

0: नमस्कार श्रोते हो, मी वंदना गुप्ते आपल्या सर्वांची सकाळ सुरेल करणारी आकाशवाणी मुंबईची एफ एम रेनबो वाहिनी म्हणजे आनंदाची लयलूट। दररोज आनंद घेत राहा आणि समृद्ध व्हा।
1: पाच वाजून 50 मिनिटं होत आहेत। मंडळी वंदन कार्यक्रमात आपण भेटलेलो आहोत। काही ठिकाणी श्री सूक्तामध्ये अलक्ष्मीला घरातनं बाहेर काढण्यासाठी लक्ष्मीलाच केलेली प्रार्थनासुद्धा आपल्याला पाहायला मिळते।

देवीच्या रूपामधला हाच फरक दर्शवण्यासाठी पुराणकथांनी बहुतेक विष्णूला लक्ष्मीचा स्वामी केलं आणि अलक्ष्मीला भरतार परित्यक्ता असं वर्णन केलेलं आहे. त्यामुळे कदाचित काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठा गौरींची जी उपासना केली जाते किंवा त्यांचे जे विधी केले जातात त्याच्यामध्ये विधवा भोजनाचा विधी केला जातो. किंबहुना अलक्ष्मीच्या पतीने तिचा त्याग केला होता त्यामुळे लक्ष्मी विष्णूच्या कृपेमुळे तिला पिंपळाच्या झाडाखाली स्थान मिळालं आणि मग तिची पूजा करणाऱ्या गृहस्थांच्या घरामध्ये लक्ष्मी निवास करेल असा वर तिने दिला असा उल्लेख सापडतो. मार्कंडेय पुराणामध्ये अलक्ष्मीच्या पतीचं नाव काल असं लिहिलेलं आहे. काल म्हणजे मृत्यू आणि निवृत्त ती ही अलक्ष्मीची सवत म्हणून तिच्या 14 पुत्रांच्यापैकी दुस्सह नावाचा एक पुत्र हा गजस्वरूप आहे आणि काल किंवा मृत्यू हा म्हणजे कालवल्लभ अशा वेगवेगळ्या नावांनी प्राचीन ग्रंथांच्या मध्ये तो आपल्याला पाहायला मिळतो. तर या लक्ष्मी आणि अलक्ष्मीच्या पूजेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ग्रंथकारांनुसार आपल्या उत्पत्ती स्थिती आणि लय या सूत्राचा अशा प्रकारे कथांमधनं आलेला उल्लेख आपल्याला वाचायला मिळतो. म्हणजे नैऋत्य दिशेची ती अधिष्ठात्री आहे असं म्हटलं जातं आणि असं असलं तरी लक्ष्मीचंच एक स्वरूप ते असल्यामुळे निवृत्तीचा उल्लेख भूमाता म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि एकाच वेळेला ज्येष्ठा अलक्ष्मीचं मृत्यूशी आणि लक्ष्मीचं पुढे सर्जनाशी असलेलं नातं तिथे प्रकर्षाने जाणवतं. म्हणजे निसर्गाला सुद्धा खूप वार्धक्य किंवा खूप वृद्धत्व हे अपेक्षित नाहीये. प्रत्येक झाडावरचं पान सुद्धा आपण पाहतो की त्याचा काळ झाल्यानंतर ते पिकतं आणि गळतं तेव्हाच तिथे नवीन पालवी येते. त्यामुळे ह्या दोन्ही स्वरूपांना आपल्या आयुष्यातल्या ह्या महत्त्वाच्या गोष्टींशी आपल्या पुराणांनी जोडून ठेवलेलं आहे. कुठेतरी आपल्याला त्याचा स्वीकार करणं सोपं जावं ते समजवून घेता येणं सोपं जावं म्हणूनही कदाचित त्याचं प्रयोजन असू शकतं. तुम्हाला काय वाटतं जरूर कळवा.

0: मंडळी, या प्रकारची पूजा किंवा उपासना ही फक्त भारतात महाराष्ट्रात अशीच होत नाही आहे, तर फार प्राचीन काळी जवळपास गार्देजमध्ये, म्हणजे इतक्या दूर काबूलपासून पण दूर, तिथेसुद्धा याची उपासना होत होती आणि त्याचे पुरावे नुकतेच सापडलेले आहेत. गार्देजमध्ये महाविनायकाची मूर्ती सापडलेली आहे. 1956 भारत सरकारच्या पुरातत्व विभागाचं एक पथक अफगाणिस्तानामध्ये अभ्यासासाठी गेलेलं होतं. काबूलमध्ये असताना त्यांना गार्देजच्या जवळ काहीतरी खूप प्राचीन असावं असं वाटलं आणि तिथे त्यांनी खोदकाम सुरू केलं आणि त्याच्यामधनं हळूहळू अनेक गोष्टी सापडत गेल्या. त्याच्याजवळ असलेल्या एका साईटमधनं एक प्राचीन गणेश मूर्ती सापडली. काबूलपासनं जवळपास 70 किलोमीटर अंतरावरती ती होती आणि त्या गार्देजमध्ये संगमरवरामध्ये कोरलेली गणपतीची मूर्ती, तीही महाविनायकाची, आपल्याला सापडली. पुरातत्वज्ञ मके ढवळीकर यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. जवळपास 24 इंच उंच, 14 इंच रुंद, हत्तीचं मस्तक असलेली, 4 भुजांची, लंबोदर, कमरेला व्याघ्रचर्म, गळ्यामध्ये सापाचं जानवं, अशा अवस्थेतली, थोडी भग्न झालेली ही मूर्ती तिथे शिल्लक होती आणि ती आपल्याला सापडली. गणेशाचं स्वरूप सर्पयज्ञोपवीत, इंडो ग्रीक आणि शरीरयष्टीवरती किंवा एकूण घडणीवरती गांधार प्रभाव असलेली अशी ही मूर्ती आहे. एकाच मूर्तीमध्ये 3 सांस्कृतिक प्रभाव आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. या भारतीय स्वरूपासोबतच त्याला पर्शियन प्रभाव पाहायला मिळतो, कारण तसा एक मुकुट त्याचा कोरलेला आहे आणि त्यामुळे अफगाणिस्तानातल्या सांस्कृतिक देवाणघेवाणीचा हा एक महत्त्वाचा पुरावा ती मानली जाते. पण ही गणेश मूर्तीच आहे तर हे कसं कळलं, तर तिच्या पायाशी एक शिलालेख होता, 2 ओळींचा संस्कृत शिलालेख आहे ज्याच्यामध्ये स्पष्टपणे त्याला महाविनायक असं म्हटलेलं आहे. ही आणि अशी छान छान माहिती आपल्याला मिळते तेव्हा आपल्याला कळतं की आपल्या संस्कृतीची पाळेमुळे कुठपर्यंत पसरलेली होती. 5:59 होत आली आहेत मंडळी. आता थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत बातमीपत्र आणि त्यानंतर पुन्हा भेटणार आहोत रेनबो फंडेमध्ये. पण वंदन कार्यक्रमात इथेच थांबूया. ऐकत रहा 107.1 MHz FM रेनबोचे कार्यक्रम.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं नवीन सक्सेना. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने कहा है कि भारत सेमीकंडक्टर उद्योग के लिए पसंदीदा केंद्र बनने के लिए हर महत्वपूर्ण कदम उठा रहा है. नई दिल्ली में सेमीकॉन इंडिया सम्मेलन में श्री मोदी ने कहा

नमस्कार राम राम मंडळी, 6:06 झालेली आहेत आणि रेनबो फंडे घेऊन तुमच्यासोबत आहे मी आरजे मानसी आंबडेकर आणि आपण भेटलेलो आहोत 18 सप्टेंबरच्या सकाळी. आज शुक्रवार आहे त्यामुळे बऱ्याच जणांची सकाळ लवकर झालेली आहे, कारण आज बऱ्याच घरांच्या मध्ये गौरी जेवत आहेत. आपण सकाळपासून त्याच्याबद्दल बोलतो आहोत. या गौरी जेवणाच्या सोबतच आजचे अनेक दिनविशेष आहेत आणि त्याचबरोबर काही छान छान बातम्यासुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्या घेऊन भरपूर गप्पा आणि मनोरंजनाचा खजिना घेऊन आज मी तुमच्यासोबत ह्या 3 तासांच्या रेनबो फंडेमध्ये असणार आहे. तुम्ही जरूर सहभागी व्हा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअपचा क्रमांक आहे 8657661071, म्हणजेच 86 57 66 10 71, आणि थेट बोलायचं असेल तर डायल करा 45 15 41 32 किंवा 45 15 41 33. 022 हा STD कोड आहे मुंबई बाहेरच्या श्रोत्यांच्यासाठी. आपल्या सगळ्यांना आवडतील अशी छान छान गाणी आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि त्याचबरोबर तुमच्याकडनंच येणाऱ्या भरपूर गप्पासुद्धा. तेव्हा ऐकत रहा FM रेनबो.

या दोन्ही ठिकाणी कमाल तापमान नोंदवलं गेलं 32 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान कुलाबा इथं 25 आणि सांताक्रूज इथं 26 अंश सेल्सिअस एवढं नोंदवलं गेलं. सापेक्ष आर्द्रता 89% आणि सांताक्रूज इथं 8.4 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. येत्या 24 तासामध्ये मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये हवामान अंशतः ढगाळ राहील, काही ठिकाणी पावसाची थोडीशी हजेरी लागेल आणि तापमान कमाल 34 अंश सेल्सिअस तर किमान 27 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. ठाणे, रायगड आणि पालघर याही ठिकाणी आकाश मुख्यतः ढगाळ राहील, काही ठिकाणी थोड्याशा हलक्या पावसाच्या सरी कोसळतील अशी शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे. पावसाच्या ह्या सगळ्या एकूण कारभारावरती आपलं बरंच काही अवलंबून असतं, नाही का? आणि त्यामुळे आपल्याला पावसाचा अंदाज येणं महत्त्वाचं. हा पावसाचा अंदाज आपल्याला वेधशाळा देत असते, पण आता मात्र आपण तोसुद्धा सरसकटपणे बऱ्याच ठिकाणी आपल्या इंटरनेटला विचारायला लागलेलो आहे आणि त्याच्यावरती येणाऱ्या फोरकास्टवरती आपलं बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी आपल्याला ठरवता येतात. 6:12 होत आहेत. एक छान गाणं ऐकवते आणि त्यानंतर एक व्यावसायिक विराम.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अग शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूल वर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
0: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती। आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय, तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
0: हा घ्या नंबर, सोपा।

0: है 95 95 24 25 59।
1: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95 95 24 25 59।
0: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः।
2: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया, शांततेचा शोध। लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात। शांततेचा शोध।
3: नमस्कार, मी परेश मोकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।

मराठा ती तुका मिळवावा ह्या चित्रपटातलं हे गीत होतं मंडळी. आपल्याला आपल्या डोळ्यासमोर तो काळ उभं करणारे असे अनेक जण माहिती आहेत. चित्रपटाच्या माध्यमातून जरी तो ह्या चित्रपटाने केला असला तरी अनेक ऐतिहासिक कादंबऱ्या लिहून अनेक व्यक्तिरेखांना मराठी वाचकांपर्यंत पोहोचवणारे सव्यसाची कादंबरीकार शिवाजी सावंत यांची आठवण आज काढायला पाहिजे. आज 18 सप्टेंबर त्यांचा स्मृतिदिन. शिवाजी गोविंदराव सावंत हे कादंबरीच्या किंवा साहित्य विश्वातलं एक खूप मोठं नाव आहे. पौराणिक कादंबऱ्यांच्या मध्ये मराठी कादंबऱ्यांचे मानदंड असं त्यांच्या मृत्युंजयला आपण म्हणू शकतो. त्यामुळे मृत्युंजयकार अशी पण त्यांची ओळख आहे. 31 ऑगस्ट 1940 सालचा कोल्हापूरच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातला त्यांचा जन्म होता. प्राथमिक माध्यमिक शिक्षण आजऱ्यामध्ये आणि मग BA शिक्षण कोल्हापूरमध्ये पूर्ण केलं त्यांनी. पण त्यांच्या लक्षात आलं की खरं म्हणजे त्यांना वाणिज्य क्षेत्रामध्ये जास्त गती आहे. मग त्यांनी वाणिज्य शाखेतली पण पदवी घेतली. टायपिंग आणि शॉर्टहँडचा कोर्स करून त्यांनी कोर्टामध्ये नोकरी केली. पुण्यामध्ये ते स्थायिक झाले आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या लोकशिक्षण या मासिकाचे सहसंपादक होते. 1983 फक्त म्हणजे स्वेच्छानिवृत्ती घेऊन फक्त लेखनावरती पूर्ण लक्ष त्यांनी केंद्रित केलं. 1995 महाराष्ट्र साहित्य परिषदेचे काही वर्ष ते उपाध्यक्ष होते. आणि ज्यांना आठवत असेल त्यांना 1983 बडोद्याचं जे मराठी साहित्य संमेलन झालं त्याचे संमेलन अध्यक्ष होते. मृत्युंजय कार असं त्यांचं वर्णन केलं जातं कारण त्याच्या लेखनासाठी थेट कुरुक्षेत्रामध्ये जाऊन त्यांनी मुक्काम ठोकलेला होता. एखाद्या गोष्टीचं प्रदीर्घ संशोधन कसं करायचं त्याचं चिंतन करून त्याच्यातनं एक अक्षरशः रससंपन्न अशा वास्तववादी कादंबरीचा त्यांनी जन्म घातला

त्यांना त्यांनी त्या कादंबरीला जन्माला घातलं आणि मृत्युंजय कार शिवाजी सावंत हे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचलं. त्यांची छावा, युगंधर, पौराणिक विषयावरच्या कित्येक कादंबऱ्या असतील आणि यासोबतच अनेक इंग्रजी पुस्तकं त्यांनी म्हणजे मराठीमध्ये आणि मराठी पुस्तकं इंग्रजी भाषेमध्ये अनुवादित केलेली आहेत. युगंधरचा इंग्रजी अनुवाद त्यांची कन्या कादंबिनी यांनीच केलेला आहे. मृत्युंजयवर आधारलेली कित्येक हिंदी मराठी नाटकंही रंगभूमीवरती आली, पण कर्णाच्या जीवनावर बेतलेली ही कादंबरी आहे आणि युगांतर ही भगवान श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारलेली आहे. भारतीय ज्ञानपीठाच्या मूर्तीदेवी पुरस्कारांनी त्यांना या साहित्य सेवेबद्दल सन्मानित करण्यात आलं आणि 76व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते, कराडमध्ये जे झालं होतं त्याच्यात. शिवाजी सावंतांचं वेगळेपण काय, तर त्यांनी जिवंत केलेली व्यक्तिरेखा ही एकट्या नायकाची किंवा एकट्या नायिकेची कादंबरी नाही आहे. त्याच्यामधल्या प्रत्येक जवळपास इतर व्यक्तिरेखेचेही बारकावे त्यांनी तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने मांडलेले आहेत. त्यांची शैली, वेगवेगळ्या प्रकारचं प्रसंग फुलवण्याची त्यांची पद्धत वाचकांच्या मनाचा ठाव घेते, मला वाटतं ती अजूनही आणि आता तर वेगवेगळ्या भाषांमधल्याही वाचकांच्यापर्यंत ती पोहोचलेली आहे. त्यामुळे शिवाजी सावंतांची आठवण करूया आणि मगच पुढे जाऊया आणि हे छान गाणं ऐकूया, मग घेऊया एक व्यावसायिक विराम.

0: नमः गणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
1: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
2: गुरुजी जरा स्टूलवर बसू का? माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली

0: बसूच शकत नाही.
1: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय.
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा. तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत. मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती. आता बघा, मी पाटावर बसून पूजा सांगतोय. तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या. अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन.
1: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी.
2: हा घ्या नंबर, सोपा आहे. 95-95-24-25-59.
0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59.
2: इष्ट देवताभ्यो नमः, कुल देवताभ्यो नमः.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
3: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
5: आम्ही गप्पाही मारतो,
6: आम्ही मजा मस्तीही करतो,
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
3: आपुलकी आग्रहात
4: प्रत्येक मंगळवारी
6: दुपारी 12 वाजता वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
6: आपुलकी आग्रहात.

6:33 होत आहेत. मंडळी आपण भेटलेलो आहोत रेनबो फंडेमध्ये. तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर आणि काही छान दिनविशेष छान गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवते. शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. आणि अक्षरशः प्राण तळहाती घेऊन लढणाऱ्या अनेक सैनिकांची ही गोष्ट आहे. पण त्यासाठी फक्त सैनिकच असायला हवं असं नाही, आपल्या राष्ट्रासाठी आपल्या ध्येयासाठी लढणारे अनेक जण आहेत. फक्त ते प्रत्येक वेळी युनिफॉर्ममध्येच दिसतील असं नाही, तरीही युनिफॉर्ममधल्या एका व्यक्तीने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे. कारण खरोखर फार छान बातमी ही आहे. पहिल्यांदा भारताच्या इतिहासामध्ये कोब्रा बटालियनला एका महिला IPS अधिकाऱ्याचं नेतृत्व लाभलेलं आहे. 2006 बॅचच्या IPS अधिकारी असलेल्या संयुक्ता पराशर यांची नियुक्ती कोब्रा युनिटच्या IG म्हणून झालेली आहे. कमांडो बटालियन फॉर रिझोल्युशन ॲक्शन असं त्याचं नाव आहे आणि या पदावरती पोहोचलेल्या त्या पहिल्या महिला आहेत. किती खरंच आनंदाची गोष्ट आहे. आपण वुमेन लेड डेव्हलपमेंटच्या एका काळामध्ये वावरतो आहोत आणि खरोखर आत्ता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला किती आघाडीवर आहेत. CRPFनी ज्यावेळेला LWE लढण्यासाठी 2008-2009 या कोब्रा बटालियनची स्थापना केली होती, त्यावेळेला पूर्वेकडच्या राज्यामध्ये तिने खूप मोठं काम केलेलं होतं. आणि या कोब्रा युनिटल्या एका महिला IPS अधिकाऱ्याचं नेतृत्व लाभणं ही ऐतिहासिक घटना आहे आणि तितकीच अभिमानाची बातमीसुद्धा. त्यामुळे शूर आम्ही सरदार असं प्रत्येक जण म्हणू शकतो आणि हे शौर्य आपल्या ध्येयासाठी गाजवावं या गोष्टीसाठी, या गोष्टीपेक्षा आपल्या आयुष्याची इती कर्तव्यता ज्यांना कशातही सापडत नाही आणि ज्यांच्या रात्रंदिवस असलेल्या पहाऱ्यामुळे आपण सुरक्षित वातावरणामध्ये आपलं आयुष्य जगू शकतो, रोज रात्री शांत झोपू शकतो आणि आपले सण उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, अशा प्रत्येकाला आणि प्रत्येकीला आपण सलाम करूया. कार्यक्रमामध्ये पुढे जाऊया एका छानशा गीतासोबत.

मंडळी, खरोखरच देश ही ज्यांची माता आहे असं मानून जे आपलं काम चोख आणि व्यवस्थित पार पडतात, त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या कर्तृत्वाला आपण रोज सलाम केला तरी तो कमी पडेल नाही. आपल्या घरी जसा गणपती असतो तसा त्यांच्याही घरी असतो, पण त्यांना लावलेले एक्स्ट्रा ड्युटी आवर्स ते पूर्ण करत असतात. आणि त्यामुळेच स्त्री असो किंवा पुरुष, प्रत्येकाच्या कामाला योग्य प्रकारे पाहिलं जावं आणि त्यांनाही त्यांच्या कामाचा समान मोबदला मिळावा यासाठी खूप खडतर संघर्ष करावा लागला अनेकांना. म्हणजे समानच काम असेल, कामाचे समान तास असतील, तरीही मोबदला समान नाही असं कुठेही होऊ नये आणि वेतनातली असमानता दूर व्हावी या उद्देशाने अनेकांनी खूप प्रयत्न केले खूप स्तरांवर. त्याला यश आलं आणि त्यामुळे 18 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन म्हणून पाळला जायला लागला. कामाच्या ठिकाणी लिंगभेद विसरून आपण कामाला पाहिलं जावं आणि त्याच्यामधनं कुठेतरी आर्थिक समानता प्रस्थापित व्हावी, महिलांचं सक्षमीकरण व्हावं, त्यांच्या मानवी हक्कांचं रक्षण व्हावं यासाठी ILO म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आणि संयुक्त राष्ट्र यांनी एकत्र येऊन समान वेतन मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले आणि अधिकृतरित्या आजचा दिवस संयुक्त राष्ट्रांद्वारे इंटरनॅशनल इक्वल पे डे म्हणजे आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन म्हणून पाळला जावा असं जाहीर केलं गेलं. जगभरामध्ये आजही अनेक क्षेत्रांमध्ये ही तफावत पाहायला मिळते, पण त्यांच्या कामाला जास्त महत्त्व देऊन ही लिंगभेदाची दरी संपवण्यासाठी समाजामध्ये, कार्यक्षेत्रामध्ये या निमित्ताने जागरूकता निर्माण केली जावी, वेगवेगळे उपक्रम घेतले जावे आणि कामाच्या ठिकाणी दर्जा एक सर्वांना एक समान असा दिला जावा म्हणून हे विशेष प्रयत्न होते. कुठेतरी नव्या जगाची नांदी किंवा नव्या जगाची सुरुवात ही स्वतःपासून होत असते आणि त्यामुळे अतिशय अभिमानाने आपण असं सांगू शकतो की महाराष्ट्रामध्ये हा समान वेतन कायदा किंवा हे समान वेतन धोरण अनेक उद्योजकांनी स्वतःहून लागू केलेलं आहे आणि ते आजसुद्धा अनेक स्टार्टअप्समध्ये, अनेक नव्या पिढीतल्या उद्योजकांमध्ये तशाच प्रकारे चालू असलेलं आपल्याला पाहायला मिळतं, जी अतिशय स्वागतार्ह गोष्ट आहे आणि अतिशय महत्त्वाची सुद्धा. त्यामुळे तुम्हा सर्वांना 18 सप्टेंबर या आंतरराष्ट्रीय समान वेतन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.

विसरूनी जा काल काय झाले, आजचा दिवस मन मुराद जगावे, कशाला उद्याची पर्वा, दिल खुला।

0: नमस्कार, मी मृणाल कुलकर्णी आणि आपण ऐकत आहात इंद्रधनुष्याचे सात रंग एफ एम रेनबो वाहिनी 107.1 MHz।
1: सहा वाजून 46 मिनिटं होत आहेत मंडळी, आणि आज आणखी एक अतिशय महत्त्वाचा दिनविशेष तुम्हाला सांगायचा आहे। आपण वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या महिलांच्या आघाडीवर असण्याबद्दल बोलतोच आहे, पण आज गौरी आवाहन झालेलं आहे, गौरी जेवणार आहेत। तरी आज 18 सप्टेंबरला अजून एक अशी गोष्ट घडली ज्याच्यामुळे घरोघरच्या गौरी अतिशय मन लावून वेगवेगळ्या आर्षशास्त्रांचा, जुन्या वेदांचा, जुन्या साहित्याचा अभ्यास करू शकल्या, आणि ते म्हणजे संस्कृत भाषेला वाहिलेलं महाराष्ट्रातलं नागपूर जिल्ह्यातलं रामटेकचं कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, आणि त्याची स्थापना आजच्याच दिवशी 1997 साली 18 सप्टेंबरला झालेली होती। असं म्हणतात की कवी कालिदासांनी त्यांचं जे मेघदूत हे काव्य होतं हे रामटेकला लिहिलं, आणि त्याच्यामुळे या विद्यापीठाचं मुख्यालय रामटेकमध्येच आहे। आणि संस्कृतच्या वेगवेगळ्या विषयांच्यावर अभ्यास करता यावा, अध्यापनाच्या वेगवेगळ्या पद्धती विकसित केल्या जाव्या, आणि पदविका, स्नातक, स्नातकोत्तर पदवी अशा अनेक पदव्या संस्कृत भाषेतल्या वेगवेगळ्या साहित्याच्या अभ्यासासाठी खास तयार केल्या जाव्या म्हणून या विद्यापीठाची स्थापना झाली। आणि अक्षरशः इतक्या वेगवेगळ्या विषयांच्यावरती तिथे अध्यापन केलं जातं की त्याचं म्हणजे ऑनलाईन पद्धतीने असो किंवा ऑफलाईन पद्धतीने असो, पण त्याचा आवाका पाहिला तर आपल्याला थक्क व्हायला होतं। वेद असो, वेदांत, व्याकरण, न्याय, साहित्य, अगदी ज्योतिषापासनं ते पत्रकारिता, योग किंवा त्याच्यामधल्या IKS म्हणजे इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणजे भारतीय ज्ञान परंपरा, त्याच्यामधले वेगवेगळे वैशिष्ट्यपूर्ण विषय असतील, आणि या सर्व विषयांचं मिश्रण करूनसुद्धा विद्यार्थ्यांना त्याच्यामधनं पदविका, पदवी, अगदी MPhil PhD पर्यंत त्यांच्याकडे वेगवेगळ्या डिग्रीचा अभ्यास करता येणं शक्य आहे। म्हणजे आपल्या पारंपरिक संस्कृत अभ्यासाला आधुनिक शिक्षणाच्या सोबत जोडून वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देणं, जेणेकरून शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही प्रकारच्या आव्हानांच्यासाठी विद्यार्थी सज्ज होतील, अशा प्रकारचं हे शैक्षणिक केंद्र आहे। आणि तुमच्यापैकी जर कोणी त्याला भेट दिली असेल किंवा त्याच्याबद्दल माहिती असेल तर मला जरूर लिहून कळवा 8657661071 या आपल्या व्हॉट्सॲपच्या क्रमांकावर। आणि संस्कृतमधनं जर तुमच्यापैकी कोणी पदवी, पदविका केली असेल तर त्यांनीही जरूर मेसेज करून कळवा। कार्यक्रमातला तुमचा सहभाग नोंदवा। 6:50 होत आहेत, ऐकूया पुन्हा एक व्यावसायिक विराम घेऊया आणि त्यानंतर छानसं गाणं।
2: श्रीमन्महागणाधिपतये नमः। चला मुलीच्या आई वडिलांनी कन्यादानासाठी खाली पाटावर बसा।
3: अगं शिल्पा, येईल का खाली बसता?
4: गुरुजी जरा स्टूलवर बसू का हो, माझे गुडघे भयंकर दुखतात, खाली बसूच शकत नाही।
3: बऱ्याच डॉक्टरांनी तर हिला ऑपरेशनचा सल्ला दिलाय।
2: अहो तुम्ही एक काम करा, सरळ पिंपरी चिंचवडच्या डॉक्टर परीक्षित फेगडेंकडे जा। तुम्हाला सांगतो, माझे गुडघे डॉक्टर परीक्षित फेगडेंनीच पूर्ण बरे केलेत। मी 5 वर्षे मांडी घालून पूजा सांगितली नव्हती, आता बघा मी पाटावर बसून पूजा सांगतोय। तुम्हीही डॉक्टर परीक्षित फेगडेंचे उपचार घ्या। अहो तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातील गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर आणि चांगले उपचार आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, तेही विना ऑपरेशन।
3: अहो गुरुजी, आता शिल्पाला तिथेच नेतो हा, पण डॉक्टर फेगडेंचा नंबर असला तर द्या ना गुरुजी।
2: हा घ्या नंबर, सोपा आहे, 95-95-24-25-59।
5: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, संपर्क 95-95-24-25-59।
2: इष्टदेवताभ्यो नमः, कुलदेवताभ्यो नमः।
6: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात।

0: लागतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

घनदाट रानामधनं वाहणारं झुळझुळ पाणी नळांच्याद्वारे आपल्या शहरांच्यामध्ये घरोघरी येऊन पोचलेलं आहे. आपण अजूनही काही ठिकाणी नळातनं पाणी, म्हणजे नळ पोचलेत पण त्यातनं पाणी येतच असं नाही. आणि गेल्या 3-4 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी पाण्याची कमतरता आपल्याला शहरी भागांमध्ये सुद्धा जाणवायला लागलेली आहे. यावर्षीसुद्धा जेवढा अंदाज बांधला होता त्याच्यापेक्षा कमी जास्त असा पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे गोड्या पाण्याची उपलब्धता सध्या आपल्या आजूबाजूला कमी जास्त जाणवते. आणि त्यामुळेच अशा एका महत्त्वाच्या जीवन संसाधनाला सांभाळणं, त्याचे सगळे स्रोत स्वच्छ ठेवणं आणि त्याची गुणवत्ता तपासत राहणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे 18 सप्टेंबर हा जागतिक पाणी निरीक्षण किंवा जल निरीक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो, ज्याला वर्ल्ड वॉटर मॉनिटरिंग डे असं इंग्रजीत म्हणतात. पाण्याची गुणवत्ता आपल्या सगळ्यांचं आरोग्य निश्चित करत असते आणि त्यामुळे सगळ्या नागरिकांना जलस्रोतांचं संरक्षण कसं करावं याचं प्रशिक्षण दिलं जाणं आवश्यक आहे असं संयुक्त राष्ट्रांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळेच हा दिवस अतिशय

महत्त्वाचं आहे. 2003 मध्ये अमेरिकेच्या क्लीन वॉटर फाउंडेशनने या दिवसाला जागतिक स्तरावरती नेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जनजागृती कार्यक्रमासोबतच हा एक शैक्षणिक किंवा जागतिक शैक्षणिक कार्यक्रम व्हावा असं त्यांचं उद्दिष्ट होतं. विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच त्यांच्या परिसरातलं जलस्रोत कुठले आहेत आणि त्यांचं निरीक्षण कसं करावं हे शिकवलं जावं, पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि त्याच्यातलं प्रदूषण रोखण्यासाठी सक्षम करण्याचा हा एक भाग होता. विद्यार्थी जर ह्या गोष्टीबद्दल जागरूक झाले आणि ते पाणी प्रदूषणाबद्दल सजगपणे काम करायला लागले तर आपल्याला बऱ्याच ठिकाणचं भेसळयुक्त पाणी किंवा अशुद्ध पाणी आणि त्यामुळे होणारे आजार नियंत्रित करता येतील असं त्यांचं म्हणणं होतं. आणि त्यामुळे स्थानिक पातळीवर पाण्याचा सामू तपासला जावा, त्याच्यामध्ये विरघळलेला ऑक्सिजन किंवा त्याची स्वच्छता तपासली जावी यासाठी त्यांनी अनेकांना प्रोत्साहित केलं, प्रशिक्षित केलं, जगभरातल्या नागरिकांना पाणी बचतीविषयी जागरूक केलं आणि हवामान बदलामुळे आपल्या जलस्रोतांवर जे संकट येणार आहे ते ओळखून त्यावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी आजचा दिवस आपल्याला प्रेरित करतो. म्हणजे असं म्हटलं जातं की कदाचित तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी घडेल, कारण गोड्या पाण्याचे साठे आटत चाललेले आहेत. पण त्यामुळेच पाण्यावर आणि आपल्या आजूबाजूला असलेल्या पाण्याच्या स्रोतांवर नियंत्रण ठेवणं, त्याची देखरेख करणं आणि योग्य प्रकारे त्यांचा वापर करणं, त्यांचा अपव्यय टाळणं अतिशय महत्त्वाचं आहे हे पुन्हा पुन्हा आपल्याला जाणवून देतो. त्यामुळे आजच्या 18 सप्टेंबरच्या जशा इक्वल पे डे आपण पाहिला तसाच ह्या जलनिरीक्षण दिवसाच्या म्हणजे वॉटर मॉनिटरिंग डेच्या तुम्हाला सजग शुभेच्छा.

0: हलद की गौतुर नाचे हर बराम तिर नारळ संत्री मोसंबी मक्याला तुरा कांदा मुळा लिंबू लसूण चवीला बराम
1: चवीला बराम
0: जाळ जुळी शेवंतीन सारा मळा सजविला मळा नटविला
1: शेताला पाणी देताना पाणी जाताना पाणी देताना पाणी जाताना
0: हर पुल भान शिवार आता बघून झुळझुळ जाई पाटान पाणी मधून

मंडळी सकाळचे ठीक 7 वाजलेले आहेत आणि 20 सेकंद झालेली आहेत. वेळ झाली आहे सुभाषित गुंजनम या कार्यक्रमाची. लेखन आणि निवेदन केलेलं आहे डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर यांचं. तर आपण ऐकूया सुभाषित गुंजनम.

नमस्कार मंडळी. समाजात वावरत असताना आपल्याला अनेक प्रकारच्या व्यक्ती भेटतात. अनेकदा लोकांना एखाद्या गोष्टीला थेट नाही असं म्हणणं कठीण जातं. समोरच्याला वाईट वाटू नये, नातेसंबंध बिघडू नयेत म्हणूनच केवळ संकोचामुळे लोक स्पष्ट नकार देत नाहीत. अशावेळी ते त्यांच्या शारीरिक हावभावातून आणि वागणुकीतून आपला नकार व्यक्त करतात. मंडळी, संस्कृत साहित्यामध्ये मानवी स्वभावाचं आणि मानसशास्त्राचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. ते असं आहे.

0: भ्रुकुट्यन्यमुखी वार्ता नकार षड्विध स्मृतः।
1: या श्लोकाचा सोपार्थ असा की मौन, कालविलंब, प्रयाण, भूमिदर्शन, भ्रुकुटी आणि अन्यमुखी वार्ता हे नकाराचे सहा प्रकार सांगितले गेले आहेत। यातला पहिला प्रकार म्हणजे मौन। नकार देण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला एखादी विनंती करतो, मदत मागतो किंवा एखादा महत्त्वाचा प्रश्न विचारतो आणि ती व्यक्ती समोर असूनही काहीच बोलत नाही, तेव्हा त्यास मौन असं म्हणतात। शांत राहण्याचा अर्थ अनेकदा मंजुरी असा समजला जातो, मौनम संमती लक्षणम। परंतु व्यावहारिक जगात अनेकदा मौन हे नकाराचं लक्षण असतं। समोरच्या व्यक्तीला तुमच्या प्रस्तावात किंवा बोलण्यात रस नसतो, म्हणूनच तिला तोंडाने नाही म्हणून तुम्हाला दुखवायचं नसतं आणि म्हणूनच ती व्यक्ती गप्प राहणं पसंत करते। नकार दर्शवण्याचा दुसरा मार्ग आहे कालविलंब, म्हणजेच वेळ काढूपणा करणे किंवा टाळाटाळ करणे। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्या कामाला थेट नाही असं म्हणत नाही, पण ते काम करण्यासाठी सतत नवनवीन तारखा किंवा वेळ मागत राहते, तेव्हा त्यास कालविलंब असं म्हणतात। मी नक्की करेन, पण सध्या जरा बिझी आहे, मला थोडा वेळ दे ना, विचार करून सांगतो, पुढच्या आठवड्यात बघूया, अशी काही ठरलेली वाक्ये लोकांची असतात। यामध्ये ती व्यक्ती तुम्हाला खोट्या आशेवर ठेवते। तिचा हेतू काम करण्याचा नसून केवळ वेळ मारून नेण्याचा असतो। नकार दर्शवण्याचा तिसरा मार्ग आहे प्रयाण, म्हणजेच निघून जाणं। जेव्हा एखादा विशिष्ट विषय किंवा तुमची अडचण सुरू होते, तेव्हा समोरची व्यक्ती तिथून काढता पाय घेते, तेव्हा त्याला प्रयाण असं म्हणतात। काही लोकांना परिस्थितीचा सामना करणं किंवा नकार देणं अजिबात जमत नाही, अशावेळी ते त्या परिस्थितीपासून लांब पळण्याचा प्रयत्न करतात। मंडळी, नकार दर्शवण्याचा चौथा मार्ग आहे भूमिदर्शन। जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याशी बोलताना तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलत नाही किंवा सतत जमिनीकडे इकडे तिकडे पाहू लागते, तेव्हा त्यास भूमिदर्शन असं म्हणतात। मानसशास्त्रानुसार डोळ्यांचा संपर्क म्हणजेच आय कॉन्टॅक्ट हा आत्मविश्वासाचं आणि प्रामाणिकपणाचं लक्षण आहे। पण जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या मनात नकार असतो किंवा ती तुम्हाला खोटं आश्वासन देत असते, तेव्हा तिच्या मनात एक प्रकारचा अपराधीपणा असतो। या अपराधीपणामुळेच ती तुमच्या नजरेला नजर देऊ शकत नाही आणि म्हणूनच ती व्यक्ती खाली पाहू लागते। मंडळी, नकार दर्शवण्याचा पाचवा मार्ग आहे भ्रुकुटी, म्हणजेच कपाळ्यावर आटे आणणे। जेव्हा आपण कोणाला काहीतरी विचारतो आणि जर समोरच्या व्यक्तीच्या कपाळावर आट्या येत असतील, तेव्हा त्यास भ्रुकुटी असं म्हणतात। हा पूर्णपणे शारीरिक हावभावाचा म्हणजेच बॉडी लँग्वेजचा भाग आहे। अनेकदा माणूस तोंडाने काहीही बोलत नाही, पण त्याचा चेहरा त्याच्या मनातील भावना सांगून जातो। तुम्ही एखादी मागणी केली किंवा मदत मागितली आणि समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हसू एकदम गायब झालं, तर तो एक तीव्र नकार असतो। मंडळी, नकार दर्शवण्याचा सहावा मार्ग सुभाषितकार सांगत आहे, तो म्हणतो अन्यमुखी वार्ता। अन्यमुखी वार्ता म्हणजे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर न देता एखादी व्यक्ती बोलण्याचा विषय पूर्णपणे बदलून टाकते। हा नकार देण्याचा खूप हुशार आणि मुत्सद्दी मार्ग आहे बरं का। यात समोरची व्यक्ती तुम्हाला नाहीसुद्धा म्हणत नाही आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तरही देत नाही। मग

आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सुभाषित गुंजनम, आणि याचे लेखक निवेदक होते डॉक्टर श्रीहरी गोकर्णकर. यानंतर एक छानसं गाणं ऐकूया आणि त्यानंतर आपण ऐकणार आहोत पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं बातमीपत्र, आणि मग आपण भेटणार आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये.

0: गणपति बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासांनी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून।
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।

आकाशवाणी पुणे, प्राची गावस्कर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर। मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही। बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर। आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली। आता सविस्तर बातम्या। सेमीकंडक्टर उद्योगासाठी पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नॉनमेश गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं। त्यांच्या हस्ते सेमिकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते। जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या

0: निकलकर हमारी चिप देश और दुनिया के कस्टमर तक पहुंचना शुरू हुई।
1: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे। या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत।
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता। या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला। इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 crore रुपयांवर पोहोचलं, तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 crore रुपयांवर गेला। मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला। पीएलआय अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये मार्च 2026 2,40,000 crore रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले। मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे। आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर।
1: सेवा संकल्प अभियानाअंतर्गत काल मुंबईत महाराष्ट्र लोकभवन इथं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराचं उद्घाटन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं। यावेळी लोकभवनचे अधिकारी कर्मचारी राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तसंच एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत। या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत। दुपारी ते कैवल्यधामच्या गोवर्धनदास सेक्सरिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथं आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील। त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील। या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

0: चला विसर्जनाच्या नियमांचे पालन करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन.
1: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन काल राज्यात उत्साहात साजरा करण्यात आला. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये काल ध्वजारोहण करण्यात आलं. मुक्तीसंग्राम दिनाचा मुख्य कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर इथं झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात आलं. कोकणातील आणि कृष्णा खोऱ्यातील वाहून जाणारं पाणी मराठवाड्यात आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. ते म्हणाले,
2: प्राथमिक सर्वेक्षण आम्ही सुरू केलेलं आहे. 5 ऑक्टोबर नंतर त्वरित ते पंचनामे पूर्ण करून दुष्काळाच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना आपण सुरू करतो आहोत. आपल्या शेतकऱ्यांना थेट मदत करणं असेल, पिण्याचं पाणी असेल, जनावरांचा चारा असेल, सगळ्या ज्या काही वेगवेगळ्या उपाययोजना दुष्काळाच्या असतात त्या सगळ्या उपाययोजना या आपण ज्या ज्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण करणार आहोत आणि त्याकरता राज्य सरकारने पूर्ण तयारी आता करून ठेवलेली आहे.
1: उपमुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी बीड इथं ध्वजारोहण केलं. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभही मुख्यमंत्री तसंच बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते काल हिरवा झेंडा दाखवून झाला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं नूतनीकरण

तसंच विज्ञान उद्यान आणि तारांगण प्रकल्पाचं भूमिपूजनही काल त्यांच्या हस्ते झालं. राज्यात काल पारंपरिक पद्धतीनं माहेर वाशिणी गौरींचं मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आलं. ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं अर्थात महालक्ष्मींचं घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पूजन केलं जातं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं फेब्रुवारी मार्च 2027 घेण्यात येणाऱ्या 12वी आणि 10वीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर झालं आहे. त्यानुसार 12वीची लेखी परीक्षा 8 फेब्रुवारी ते 1 मार्च 2027 तर 10वीची लेखी परीक्षा 15 फेब्रुवारी ते 18 मार्च 2027 या कालावधीत होणार आहे. प्रश्नपत्रिकानिहाय सविस्तर अंतिम वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं व्यक्त केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. भारताची ओळख केवळ शेती उत्पादनापुरती मर्यादित न राहता जागतिक पातळीवर दर्जेदार ब्रँड आणि मूल्यवर्धनासाठी होईल असा विश्वासही पासवान यांनी यावेळी व्यक्त केला. अभियांत्रिकी आणि औषध निर्माण शास्त्र या पदवी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी गुणवत्ता यादी निश्चित करण्याच्या पद्धतीत बदल सुचवण्याकरता राज्य शासनानं तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. एमएसटी सीईटी परीक्षेतील तुलनात्मक टक्केवारी आणि 12वीच्या परीक्षेतील गुणांची टक्केवारी विचारात घेऊन प्रवेशाचं धोरण ही समिती ठरवणार आहे. परभणीतील ज्येष्ठ वैद्यक व्यावसायिक बालसाहित्यकार आणि पत्रकार डॉ धुंदीराज काहाळेकर यांचं काल कोल्हापुरात अल्पशा आजारानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत काल तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानवर 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत सामना आणि ही मालिकाही जिंकली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांच्या फरकानं भारतानं हा 10वा विजय नोंदवला. अभिषेक शर्माला सामनावीर आणि मालिकावीरही घोषित करण्यात आलं. हवामान. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जगाचं पसंतीचं ठिकाण बनण्याच्या दिशेनं भारताची वाटचाल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज राज्याच्या दौऱ्यावर. मराठवाडा दुष्काळमुक्त करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुक्तीसंग्राम दिनी ग्वाही. बहुप्रतीक्षित बीड पुणे थेट रेल्वे सेवेचा प्रारंभ. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10वी आणि 12वीच्या परीक्षांच्या संभाव्य तारखा जाहीर. आणि अफगाणिस्तान विरुद्धची T20 क्रिकेट सामन्यांची मालिका भारतानं 3-0 जिंकली. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार, मी परेश मुकाशी आणि आपण ऐकत आहोत 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी। मराठी गाणी, हिंदी गाणी, जुनी गाणी, नवी गाणी, टप्पा गप्पा, ज्ञान विज्ञान, मनोरंजन इत्यादी इत्यादी इत्यादी ऐकत रहा आणि आनंद घेत रहा।
1: 7:21 झालेली आहेत आणि मंडळी आपण भेटलेलो आहोत रेनबो फंडेच्या उत्तरार्धामध्ये। तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर आणि 18 सप्टेंबरच्या शुक्रवारची ही सकाळ आपण छान छान गाण्यांनी आणि छान माहिती मनोरंजनाच्या गप्पांनी सजवतो आहोत। तुमच्यापैकी अनेक जण कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत। फोनच्या माध्यमातून बाळासाहेब कुंभार, किशोर नाईक, दीपा पालकर, निशिकांत जोशी हे आपले श्रोते सहभागी झाले। अविनाश दिवेकर यांचाही आपल्याला फोन आलेला होता आणि आपल्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून तर जवळपास 87 श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। तेव्हा कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सुद्धा आमच्यासोबत जोडलेले रहा, वेगवेगळ्या माहिती आणि मनोरंजनासह या उत्तरार्धातलं पहिलं गाणं तुमच्यासाठी।

0: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम।
1: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह।
0: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच, अटी लागू।
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
2: नमस्कार, मी सिद्धार्थ मेनन आणि तुम्ही ऐकताय FM रेनबो 107.1 MHz वर।
3: श्रोते हो, रोज प्रत्येकानं प्रत्येक ठिकाणी शांततेमध्ये गुंतवणूक करा, हा संयुक्त राष्ट्रांचा संदेश आहे यंदाच्या जागतिक शांतता दिनासाठी। शांतता म्हणजे नेमकं काय, ती येते कुठून किंवा असते कुठे, या साऱ्याच मुद्द्यांची चर्चा करणारा ललितबंध ऐकूया, शांततेचा शोध, लेखिका सुहिता मराठे। अवश्य ऐका जागतिक शांतता दिनानिमित्त शांततेचा शोध हा ललितबंध, सोमवार दिनांक 21 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीवर वनिता मंडळ कार्यक्रमात। शांततेचा शोध।

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
3: आणि मी रेवा.
0: आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
3: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमाने आणि जिव्हाळ्याने बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
3: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: गणपती बाप्पा मोरया।
1: स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात।
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते।
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80%
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड, स्वप्न तुमचे साथ आमची।
1: अटी लागू।
3: 7:30 झालेली आहेत मंडळी, आणि एक खूप छान बातमी तुम्हाला सांगायची आहे। आता बऱ्याच गोष्टी आपण ऑनलाईन करायला लागलेलो आहे, आणि ऑनलाईनच म्हणजे घर बसल्या आपल्याला बऱ्याच गोष्टी करता येणं शक्य झालेलं आहे, कारण आपल्या तंत्रज्ञानाने तेवढी प्रगती केलेली आहे। आता मोठ्या मोठ्या रांगा लावून जी कामं करावी लागत होती किंवा सतत खेपा घालून जी कामं करावी लागत असतात त्यांचंसुद्धा डिजिटलायझेशन करून आता ऑनलाईन पद्धतीने ते करता यावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आणि लवकरच आपण ज्या मालमत्ता खरेदी विक्री करतो किंवा त्याचे जे काही कायदेशीर व्यवहार असतात त्यांच्या दस्तावेजांच्या नोंदणीसाठी आपल्याला बऱ्याच वेळेला दुय्यम निबंधकांच्या कार्यालयामध्ये जाय करावी लागते, तर ते करावं लागू नये म्हणून एका छान गोष्टीची सुरुवात होणार आहे, आणि ती म्हणजे मॉडेल कार्यालय आता सुरू होणार आहे। त्यामुळे घर बसल्या आता अतिरिक्त शुल्क थोडंसं भरून म्हणजे प्रीमियम ठराविक भरून आपल्या घरातूनच आपल्याला आपल्या मालमत्तेची नोंदणी करणं शक्य होणार आहे। मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर या सगळ्या महानगरांसाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, आणि लवकरच या म्हणजे हा निर्णय अंमलात आणण्याच्या दिशेने पावलं टाकायला सुरुवात होणार आहे। घरपोच नोंदणीची सुविधा जर का उपलब्ध झाली तर किती गोष्टी वाचतील नाही का। म्हणजे नोंदणी करणं किंवा योग्य वेळेला आपल्या ज्या काही मालमत्तांच्या संदर्भातले दस्तावेज आहेत ते आपल्या हातात येणं हे किती आवश्यक असतं। ज्येष्ठ नागरिक किंवा जे सगळे प्रकृती अस्वास्थ्यामुळे आजारी असलेले कायदेशीर अडचणीत असलेले जे सगळेजण आहेत त्यांना तर अशासाठी मदतनीससुद्धा कोणी मिळतो नाही मिळतो अशी परिस्थिती असते। अशा वेळेला जर त्यांच्या मदतीला ह्या ऑनलाईन सुविधा आल्या तर किती

कष्ट वाचू शकतील. आणि केवळ प्रकृती अस्वास्थ्यामुळे ज्या नोंदणी करता येणार नाही किंवा ज्या मालमत्ता अशा सुटून गेलेल्या असतील त्यांचं रजिस्ट्रेशन करणं सोपं होईल. म्हणजे या गोष्टीमध्ये पारदर्शक व्यवस्था असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर याच धर्तीवरती सामान्य नागरिकांच्यासाठी ही विस्तारित करणं आवश्यक आहे. तर अशा प्रकारे घरपोच जर का प्रत्येक गोष्ट व्हायला लागली किंवा घर बसल्या प्रत्येक गोष्ट करता यायला लागली तर आपण आपला किती वेळ, आपली किती एनर्जी आणि किती मनस्ताप वाचवू शकतो. तर त्यामुळे खरोखरच आता आपण वाट पाहूया की आपल्याला सगळ्यांना घर बसल्या आता हे करता यावं आणि त्यामुळे नवीन काळानुसार सगळ्या डिजिटल गोष्टी जर होत असतील किंवा सर्व सुविधा जर डिजिटली उपलब्ध होणार असतील तर त्यात ही सुद्धा लवकरात लवकर आपल्याला उपलब्ध करून मिळावी असा आपण विचार करूया आणि वाट पाहूया लवकरात लवकर ती आपल्याला मिळेल अशी.

खरोखरच आता उजाडेल मंडळी, आणि अशी आशा आपल्याला नव्या पिढीकडनं खरंच वाटते. कारण जेनझी जरी वेगवेगळ्या कल्पक गोष्टी करत असले तरी त्याच्यासोबत जेन अल्फा हे त्याच्याही पुढचा विचार करू शकता आहेत, आणि खूप लहान वयामध्ये त्यांना खूप लवकर वेगवेगळ्या गोष्टींची समज आलेली आहे, अधिक वास्तविकतेत ते जगतात असं आपण पाहतो. आणि त्यामुळे आशादायक चित्र तर नक्कीच आहे. आणि आणखी आपल्याला प्रेरित करणारी, आशा दाखवणारी आणखी एक बातमी मी तुम्हाला सांगणार आहे. काही दिवसांपूर्वी आपण अशी बातमी ऐकली होती की भरतनाट्यमच्या सादरीकरणाने इतिहास घडवला आणि रेकॉर्ड ब्रेक असं सादरीकरण केलेलं आहे. विदुषी व्ही दीक्षा हिच्या नावावरती तो विक्रम होता, पण आता मात्र तिने स्वतः आपला जुना विक्रम मोडून नवा विक्रम स्थापित केलेला आहे. उडपीची ती बीएडची विद्यार्थिनी आहे, आणि तिचा जो जुना विक्रम होता तो 132 तासांचा होता, तो मोडून तिने आता सलग 9 दिवस, सलग 216 तास भरतनाट्यम सादर केलं आणि आपलाच जुना विक्रम मोडलेला आहे. ही मॅरेथॉन कामगिरी म्हणायला पाहिजे, आणि ती 21 ऑगस्टला सुरू झाली होती आणि 30 ऑगस्टपर्यंत तिने नृत्य केलं, आणि त्यानंतर लगेचच तिचा जुना विक्रम तिने मोडून नवा विक्रम प्रस्थापित केला, आणि त्याची नोंद गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी घेतलेली आहे. आणि नुकतंच त्याची सगळी कागदपत्रांची पूर्तता झालेली आहे आणि त्याची घोषणा अधिकृतरित्या आता झालेली आहे. एक खरं संस्मरणीय टप्पा असेल नाही हा, म्हणजे अनेक जण आहेत, अनेक मुलं मुली जे भरतनाट्यम शिकतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सांस्कृतिक समुदाय असं त्याला आपण म्हणू शकतो, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा अभिमानाची गोष्ट आहे. ही सर्वात जुन्या शास्त्रीय नृत्य परंपरांच्यापैकी एक असलेलं आपलं भरतनाट्यम, ज्याच्यामध्ये ताल, भावना, कथाकथन आणि खूप शिस्तबद्ध अशा हालचाली केल्या जातात, याच्यामध्ये प्रावीण्य मिळवणं, त्याच्यासाठी वर्षानुवर्षांचं खूप कठोर प्रशिक्षण लागतं, आणि त्यामुळे हा संपूर्णपणे आपल्या सहनशक्तीवर आधारित असा विक्रम करणं ही अजिबातच सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे आपल्याला असं वाटतं की जेनझी सगळी पूर्ण पाश्चात्य प्रभावाखाली आहे वगैरे, तर तसं सरसकट म्हणता येणार नाही. कारण तरुण पिढीमध्ये भारताच्या शास्त्रीय कलांच्याबद्दल सुद्धा खूप आवड आहे, आणि तिचा हा प्रवास, विदुषी व्ही दीक्षा हिचा प्रवास आपण पाहिला तर असं वाटतं की आपल्या सांस्कृतिक मुळांशीही आपण जोडलेले राहू शकतो, आणि त्यातून आपण नवीन प्रेक्षकांपर्यंत सुद्धा पोहोचू शकतो. फक्त हा सेतू साधणं जमलं पाहिजे. रेकॉर्ड्स हे कदाचित कालांतराने मोडले जातीलही हो, पण त्याच्यासाठी लागणारी तिची जी शिस्त आहे किंवा तिची जी जिद्द आहे ती आपल्यावर छाप पाडते, एवढं मात्र नक्की. तुम्हाला काय वाटतं ह्याच्याबद्दल ते मला जरूर कळवा 8657661071 या आपल्या क्रमांकावर.

0: 7:43 आणि 50 सेकंद झालेली आहेत. मंडळी, तुमच्यासोबत आहे मी मानसी आंबडेकर. आता थोड्याच वेळामध्ये आपण ऐकणार आहोत तुम्हा सर्वांचा आवडता कार्यक्रम अज्ञात मुंबई. अज्ञात मुंबई या नितीन साळुंखे यांच्या पुस्तकाच्या अभिवाचनाचा क्रमशः भाग 129 आणि त्याचं वाचन आपल्यासाठी केलेलं आहे, तर तो आपण ऐकणार आहोत. पण त्याआधी एक व्यावसायिक विराम.
1: गणपती बाप्पा मोरया. स्वप्न छोटी किंवा मोठी नसतात, तर ती ध्यासानी पूर्ण करायची असतात.
2: स्वप्न पूर्ण करण्याची जेव्हा वेळ येते, त्या प्रवासाला एक विश्वासाची साथ हवी असते.
1: म्हणूनच TJSB बँकेचे वाहन कर्ज फक्त 7.80% पासून.
2: TJSB सहकारी बँक लिमिटेड. स्वप्न तुमचे, साथ आमची.
1: अटी लागू.

0: श्रोतहो नमस्कार, प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, संकल्पना शैलेश माळुदे, सादरकर्त्या ज्योत्सना केतकर. अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकणार आहोत चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: लालबागला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या ज्या स्टेशनवर उतरावं लागतं ते स्टेशन म्हणजे चिंचपोकळी. एकच प्लॅटफॉर्म असलेलं अगदी लहानसं स्टेशन. या स्टेशनात गर्दीही फार नसते. आपल्या एका कुशीत लालबाग आणि दुसऱ्या कुशीत आर्थर रोड हे दोन मुंबईतले जगप्रसिद्ध विभाग बाळगणाऱ्या या छोटेखानी स्टेशनला चिंचपोकळी हे काहीसं वेगळं वाटणारं नाव कशामुळे मिळालं असावं याचा मी बरीच वर्ष शोध घेत होतो.
2: चिंचपोकळी नावाचा उगम कधी काळी त्या ठिकाणी असलेल्या चिंच आणि पोफळीच्या दाट बागांमध्ये आहे. या अर्थाचं भरपूर लिखाण झालेलं आहे. यातल्या द राईज ऑफ बॉम्बे अ रेट्रोस्पेक्ट या स्टीफन एडवर्ड्स यांनी 1902 साली लिहिलेल्या महत्वाच्या पुस्तकात मुंबईतल्या बहुतेक ठिकाणांच्या नावांचा उगम वृक्षांमध्ये आहे असं लिहिलेलं आहे. उदाहरणादाखल बाभुळनाथ, ताडदेव, चिंच बंदर, उंबरखाडी, भेंडी बाजार, वडआळी म्हणजेच वडाळे अशी काही नावं त्यात दिलेली आहे. यात चिंचपोकळीचाही उल्लेख आहे. वृक्षतज्ज्ञ शरदिनी डहाणूकर यांनीही आपल्या हिरवाई या पुस्तकाच्या मनोगतात या नावांची नोंद घेतलेली आहे.
1: इतर ठिकाणांच्या नावांचं तुर्तास राहू दे, पण यातलं चिंचपोकळी हे नाव चिंच नावाशी संबंधित असेल हे मात्र मला काही केलं पटत नव्हतं. किंवा तसा काही संबंध असलाच तर यातल्या पोकळीचा संबंध नेमका कशाशी लावायचा याचं समाधानकारक स्पष्टीकरण माझ्या वाचनात आलेल्या पुस्तकातूनही वाचल्याचं मला आठवत नाही. पोकळी हा शब्द पोफळी या शब्दाचा अपभ्रंश असेल असं गृहीत धरलं तरी पोफळीसाठी सुपारी असा सर्वसामान्यांच्या बोलीतला शब्द सहज उपलब्ध असताना तो न वापरता पोफळी या शब्दाचा उपयोग का केला असावा हाही प्रश्न होता. उदाहरण म्हणून या स्टेशनपासून जेमतेम 500 मीटर अंतरावर सुपारी बाग या नावाचं ठिकाण अजूनही बोलण्यात आहे, यामुळे हा प्रश्न अधिक गहन होत होता.
2: चिंचपोकळी नावाचं कोडं उकळण्याचा प्रयत्न करत असताना डॉक्टर अरुण टिकेकर यांचं स्थलकाल हे पुस्तक माझ्या वाचनात आलं होतं. या पुस्तकात या ठिकाणी असलेल्या मरीन डिपार्टमेंटच्या बुखानन नावाच्या अधिकाऱ्याच्या चिंचपोकळी नावाच्या बंगल्यावरून चिंचपोकळी हे नाव पडलं असल्याचा उल्लेख टिकेकरांनी केला होता. या इथे चिंचपोकळी या शब्दाचं इंग्रजी स्पेलिंग लक्षात घ्यायला हवं, जे आहे CHINTZPOGLIE. परंतु या माहितीच्या पुढेच डॉक्टर टिकेकरांनी कंसात प्रश्नचिन्हही दिलं होतं. याचा अर्थ चिंचपोकळी बंगल्याच्या नावाचंच रूपांतर चिंचपोकळी असं झालं असावं का असा प्रश्न डॉक्टर टिकेकरांना पडला होता. ही माहिती आठवली आणि चिंचपोकळी या नावामागचं कोडं उलगडण्यासाठी टिकेकरांच्या पुस्तकातलं बुखानन साहेब आणि त्यांच्या चिंचपोकळी बंगल्याचा शोध घेणं क्रमप्राप्त असल्याचं लक्षात आलं. पण ठोस निष्कर्ष काढताना केवळ तेवढंच शोधून चालणार नव्हतं, तर त्यासाठी आणखीही काही आधार मिळतात का ते पाहणंही आवश्यक होतं.
1: थॉमस बुखानन यांच्याविषयी अधिक माहिती मिळाली ती ॲन एलवूड यांच्या प्रवास वर्णनात. या बाईंनी 1825 ते 1828 अशी 4 वर्ष संपूर्ण युरोप खंड, इजिप्त आणि भारत असा प्रवास केला होता. 1826 त्या मुंबईत मुक्कामाला होत्या. त्या दरम्यान बुखानन यांनी दिलेल्या आमंत्रणावरून त्यांच्या चिंचपोकळी बंगल्यावर गेल्या होत्या. आपल्या पुस्तकात बुखानन आणि त्यांच्या चिंचपोकळी बंगल्याबद्दल त्या लिहितात, बुखानन यांचा चिंचपोकळी नावाचा मोठा बंगला मुंबई बेटाच्या पूर्व बाजूला आहे. बुखानन हे मुंबईमध्ये मरीन सुपरिटेंडंट या अतिशय उच्च पदावर काम करीत असून नेटिव्ह त्यांना बडा साहेब म्हणून ओळखतात.
2: अॅन एलवूड यांनी आपल्या पुस्तकात त्या काळातली मुंबई, इथले विविध भाग, घर आणि बंगले, माणसं, त्यांच्या सवयी या साऱ्यांचं रसाळ शब्दात वर्णन केलेलं आहे. फोर्ट ते बुखानन यांच्या घरापर्यंतचा प्रवास त्यांनी पालखीतून केला होता. पालखीतून जाताना वाटेत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी अतिशय सुंदर वर्णन आपल्या पुस्तकात केलेलं आहे. फोर्टच्या बाहेरच्या भायखळ्यापासून पुढच्या सबर्बन किंवा नेटिव्ह टाउन मधल्या घरांबद्दल

0: म्हणतात, इथल्या प्रतिष्ठित लोकांची घरं अतिशय मोठी, प्रशस्त आवार आणि सभोवताली बागा असलेली आहेत. या घरांचा उल्लेख त्यांनी गार्डन हाऊसेस असा केला आहे.
1: बुखानन यांचा बंगलाही त्याच पद्धतीचा, परंतु अधिक मोठा असून त्याला भव्य पोर्च आणि बंगल्याच्या चहूबाजूंनी जवळपास 100 फूट रुंदीचा वरांडा असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. घराच्या सभोवताली असलेला वरांडाच जर 100 फुटाचा असेल तर ते घर आणि त्याचा आवार केवढं प्रशस्त असेल याची कल्पना आपण सहज करू शकतो. त्यातून ते बड्या साहेबाचं घर, तिथे नोकर चाकर, आयादाया, घोडेगाड्या यांची रेलचेल असणं स्वाभाविक होतं. ॲन एलवूड यांच्या पुस्तकातली ही माहिती डॉक्टर टिकेकरांच्या पुस्तकातल्या माहितीशी जुळणारी आहे. शिवाय ह्या घराविषयी अधिकची माहिती देणारीही आहे. टिकेकरांनी चिंच पुगली असं म्हटलंय, तर एलवूडबाईंनी चिंच पोगली असं म्हटलंय, एवढाच काय तो फरक.
0: स्थानिक लोक ज्या बुखानन यांना बडासाहेब म्हणून ओळखत असत, त्यांचं राहतं घर त्यावेळी त्या पंचक्रोशीत प्रसिद्ध असलंच पाहिजे. त्या काळातला तो लँडमार्कच असावा. कदाचित त्यामुळेच पुढच्या काळात तो परिसर त्या घराच्या नावानंच ओळखला जाऊ लागला असावा. या मालिकेच्या गेल्या काही भागात आपण ऐकलेल्या लालबागची ही तशीच कथा आहे. अगदी आजही एखादा परिसर त्या परिसरात असलेल्या एखाद्या लँडमार्क वरून ओळखला जाण्याची उदाहरणं आहेतच की. पण कोणत्याही निष्कर्षावर येण्यापूर्वी ह्या माहितीला अधिक पुष्टी देण्यासाठी आणखी काही माहिती सापडतेय का हे शोधणं गरजेचं होतं.
2: श्रोतेहो, अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये आज आपण ऐकत होतो चिंचपोकळी हे नाव आलं कुठून याबद्दलच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई, लेखक नितीन साळुंखे, वाचक मंदार परांजपे आणि नंदिता पाटकर, शीर्षक गीत समीर सामंत, शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके, गायक मंदार पिलवलकर, ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे, निर्मिती सहाय्य रश्मिता गोडसे आणि आशिष शेडगे, संकल्पना शैलेश माळुदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, रोज सकाळी अवश्य ऐका अज्ञात मुंबई हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमाचे पूर्वीचे भाग आपण ऐकू शकाल आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलवर.

0: आताच आपण ऐकलत अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या अभिवाचनाचा भाग 129वा.
1: खास गणेशोत्सवानिमित्त जय गणेश नवीन डिपॉझिट स्कीम.
2: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.25%, ज्येष्ठ नागरिक 7.40%, ठेव कालावधी 444 दिवस, मासिक आणि त्रैमासिक व्याजांच्या पर्यायांसह.
1: ही योजना फक्त 25 सप्टेंबर 2026 पर्यंतच. अटी लागू.
2: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
3: हाय, मी शर्वरी.
4: नमस्कार, मी रोहित.
5: मी सुखदा.
6: आणि मी रेवा.
7: आम्ही खूप भांडतो,
4: आम्ही चर्चा करतो,
8: आम्ही गप्पाही मारतो,
9: आम्ही मजा मस्तीही करतो.
4: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
10: आपुलकी या घरात
4: प्रत्येक मंगळवारी
11: दुपारी 12 वाजता
12: वनिता मंडळात
4: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
11: आपुलकी या घरात.

गप्पा टप्पा घेऊन आम्ही तुम्हाला रोज सकाळी भेटत असतो. तुमचा दिवस आनंदी, मंगलमय आणि फ्रेश छान करण्यासाठी आम्ही पण इथे भरपूर माहिती आणि मनोरंजन तुमचं करत असतो आणि छान गाणी तुमच्यासोबत ऐकत असतो. आमचीही सकाळ छान होते आणि तुमच्या मेसेजेसने आम्हाला खरोखर खूप ऊर्जा मिळते. आजच्या कार्यक्रमामध्ये फोनच्या माध्यमातून सहभागी झाले होते बाळासाहेब कुंभार, किशोर नाईक, शंकर चाटे, रवींद्र कुडाळकर हे आपले श्रोते, आणि त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमामध्ये व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सुद्धा खूप श्रोत्याने सहभाग घेतलेला आहे. 106 श्रोत्यांचे मेसेजेस माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत. सगळ्यांची नावं घेणं काही शक्य नाही, पण खूप खूप धन्यवाद कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. आणि यानंतर तुम्हाला मराठी कार्यक्रम ऐकायचे असतील तर ते FM गोल्डवर दीप्ती लेले सादर करणार आहे 10:00, आणि त्यानंतर 2:30 RJ प्रफुल तुमच्यासोबत असेल. मी मानसी आंबडेकर मात्र आजच्या कार्यक्रमातनं म्हणजे या रेनबो फंडेमधनं इथेच तुमचा निरोप घेते. एका छानशा गाण्यासोबत तुमच्या सगळ्यांचा दिवस आनंदी, सुखमय, मंगलमय, आरोग्यपूर्ण राहो अशा तुम्हाला खूप शुभेच्छा. आज गौरी जेवणार आहेत, त्या गौरी पूजनाच्या आणि गणपती म्हणजे गणेश चतुर्थीच्या, गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा, ऐकवत रहा 107.1 MHz, म्युझिकली युअर्स.

0: 8:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्तान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटींच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. आता सविस्तर बातम्या. सेमीकंडक्टर उद्योगासाठी जागतिक केंद्र होण्याच्या दिशेनं भारत आवश्यक ती सर्व पावलं उचलत असून या क्षेत्रात नवोन्मेष गुंतवणूक आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत केलं. त्यांच्या हस्ते सेमीकॉन इंडिया परिषदेचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. जागतिक उत्पादन क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचंही त्यांनी नमूद केलं. आतापर्यंत 12 सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असून पुढील टप्प्यात ही संख्या आणखी वाढेल असंही ते म्हणाले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दुपारी कैवल्यधामच्या गोवर्धनधास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी पुण्यात आयोजित पुणे फेस्टिव्हलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या औचित्यानं 17 ऑक्टोबरपर्यंत सेवा संकल्प अभियान राबवण्यात येत आहे. या विशेष सेवा संकल्प अभियान मालिकेत आपण मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि रोजगार या क्षेत्रात भारतानं केलेल्या कामगिरीचा आढावा घेणार आहोत.
2: मेक इन इंडिया या 2014 सुरू झालेल्या उपक्रमाचा उद्देश लाल फितीचा कारभार कमी करणं, व्यवसाय सुलभता सुधारणं, गुंतवणूक आकर्षित करणं आणि देशांतर्गत क्षमता विकसित करून भारताला उत्पादनासाठी एक स्पर्धात्मक केंद्र बनवणं हा होता. या उपक्रमाचा दृष्टिकोन केवळ स्वतंत्र कारखान्यांपुरता मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळी विकसित करण्यापर्यंत विस्तारला. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचं मूल्य 2025-26 13,11,000 कोटी रुपयांवर पोहोचलं तर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील निर्यातीचा आकडा 4,24,000 कोटी रुपयांवर गेला. मोबाईल फोनच्या निर्यातीत 171 पटींनी वाढ झाली आणि भारत निव्वळ आयातदार या श्रेणीतून निव्वळ निर्यातदार या श्रेणीत आला. PLI अंतर्गत समाविष्ट असलेल्या 14 क्षेत्रांमध्ये 2026 2,40,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक झाली आणि 14 लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले. मेक इन इंडियामुळे मेड इन इंडिया हे केवळ एक लेबल न राहता जागतिक स्तरावरील उत्पादनाचं एक महत्वपूर्ण वैशिष्ट्य बनत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सविता म्हसकर.
1: समाजाची मानसिकता बदलण्याच्या दृष्टीनं विकलांगऐवजी दिव्यांग या शब्दाचा वापर करण्यात पंतप्रधानांची दूरदृष्टी दिसून येते असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी काल केलं. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. दिव्यांग व्यक्तींविषयी केवळ सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी त्यांना समान संधी उपलब्ध करून देणं ही समाजाची जबाबदारी असल्याचं वर्मा म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मूल्य, उद्योजकांना उभारी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना स्वावलंबनाची नवी दिशा मिळत असल्याचं मत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी काल ठाणे इथं केलं. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्या वतीनं सेवा संकल्प अभियान आणि सेवा दिवस या उपक्रमाअंतर्गत काल ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आशीर्वाद का दिया या कार्यक्रमात ते बोलत होते. जगभरातल्या भारतीय आणि वाणिज्य दूतावासांनी काल स्वच्छता ही सेवा या उपक्रमाचा प्रारंभ केला. मोहिमेच्या प्रमुखांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली आणि त्यांच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवली. अझरबैजान, आइसलँड, लायबेरिया येथील भारतीय दूतावास तर सौदी अरेबिया, टांझानिया राष्ट्रातील भारतीय वाणिज्य दूतावासांमध्ये या मोहिमेचा प्रारंभ झाला. दिल्लीत परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विक्रम मिस्री यांच्या उपस्थितीत परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे लघुउद्योजकांना कोणत्याही तारण हमीशिवाय कर्ज मिळवणं शक्य झालं असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल नवी दिल्लीत या योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधताना बोलत होत्या. 2015 सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत वेळेवर कर्जाची परतफेड केल्यामुळे लाभार्थ्यांना अधिक रकमेचं कर्ज मिळवणं, आपली पतस्थिती सुधारणं आणि बँकांचा विश्वास संपादन करणं शक्य झालं आहे असंही अर्थमंत्री यावेळी म्हणाल्या. दिल्लीत आजपासून विकसित भारताच्या प्रवासात वित्त पुरवठा या विषयावरील 2 दिवसांच्या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे अर्थमंत्री आणि अर्थसचिव यांच्यासह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि अनेक राज्यांचे मुख्यमंत्रीही परिषदेला उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेनं इंग्रजी, वाणिज्य आणि समाजशास्त्र या 3 विषयांसाठी घेण्यात आलेल्या यूजीसी नेट जून 2026 परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिका जाहीर केल्या आहेत. या उत्तरतालिका यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या आहेत. ही परीक्षा 9 आणि 10 जून रोजी घेण्यात आली होती. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं पारपत्र अर्थात पासपोर्ट सुधारणा नियम जाहीर केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांखालील मुलांना जारी केलेलं 36 पानी पारपत्र 5 वर्षांसाठी किंवा मूल 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध राहणार आहे. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीचं हलकं लढाऊ विमान, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. तसंच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या पवनहंस लिमिटेडकडे ध्रुवचं अत्याधुनिक हेलिकॉप्टरही सुपूर्द करणार आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल थिम्पू इथं भूतानचे राजे जिग्मे खेसर नॅमगेल वांगचुक यांची भेट घेतली. भारत आणि भूतान यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करण्याबाबत भूतानच्या राजांचं मार्गदर्शन मोलाचं आहे असं डॉ जयशंकर यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. भारतातल्या 140 अब्ज नागरिकांसाठी ऊर्जा महत्वाची धोरणात्मक गरज आहे आणि तोच राष्ट्रविकासाचा पाया आहे. त्यामुळे भारतीय जनतेच्या ऊर्जा सुरक्षेला सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं ठाम प्रतिपादन अमेरिकेतले भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांनी काल केलं. भारतीय ऊर्जा गरजांविषयी समाज माध्यमांवरून प्रसारित संदेश मालिकेत त्यांनी भारत हा ऊर्जेचा 3रा सर्वात मोठा ग्राहक आहे असंही त्यांनी नमूद केलं. टाटा सन्स उद्योग समूहानं एन चंद्रशेखर यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुढील 5 वर्षांच्या कालावधीसाठी फेरनियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सध्याचा कार्यकाळ 20 फेब्रुवारी 2027 रोजी संपणार होता. चंद्रशेखर यांच्या फेरनियुक्तीच्या बातमीमुळे शेअर बाजारात टाटा समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली. लष्करप्रमुख धीरज सेठ यांनी 3 दिवसांच्या रशिया दौऱ्यात रशियन भूदल मुख्यालयाला भेट दिली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांच्या लष्कराच्या क्षमता विकासाला बळकटी देण्यावर भर देण्यात आला. इराणच्या अणुक्रा कार्यक्रमावर गेल्या वर्षी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांवर देखरेख ठेवण्यासंदर्भातील एका ठरावावर व्हेटो म्हणजे नकारीचा वापर चीननं केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या तज्ञांना देखरेखीसाठी अधिकृत मान्यता मिळणार नाही. इराणवर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे निर्बंध अजूनही लागू आहेत. पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रीय निवडणूक आयोगानं तृणमूल काँग्रेसच्या 2 प्रतिस्पर्धी गटांना पक्षाचं नाव आणि फुलं आणि गवत हे चिन्ह न वापरण्याचे निर्देश दिले आहेत. ममता बॅनर्जी आणि अरूप रॉय यांच्या नेतृत्वाखाली पक्षांच्या दोन्ही गटांच्या नेत्यांचं स्पष्टीकरण ऐकल्यानंतर निवडणूक आयोगानं अंतरिम आदेश काढले आहेत. क्रिकेटमध्ये पुरुषांचा संघ काल अफगाणिस्तान विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या 3रा आणि अखेरच्या सामन्यात 127 धावांनी दणदणीत विजय मिळवत त्याने मालिका खिशात घातली. भारतानं 20 षटकात दिलेल्या 222 धावांचं लक्ष्य पूर्ण करताना अफगाणिस्तानचा डाव 94 धावातच आटोपला. पुरुषांच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 100 हून अधिक धावांच्या फरकानं भारतानं 10वा विजय नोंदवला आहे. अभिषेक शर्माला कालच्या सामन्याचा सामनावीर आणि मालिकावीर म्हणून घोषित करण्यात. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक उत्पादन क्षेत्रात नव्या आव्हानांना सामोरं जाणारं विश्वासार्ह केंद्र म्हणून भारताची ओळख असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. देशभरात स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा प्रारंभ. हिंदुस्थान एरोनॉटिक्स आज स्वदेशी बनावटीच्या विमान आणि हेलिकॉप्टर हवाई दलाकडे सुपूर्द करणार. आणि पुरुषांच्या 3 T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारत अजिंक्य. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रतीक्षेनंतर पावसानं काल हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक भागात हलक्या स्वरूपाच्या पावसाची रिपरिप सुरू आहे. लातूर शहरासह जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून अनेक भागात हलका पाऊस सुरू आहे. मात्र खरीप पिकांना सध्या दमदार पावसाची आवश्यकता असल्यानं शेतकऱ्यांची मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या सुमारे 50% पाऊस झाला असून आतापर्यंत सुमारे 310 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी शेती आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेता लातूरकरांना अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात आज सलग दुसऱ्या दिवशी पाऊस सुरू आहे. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 13.9 मिलीमीटर पाऊस झाला तर परळी आणि अंबाजोगाई तालुक्यातील 5 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. सिरशाळा इथे सर्वाधिक 112.5, पिंपळगाव गाढे 107, परळी 88, घाट नांदूर 79.5 आणि बर्दापूर इथे 77.8 मिलीमीटर पाऊस झाला. जून ते सप्टेंबर कालावधीतील सरासरी 566.1 मिलीमीटरच्या तुलनेत आतापर्यंत 323.9 मिलीमीटर म्हणजे 57.2% इतका पाऊस झाला आहे. बीड जिल्ह्यातील गेवराई, वडवणी, शिरूर कासारमध्ये पाऊस झाला नाही. अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे. येत्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर कोकणात काही ठिकाणी मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं आज महाराष्ट्र दौऱ्यासाठी सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झालं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपराष्ट्रपतींचं स्वागत केलं. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, सांस्कृतिक कार्यमंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांची यावेळी उपस्थिती होती. उपराष्ट्रपती राधाकृष्णन या दौऱ्यात मुंबई, लोणावळा आणि पुण्यात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. कैवल्य धामच्या गोवर्धनदास सेक्सारिया कॉलेज ऑफ योग अँड कल्चरल सिंथेसिसच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी पुण्यातील नेहरू स्टेडियम इथे आयोजित पुणे फेस्टिवलला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित राहतील. त्यानंतर संध्याकाळी उपराष्ट्रपती दिल्लीकडे रवाना होतील. परराष्ट्र मंत्रालयानं पासपोर्ट म्हणजेच परवाना संशोधन नियम 2026 अधिसूचित केले आहेत. त्यानुसार 15 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना जारी करण्यात आलेला 36 पानांचा सामान्य पासपोर्ट आता जारी झालेल्या तारखेपासून 5 वर्ष किंवा संबंधित बालकांचं वय 18 वर्षांचं पूर्ण होईपर्यंत वैध राहणार आहे. यापैकी जो कालावधी आधी पूर्ण होत असेल त्याला मान्यता असणार आहे. आयुर्वेद शिक्षण संशोधन आणि औषधांच्या गुणवत्तापूर्ण परीक्षणाला चालना देण्यासाठी देशात आयुष मंत्रालयाच्या वतीनं आयुर्वेद गुरुकुलम महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय आयुष तथा आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांनी काल बुलडाणा इथं केली. केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान अनुसंधान परिषदेच्या 8 परिघीय संस्थांमध्ये औषध परीक्षण प्रयोगशाळा सुविधा विकसित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी घोषित केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शाश्वत विकासाची अविरत 25 वर्षे सेवा संकल्प अभियान अंतर्गत बुलडाणा जिल्हा स्त्री रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. आयुर्वेद आणि योगाला जागतिक स्तरावर मान्यता मिळत असून अनेक देशांकडून या उपचार पद्धतींबाबत माहिती आणि प्रशिक्षणाची मागणी होत असल्याचं मंत्री जाधव यावेळी म्हणाले. भारतीय रेल्वेनं महाराष्ट्रातील चौक कर्जत रेल्वे मार्गांचं दुहेरीकरण 497 कोटी रुपये खर्चानं करण्यास मंजुरी दिली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेची क्षमता वाढवण्यासाठी आणि रेल्वेच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे की चौक कर्जत हा मार्ग पनवेल चौक कर्जत मार्गाचा एक भाग आहे आणि हा मार्ग प्रवासी मालवाहतूक या दोन्हीसाठी अत्यंत महत्वाचा दुवा आहे. या मार्गाच्या दुहेरीकरणामुळे सध्याच्या एकेरी मार्गाची क्षमता वाढेल आणि रेल्वेच्या हालचालीत सुधारणा होण्यास मदत होईल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10

भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग

0: बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयीची माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे वेगाने वाटचाल, असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
0: समृद्ध, विकसित आणि कणखर भारताच्या निर्मितीत सर्व नागरिकांनी समर्पित योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. ते काल नवी दिल्लीत संकल्प सेवा अभियान कार्यक्रमात बोलत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात भारतात आमूलाग्र बदल घडून आले असून अन्न सुरक्षा, संपर्क प्रणाली आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात महत्वपूर्ण सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठी महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहिती रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळं दरवर्षी 1 कोटी 83 लाख टनांपेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन उपराष्ट्रपतींनी पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी आज मुंबईत जुहू इथं स्वच्छ सागर सुरक्षित सागर या किनारा स्वच्छता अभियानात भाग घेतला. दरवर्षी सप्टेंबर महिन्यातला 3रा शनिवार जगभरात आंतरराष्ट्रीय किनारा स्वच्छता दिवस म्हणून साजरा केला जातो. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव तसंच फूल आणि गवत हे चिन्ह वापरायला निवडणूक आयोगानं पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई केली आहे. तसंच 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या मतदान प्रक्रियेवरूनही तृणमूल काँग्रेसचं नाव आणि चिन्ह तात्पुरतं हटवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही गटांच्या नेत्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर आयोगानं हा अंतरिम आदेश गुरुवारी जारी केला. हा आदेश बेकायदा असल्याची टीका तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी गटाचे नेते कल्याण बॅनर्जी यांनी केली आहे, तर अरूप रॉय यांच्या नेतृत्वातल्या गटानं या निर्णयाचं स्वागत केलं आहे. दरम्यान या दोन्ही गटांनी नावं आणि चिन्हांसाठीचे 3 पर्याय निवडणूक आयोगाकडे सुपूर्द केले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताच्या GDP वास्तविक वृद्धीदर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा संस्थेचा अंदाज होता. पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्था

संस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असल्याचंही अहवालात म्हटलं आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीत भारताचा GDP वास्तविक वृद्धी दर गेल्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 2 दिवसांच्या भूतान भेटीदरम्यान आज भूतानच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी भारत आणि भूतान दरम्यानच्या सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा तसंच परस्पर हिताच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतानमधली बहुआयामी भागीदारी अधिक बळकट करण्यात झालेल्या प्रगतीची दोन्ही नेत्यांनी प्रशंसा केली. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच HAL आज बंगळुरू इथं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत स्वदेशी बनावटीची हलकी लढाऊ विमानं, 2 व्यक्तींच्या क्षमतेचं तेजस विमान आणि HTT-40 हे प्राथमिक प्रशिक्षण विमान भारतीय हवाई दलाकडे सुपूर्द करणार आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नंदन नीलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील समितीचा अहवाल या महिनाअखेरीपर्यंत अपेक्षित असल्याचं केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निशिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. या क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू त्याजिंदार पाल सिंग तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. महाराष्ट्रातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह वापरायला पक्षाच्या दोन्ही गटांना मनाई. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा उपांत्य फेरीत प्रवेश. उद्घाटन सोहळ्यात नेमबाज मनू भाकर आणि गोळाफेकपटू ताजिंदर पाल सिंग तूर भारताचे ध्वजवाहक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी एफएम रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो आणि शुभ दुपार। 2:30 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची एफएम रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲप सुद्धा। मी तुमचा मित्र प्रफुल्ल आचरेकर आपल्या सगळ्यांचं करतो मनापासून स्वागत आपल्या आवडत्या कार्यक्रमात, अर्थात चला दोस्त बोलू काही मध्ये। तर कसे आहात सगळे? गणेशोत्सव सुरू आहे आणि गणेशोत्सवाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा, खरं तर गोल्डवर झाली होती आपली भेट, पण आता पुन्हा एकदा रेनबोच्या माध्यमातून पुन्हा एकदा शुभेच्छा देतो, मनपूर्वक गणेशोत्सवाच्या शुभेच्छा। आपल्या घरातला बाप्पा आपल्याला सगळ्यांना आनंद देत राहो आणि सगळ्यांवर असाच आशीर्वाद ठेवू, हीच मनोभावे आपण त्याच्याकडे चरणी प्रार्थना करूया। आणि सुंदर आजचं हे बाप्पाचं पहिलं वेलं गीत ऐकूया। जिथे

बोला गणपति बाप्पा मोरिया मंगल मूर्ती मोरिया। आहा बाप्पाचं नामस्मरण झालं, बाप्पा चरणी जयघोष झाला, अंगात कशी स्फूर्ती येते। पण मला आता नुकताच एक फोन येऊन गेला, ते मला म्हणालेत आमचे श्रोते शंकर चाटे की सर तुम्ही एक गोष्ट विसरलात। मी म्हटलं काय विसरलोय, तर त्यांनी मला आठवण करून दिली, ते म्हणालेत तुम्ही आज कोडं विसरलात। तर मी म्हटलं अजिबात नाही विसरलोय, कारण आम्ही कधीच विसरत नसतो, तुम्ही जेवढ्या आतुरतेने ती वाट पाहत असता त्या गोष्टीसाठी आम्ही तेवढेच आतुर असतो। आणि खऱ्या अर्थानं तुमचं हे प्रेम आहे की तुम्ही आम्हाला लक्षात आणून देताय की तुम्ही आज कोडं नाही विचारलं, या कोड्याची जी कुतूहलता आहे ना तुमच्यामध्ये तेवढीच कुतूहलता मलासुद्धा आहे तुम्हाला सांगण्याची। आजचं कोडं काय आहे, काय असणार आहे हे आधी सांगतो, लक्षपूर्वक ऐका आणि उत्तरं द्या पटापट। ओके, तर कोडं असं आहे की हात लावल्याशिवाय वाजते सुरेल सुरांनी मन जिंकते, हात लावल्याशिवाय वाजते सुरेल सुरांनी मन जिंकते, कृष्णाच्या हातामध्ये शोभते, सांगा पाहू मी कोण, सांगा पाहू मी कोण, सांगा सांगा पटापट। खूप साधा आणि अगदी सोप्पा प्रश्न विचारला आहे कोड्याचा। व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 35 45 15 41 33 आणि आपला एसटीडी कोड आहे 022। चला पुढचं गीत तशाच प्रकारचं ऐकवतो, म्हणजे थोडीशी अजून चालना मिळेल बुद्धीला।

काय मग सुचलं का उत्तर? नाही म्हणजे बरंच बरंच गाणं बरंच गेलं आणि त्याच्यामध्ये बरेच फोन सुद्धा आले, बरेच SMS सुद्धा आलेत आणि मला असं वाटतं की अगदी साधा सोप्पा होता. एक तर आमचे श्रोते म्हणते अहो इतका साधा प्रश्न नका विचारू, इतकं साधं कोडं नका विचारू, पण काय कधी कधी गंमत करायची असते, साध्यामध्ये पण गंमत असते आणि ती गंमत करताना ना आम्हाला सुद्धा गंमत येते तुम्हाला विचारण्याची, तुमच्या प्रश्नांची उत्तरं ऐकण्याची. पहिल्यांदा आपण ज्यांनी ज्यांनी आपला संपर्क साधलेला आहे त्यांची आधी नावं वाचूया. शंकर चाटे, दीनानाथ पेडणेकर, मार्तंडन नचिते, नयन शेळके यांनी आपल्याला संपर्क साधला होता आणि त्याचबरोबर अनेक श्रोते जोडले गेलेले आहेत आपल्याला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून. महेंद्र हे पुण्यावरून जोडले गेलेले आहेत, त्याचबरोबर विजेंद्र घोट अकोल्यावरून घाटोल, मनोज मोरे पुण्यावरून, प्रियंका किरण कांबळे, त्याच्यानंतर सुचिता गावडे, प्रदीप चोपडे, बरेच रामदास तांबे, प्रकाश शिंदे, प्रमोद राऊत, शिल्पा तोडणकर, जयेश भास्कर, दीपा पालकर, शुभलक्ष्मी मचकर, प्रणव शिंदे, अशोक पाटील, असे अनेक श्रोते जोडलेले गेलेले आहेत. वेळेअभावी मला माफ करा, मी सगळ्यांची नावं वाचू शकत नसेल तर, पण उत्तर अगदी सगळ्यांनी बरोबर दिलेलं आहे आणि साधं उत्तर होतं, त्यामुळे काही जास्त डोक्यावर ताण घ्यायची गरजच नव्हती. उत्तर होतं बासरी, अर्थात पावा आपल्या कृष्णाचा. पण प्रश्नाचं उत्तर जरी आपण दिलं आहे योग्य, तर आज काय आहे माहिती आहे का? आज आहे 18 सप्टेंबर आणि आजचा दिनविशेष असा आहे की जागतिक बांबू दिवस दिन. म्हणजे ज्या बांबूपासून ही आपली सुरेल, सप्तसुरांची बासुरी किंवा बासरी, हा पावा जो वाजतो आणि ज्या आपल्या श्रीकृष्णाच्या हातात तो शोभतो, त्या बासुरीच्या निमित्तानं आज ही आठवण झाली. पण आज आहे बांबू, जागतिक बांबू दिवस, आणि योगायोगाने ते आज खऱ्या अर्थानं आपण साजरा करत आहोत. तर जागतिक बांबू दिवस म्हणजे नक्की काय हे आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर दरवर्षी 18 सप्टेंबरला जगभरात जागतिक बांबू दिवस साजरा केला जातो, जेणेकरून बांबूच्या फायद्यांबद्दल जागरूकता निर्माण व्हावी आणि दैनंदिन जीवनात जागरूकता निर्माण झाल्यानंतर दैनंदिन जीवनात त्याचा वापर वाढावा, हा त्यामागचा उद्देश आहे. 2009 थायलंडमधील बँकॉक येथे झालेल्या 8व्या जागतिक बांबू काँग्रेसमध्ये जागतिक बांबू संघटनेने म्हणजे वर्ल्ड बांबू ऑर्गनायझेशनने 18 सप्टेंबर हा दिवस निवडला आणि त्या दिवसापासून हा दिवस साजरा होऊ लागला. त्यामुळे तुम्हाला बांबूचे कुठले कुठले उपयोग माहिती आहेत किंवा त्याचे फायदे माहिती आहेत हे आम्हाला पटापट तुम्ही मेसेज थ्रू किंवा तुमच्या संपर्क साधून फोन करून सांगू शकता. मी वाट बघतोय, तोपर्यंत एक सुंदर गाणं ऐकूया.

तर बऱ्याच जणांनी आपल्याला संपर्क साधला आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्याला उत्तरही सांगितलेले आहे, त्याचे फायदेही सांगितलेले आहेत बांबूचे. तर छाया ओक यांनी दादरवरून आपल्याला संपर्क साधला होता. त्यांनी सांगितलं की मंडप बांधण्यासाठी उपयोग केला जातो, त्याचबरोबर बांबूचं लोणचंही केलं जातं. वाह, किती महत्त्वाचं आणि खूप सुंदर हा त्यांनी उपयोग किंवा फायदा सांगितलेला आहे बांबूच्या विषयी. त्याचबरोबर माधव देवकाटे म्हणत आहेत की बांबू च्या सहाय्याने टोपल्या, दुरडी, घर बांधणी यांच्यासाठी सुद्धा वापर केला जातो. त्याचबरोबर प्रदीप चोपडे म्हणत आहेत की हस्तकला, फर्निचर, खुर्च्या, टेबल, सोफा, टोपल्या, चटया, पडदे, शोभेच्या वस्तू अशा अनेक गोष्टींचा वापर बांबूच्या सहाय्याने केला जातो. त्याचबरोबर रामदास तांबे म्हणत आहेत की बांबूमुळे घरसुद्धा बांधता येतं, अगदी बरोबर बांबू. त्याच्यानंतर आपले महेंद्र सर सांगत आहेत की बांबू कोवळ्या खोड्याच्या भाजीही करतात, म्हणजे किती महत्त्वाची गोष्ट आहे ही, बांबूच्या खोडाची भाजीसुद्धा करतात आणि मांडव घालण्यासाठीसुद्धा बांबूचा वापर होतो. असे अनेक फायदे आहेत बांबूच्या विषयी नक्की सांगणार आहे, पण तत्पूर्वी आपण पुन्हा एकदा एक सुंदर गीत ऐकूया आणि बांबूच्या विषयी पुन्हा जाणून घेऊया.

तर बांबूचे फायदे आपण जाणून घेत आहोत आणि बांबूबद्दल बऱ्याच जणांनी आपल्याला सांगितलेलं आहेच, तरी सुद्धा बांबू किती फायदेशीर आहे बघा। म्हणजे बांबूच्या खऱ्या अर्थानं झाडामुळे 35% ऑक्सिजन आपल्याला खऱ्या अर्थानं मिळतो आणि त्याचबरोबर कार्बन डायऑक्साईड हा झाड हे पूर्ण शोषून घेतं। त्याचबरोबर बांबूचं जंगल वर्षाला सरासरी 17 टन कार्बन शोषून घेतं, जे आता मी सांगितलंच। त्याचबरोबर जमिनीचं संरक्षण होतं, त्याची दाट मुळं जी आहेत जी जमिनीला घट्ट पकडून ठेवतात, त्यामुळे जमिनीची धूप थांबते आणि पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते। अनेक फायदे आहेत आणि हे फायदे जाणून घेण्यासाठी आजचा हा बांबू जागतिक बांबू दिवस आपण साजरा करत आहोत। आणि याच नोटवर पुन्हा एकदा सुंदर गीत ऐकूया आणि वळूया पुढच्या सेगमेंटनंतर, अर्थात 3:10 सप्तरंगी 7 मध्ये एक विशेष पाहुणी कलाकार आलेली आहे, तिची भेट नक्कीच करून देणार आहे। पण ऐकत राहा तोपर्यंत FM रेनबो।

बांबूचे फायदे जाणून घेत आहोत आणि बांबूच्या विषयी म्हणजेच जागतिक दिन आज साजरा होतोय बांबूचा, त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घेणं फार गरजेचं आहे. बांबूचे कोंब यात प्रोटीन, फायबर आणि पोटॅशियम भरपूर असतं, त्यामुळे कॅलरीज खूप कमी असतात. मगाशी आपल्या श्रोत्यांनी सांगितलं की भाजीसुद्धा केली जाते बांबूची, तर खरं आहे बांबूमध्ये प्रोटीन्सची कमी आहे पण पोटॅशियम भरपूर मिळतं. बांबू फॅब्रिक, बांबूपासून बनवलेले कपडे नैसर्गिकरित्या अँटी बॅक्टेरियल आणि मऊ असतात, त्यामुळे बांबूपासून कपडेसुद्धा बनवले जातात. त्याचबरोबर आमचे काही रामदास तांबे सांगत आहेत की बांबूचे फायदे फार आहेत आणि ऐकायला मजा येते. त्याचबरोबर आईस्क्रीमसुद्धा बांबूच्या सहाय्याने, येस बांबूच्या सहाय्याने आईस्क्रीमसुद्धा बनवलं जातं, किंवा त्या आईस्क्रीमचे कांडी म्हणू शकतो आपण त्याला, ती लावली जाते. ते रामदास धाराशिव मधून सांगत आहेत आपल्याला. अगदी खरं आहे, म्हणजे बांबूचे जितके फायदे आहेत ते सांगून संपणार नाहीत, परंतु यामागचा एकच उद्देश आहे की प्लास्टिकचं आपल्याला जे उपयोग जो सुरू आहे, आपला जो सतत आपण प्लास्टिक वापरत आहोत त्याला आळा घालण्यासाठी बांबूचे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते वापरणं फार गरजेचं आहे. म्हणजे बांबूचा ब्रशसुद्धा मिळतो, स्ट्रॉसुद्धा मिळतो, कटलरीसुद्धा मिळतात, पाण्याच्या बाटल्यासुद्धा मिळतात, त्यामुळे पर्यायी म्हणून ना बांबूला आपण नक्कीच देऊ शकतो प्राधान्य. त्यामुळे बांबू हा सर्वत्र खऱ्या अर्थानं निसर्गाच्या सानिध्यात असलेला असं हे झाड आहे. आणि अर्थात जे गाणं आपण सुरुवातीला गायलं होतं किंवा आपण ज्या पद्धतीने भाव

0: आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. भारताच्या जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20च्या सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलं आहे. 2026च्या पहिल्या तिमाहीत भारताचा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर मागच्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला आहे. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्राच्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असून त्यानिमित्त राज्यात सेवा संकल्प अभियान सुरू झालं आहे. सेवा आणि सुशासन या तत्वावर आधारित या काळातले महत्वाचे निर्णय, प्रकल्प आणि विधायक घडामोडींचा आढावा आपण आजपासून घेणार आहोत. आज ऐकूया बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणांविषयी माहिती.
1: देशाच्या बँकिंग क्षेत्रात अनेक बदल झाले. आर्थिक समावेशन, बँकांचं सक्षमीकरण आणि जुन्या कर्जांचे हिशेब बंद करणं, तसंच डिजिटल बँकिंगकडे

0: वेगाने वाटचाल असं या काळातल्या प्रगतीचं वर्णन करता येईल. ऑगस्ट 2014 मध्ये सुरू झालेल्या जनधन योजनेअंतर्गत ऑगस्ट 2026 पर्यंत 59 कोटी जनधन खाती उघडली. आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक जोडल्यामुळे लाभ हस्तांतरणासाठी ही खाती अधिक सुरक्षित झाली. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना मजबूत करण्यासाठी विजया बँक आणि देना बँकेचं बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झालं. पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तसंच इंडियन बँकेमध्ये मिळून 10 बँका विलीन झाल्या. बुडीत कर्ज निकाली काढून बँकांचं पुनरुज्जीवन करण्यात आलं. कर्ज बुडव्यांना शिस्त लावण्यासाठी दिवाळखोरी आणि नादारी कायद्यात 2016 सुधारणा करण्यात आली. अनुत्पादक मालमत्ता कमी झाली. बँकांच्या पुनरुज्जीवनासाठी 3 लाख कोटी रुपये सरकारने वेगवेगळ्या वेळी गुंतवले. UPI, डिजिटल लेंडिंग आणि मोबाईल बँकिंगमुळे व्यवहारही सोपे झाले.
1: यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थाच्या अंदाजानुसार एल निनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्ज माफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावाने करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पाठवलेल्या पत्रासंदर्भात ते म्हणाले की याबाबत त्यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच घेतलेले निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. NDRF अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत, मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून NDRF अंतर्गत मदत मिळाल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मरोळ इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत EduCity इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथंच शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल असं फडणवीस म्हणाले. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांचं आज दिवसभराच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन झालं. मुंबई विमानतळावर राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि इतरांनी त्यांचं स्वागत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी गणपतीचं दर्शन त्यांनी घेतलं, तसंच प्रसिद्ध लालबागचा राजा मंडळाच्या गणपतीचं दर्शन घेऊन पूजा केली. कैवल्यधामतर्फे लोणावळा इथं आयोजित कार्यक्रमाला ते उपस्थित होते. संध्याकाळी पुण्यात गणेशोत्सवानिमित्त आयोजित पुणे फेस्टिवलमध्ये ते सहभागी होतील. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय अभ्यासक्रमासाठीच्या नीट परीक्षा प्रक्रियेत सुधारणा सुचवण्यासाठी नेमलेल्या नंदन निलकेणी समितीचा पहिला अहवाल येत्या महिनाअखेरीस प्राप्त होईल असं केंद्र सरकारनं आज सर्वोच्च न्यायालयात सांगितलं. निलकेणी समितीनं व्यापक स्तरावर चर्चा आणि पाहणी केली आहे. या संपूर्ण प्रक्रियेत संस्थात्मक बदल आवश्यक असून स्थायी संस्थात्मक बदल हाच या प्रकरणी उपाय असल्याचं न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक अराधे यांच्या खंडपीठानं सांगितलं. नीट परीक्षा पद्धतीला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांची सुनावणी सध्या या न्यायालयात सुरू आहे. UGC नेटच्या इंग्लिश, वाणिज्य आणि समाजशास्त्र या विषयांच्या फेरपरीक्षेचे निकाल राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं जाहीर केले. जून महिन्यात झालेल्या या परीक्षांच्या पेपरमध्ये अनेक चुका आढळल्यानं ही फेरपरीक्षा घेण्यात आली होती. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR News मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. राज्यात रेल्वेची क्षमता वाढवणं आणि रेल्वेचं परिचालन सुधारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरचा हा भाग प्रवासी आणि मालवाहतुकीसाठीचा महत्वाचा असल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. या भागाचं दुपदरीकरण पूर्ण झाल्यानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील अशी माहितीही रेल्वेनं दिली. याशिवाय या दुपदरीकरणामुळे दरवर्षी 1,83,00,000 टनापेक्षा जास्त अतिरिक्त मालवाहतूक करता येईल असंही रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह आयोगानं दिलं आहे. तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चिन इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ 19 षटकं आणि 5 चेंडूंमध्ये अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शफाली वर्मानं 2 तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी 1 खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकांमध्ये 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. सॉफ्ट टेनिस आणि टेकबॉल या खेळांमध्येही भारताचे खेळाडू आज मैदानात उतरत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धांचा औपचारिक उद्घाटन सोहळा उद्या होणार असून ऑलिम्पिक पदविजेती नेमबाज मनू भाकर आणि जगज्जेता गोळाफेकपटू ताजिंदरपाल सिंह तूर हे भारताचे ध्वजवाहक असतील. मनू भाकरनं 2024 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं पटकावली होती. एकाच ऑलिम्पिकमध्ये ही कामगिरी करणारी स्वातंत्र्योत्तर भारतातली ती पहिली खेळाडू ठरली होती. उझबेकिस्तानमध्ये सुरू असलेल्या 46व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या दुसऱ्या फेरीत भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी अव्वल स्थान कायम राखलं. पुरुष संघानं इंडोनेशियावर तर महिला संघानं फिनलंडवर मात केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताचा GDP वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. अपुऱ्या पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. राज्यातली दुष्काळाची स्थिती सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. राज्यातल्या चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला रेल्वेची मंजुरी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये जपानचा धुव्वा उडवून भारताचा महिला क्रिकेट संघ उपांत्य फेरीत दाखल. उद्घाटन सोहळ्यात भारताचा ध्वज मनू भाकर आणि ताजिंदरपाल सिंह तूर यांच्या खांद्यावर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी FM रेनबो 107.1 मेगाहर्ट्ज म्युझिकली योर्स।
1: हाय हॅलो नमस्कार श्रोते हो आणि शुभ दुपार। दोन 3:10 झालेली आहेत आणि आपण ऐकत आहात 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि न्यूज ऑन एअर ॲप सुद्धा। आणि मी तुमचा आरजे मित्र प्रफुल्ल आचरेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून करतो सप्तरंगी साथ या आपल्या कार्यक्रमात स्वागत। तर मी मगाशी म्हटलं होतं की आपल्याला एक पाहुणी कलाकार भेटायला आलेली आहे, ती आलेली आहे, ती आपल्या स्टुडिओत आलेली आहे आणि ती कोण आहे तिच्याबद्दल मला सांगायचं आहे भरपूर, पण तरीसुद्धा नेहमीप्रमाणे आपलं कोड्यात बोलणं माहितीच आहे ना तुम्हाला, त्यामुळे कोड्यातलं पहिलं मी तुम्हाला एक छान कोडं देतो, ते कोडं सॉल्व्ह करा आणि मग तिचा आवाज आणि ती कोण आहे हे सांगणार आहे। बरं, आपण सगळे महाराष्ट्राची हास्य जत्रा बघत नाही असं होणारच नाही, त्यामुळे सगळेजण आपण बघतो की नाही, येस, त्या हास्य जत्रेतली हास्य कलाकार आहे। खूपच कठीण दिलाय का, म्हणजे ओळखता येत नसेल ना। हा ठीक आहे, मग चला अजून त्याला इझी करतो। कोळी वाड्याची रेखा असं तिला म्हणतात। चला विचार करा पटापट आणि सुंदर असं गाणं ऐकवतो आणि त्याच्यानंतर ती कोण आहे आणि इथे का आली आहे हे सुद्धा सांगतो। पटापट मला व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी आपला क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33। आपला स्टडी कोड आहे 02 2। पहिलं जोरदार गाणं तर झालंच पाहिजे।

0: यस सगळ्यांनी बरोबर सांगितलेलं आहे आणि आधी पहिलं कोणी कोणी काय काय सांगितलेलं आहे त्यांची नावं आपण वाचूया. माधवी शिरगावकर यांनी उत्तर दिलेलं आहे, दीपा पालकर यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यानंतर शरदजी यांनी उत्तर दिलेलं आहे, अशोकजी पाटील वरळीवरून यांनी उत्तर दिलेलं आहे, सुचिता गावडे यांनी उत्तर दिलेलं आहे, त्यानंतर रामदास तांबे डुंबिलीवरून यांनीही उत्तर दिलेलं आहे. आणि ती कोळीवाड्याची रेखा कोण आहे हे तिच्याच आवाजात आपण ऐकूया आणि सांगा ती तीच आहे का. सो हाय, हॅलो, नमस्कार, कोळीवाड्याची रेखा कशी आहेस?
1: मी मस्त, तू कसा आहेस?
0: येस, द वन अँड ओनली वनिता खरात आज आपल्या सोबत आलेली आहे आपल्या स्टुडिओमध्ये आणि अर्थात गणेशोत्सवाच्या निमित्तानं तिचं मनपूर्वक स्वागत आणि गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा वनिता.
1: येस, तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा.
0: कशी आहेस वने?
1: मी मस्त, तुम्ही सांगा.
0: अरे धमाल धमाल, तू आलीस आणि बहर आली बघ.
1: थँक्यू.
0: खरंच म्हणजे आज पाचवा दिवस आहे गणेशोत्सवाचा आणि तो साजरा करताना तुझ्यासोबत साजरा करतोय याचा फार आनंद आहे आम्हाला, खऱ्या अर्थानं आमच्या FM रेनबोच्या संपूर्ण परिवाराला,
1: मला पण.
0: त्यामुळे आज आपल्याला ना नॉनस्टॉप गप्पा मारायच्या, त्यामुळे तुला काही थांबवणार नाही मी. तू पटापट प्रश्नांची उत्तरं देशील, तुझा हात कॉमेडीमध्ये कुणी धरत नाही, त्यामुळे आज प्रश्नांच्या उत्तरांमध्ये सुद्धा धरणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. पहिला प्रश्न बने, गणपतीच्या काही बालपणीच्या आठवणी आहेत का, त्या आम्हाला ऐकायच्या तुझ्याकडून.
1: आठवणी किती आहेत आणि किती सांगू मी तुला. मला पहिलं तर गणपती म्हटलं की कोकण आठवतं. मी कोकणातली मुलगी आहे आणि आमच्या इथे गणपती गणेशोत्सव किती जोरदार साजरा होतो हे काही वेगळं सांगायला नको. म्हणजे गणेशोत्सव येणार आणि मन कोकणात धावायला लागतं आणि मी लिटरली आत्ता कोकणात जाऊन खूप काय गणेशोत्सव जोरात साजरा करून आले आणि गावचा गणपती सगळंच, गावचं सगळंच म्हणते, वाडीतलं भजनांचा आवाज, रात्री वाडीत सगळीकडे जाणं, सगळ्यांच्या घरचं खाणं, भजन करणं, सगळ्यांच्या घरी फिरून आरत्या करणं, काय सांगू मी, माझ्या खूप आठवणी आहेत माझ्या.
0: क्या बात आहे. आणि मग आता थोडंसं बॅक टू मुंबई येऊया, मुंबईमधल्या काय आठवणी आहेत तुझ्या, त्या आम्हाला ऐकायच्या.
1: मुंबईत लहानपणी मला आठवतं की मी वरळीची आहे आणि लालबाग परळ खूप जवळ असल्यामुळे आम्ही सगळे पहिल्या दिवशी तर आम्ही गणपती सगळीकडे गल्लीमध्ये फिरायचो सगळ्यांच्या इथे पाया पडायला आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पप्पा मम्मी आम्हाला घेऊन जायचे रात्रीचे लालबाग परेल आणि गिरगाव आणि आम्ही रात्रभर चालत फिरायचो सगळीकडे लालबाग परेल आणि गिरगाव आणि फिरून झाल्यानंतर आम्ही पहाटे यायचो. सो तेव्हा ताज्या प्रमाणात गर्दी आहे त्या प्रमाणात नसायची पण
0: राईट
1: तेव्हाची मजा आता बहुतेक येत नसावी मला असं वाटतं. पण तेव्हा जे आम्ही रात्रभर पायी फिरायचो आणि बाप रे काय जल्लोष असायचा.
0: मुंबईची वाईब
1: ऍक्च्युअली.
0: आणि तू म्हणालीस असं की आता तेवढी मजा काय येत नाही याचं कारण मला वाटतं ना तो काळ ना बदललाय आणि काळ जसा बदललाय ना तशी माणसंही बदलायला लागली आहेत. त्यामुळे मेबी वाटत असावं. चला, गावाकडच्या तू गोष्टी सांगितल्यास, मुंबईकडच्या गोष्टी सांगितल्यास, आता मला ऐकायचं तुझ्या रेडिओच्या काही आठवणी आहेत का ग लहानपणीच्या?

0: कार मध्ये रेडिओ ऐकते.
1: ओय क्या बात आहे, क्या बात आहे. मग मला सांग तुझं आवडतं गाणं कुठलं आहे ते आज आपण इथे वाजूया. तुझं आवडतं गाणं?
0: मला जुनी गाणी फार आवडतात आणि मी त्याच्यात रमते. तर घणो थांबून येती घनात रागू.
1: एक मिनिट, मला वाटतं गाणं वाजवायची गरज नाहीये, तू इतकी छान गाते. पण आम्हाला म्हणे तुझ्यातली कला, तुझ्यातला ह्युमर आणि अर्थात तू प्रचंड आवडतेस. अजून गप्पा मारायच्या आहेत. तुझे गाणं सुचवलंयस ते नक्की वाजवणार आहे. पण आम्हाला म्हणजे अर्थात आमच्या श्रोत्यांना काही प्रश्न पडले असतील तर नक्की विचारू शकता. आपला व्हॉट्सअप संदेश करण्यासाठी क्रमांक आहे 86 57 66 10 71 आणि कॉल करण्यासाठी क्रमांक आहे 45 15 41 32 45 15 41 33. STD कोड आहे 02. वनिताच्या आवडीचं गाणं आता ऐकूया.

0: तर मंडळी श्रोते हो, आपण आज गप्पा मारत आहोत सप्तरंगी साथ मध्ये वनिता खरात, म्हणजे नावात एवढं काही आहे, त्यामुळे वनिता खरात म्हटल्यावर सगळ्यांच्या मनात एकच फक्त जल्लोष असतो, तो म्हणजे महाराष्ट्राची हास्य जत्रा. पण एवढ्यापुरती ओळख नाही आपल्या या मैत्रिणीची, तिने खूप काही कामं केलेली आहेत, ती कामही जाणून घेणार आहोत. पण वनिता, पुन्हा एकदा तुझं मनापासून स्वागत. जस्ट आपल्याला एक संपर्क साधला होता आपल्या जगन्नाथ केदारे यांनी ब्लाइंड होम मधून, आणि ते असं म्हणालेत की आम्हाला काही विचारायचं नाहीये वनितांना, त्यांना फक्त एवढंच सांगा की मनपूर्वक शुभेच्छा.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: तर ह्या ज्या शुभेच्छा असतात त्या फार महत्वाच्या असतात ना?
1: फार महत्वाच्या असतात, म्हणजे त्याने इतकं छान वाटतं, हे प्रेम आहे आणि हे कायम राहू दे सगळ्यांचं, इतकंच हे जगणं खूप सोपं होतं या सगळ्या गोष्टींमुळे.
0: अगदी अगदी अगदी. याच नोटवर मला पुढचा प्रश्न विचारायचा की तू स्वतःला पॉझिटिव्ह ठेवण्यासाठी कुठल्या तीन गोष्टी करतेस?
1: कुठल्या तीन गोष्टी?
0: येस,
1: सर्वप्रथम माझं स्वतःवर प्रचंड प्रेम आहे.
0: वा,
1: ही गोष्ट मला खूप पॉझिटिव्ह करते. ह्या वर्षभरात मी व्यायामाला सुरुवात केली आहे आणि माझ्या दिवसाची सुरुवात व्यायामाने होते आणि ती गोष्ट मला खूप पॉझिटिव्ह ठेवते. मला सोशल मीडियावरती प्रचंड मेसेजेस येत असतात सगळ्या. आत्ता सध्या सांगायचं झालं तर मी माझी फिटनेस जर्नी सुरू असल्यामुळे मला खूप मेसेज येतात की तुम्ही आमचं इन्स्पिरेशन आहात, तुमच्यामुळे मी व्यायामाला सुरुवात केली आणि आत्ता ही गोष्ट मला खूप भारी वाटते आणि हे खूप पॉझिटिव्ह ठेवतं मला. आणि आपण आपल्या कामातनं, आपल्या असण्यातनं पॉझिटिव्ह वाईब्स पसरवतो, हे खूप छान आहे.
0: खरंय खरंय खरंय. म्हणजे एक तर पहिली गोष्ट तुझे पहिलं सांगितलंस की माझं स्वतः वर खूप प्रेम आहे.
1: yes.
0: ही जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ना की स्वतःवर प्रेम करणं, सेल्फ लव्ह म्हणूया आपण त्याला, ते खूप महत्वाचं आहे. आणि स्वतःवर प्रेम जर आपण नाही केलं तर मग दुसऱ्यांना उगाच नावं ठेवायची. त्यामुळे स्वतःवरचं

0: प्रेम हे फार महत्वाचं आहे, आणि तुझा हा जो विचार आहे, तुझा हा जो थॉट आहे, तो फार मोलाचा आहे. मला वाटतं तू सल्ला दिलायस.
1: थँक्यू.
0: याच नोटवर पुढचा प्रश्न, तुझ्या आयुष्यातील तीन आदर्श व्यक्तिमत्व अशी कोणती आहेत ज्यांचं तुझ्या आयुष्यात अढळ स्थान आहे?
1: माझे सगळे मित्र.
0: बरं.
1: सगळे म्हणजे माझे कॉलेजपासूनचे काही मोजके मित्र आहेत, ते माझ्या सोबत कायम आहेत. म्हणजे मी आता मी सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत, पण मी त्यांना कधीही कधीही फोन केला तर ते कधीही माझ्यासोबत उभे असतील असे माझे मित्र. माझी आई आणि सचिन मोटे, सचिन गोस्वामी सर.
0: क्या बात है.
1: ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्याकडे बघून, ज्यांनी मला अक्षरशः बोटाला धरून शिकवलं, ते आणि माझी सगळी हास्यजत्रेची टीम.
0: किती भारी. म्हणजे तू या तीन व्यक्तिमत्वांच्या ऐवजी तू सगळ्यांना एकत्रित बांधलंस आणि त्या तीन कॅटेगरीमध्ये एकेकाला नमूद केलंस. मला वाटतं की ही तुझी खऱ्या अर्थाने विचार करण्याची पद्धत आहे आणि सगळ्यांवर प्रेम करण्याची सुद्धा पद्धत आहे. त्यामुळे असंच प्रेम तुझ्यावर बहरत राहो. त्यानंतर पुढचा प्रश्न याच नोटवर, की पहिलं मानधन जे मिळालं असेल तुला, ती जी पहिली रक्कम हातात आल्यावर स्वतःसाठी काय घेतलं होतंस ग?
1: बापरे,
0: काही आठवतंय?
1: स्वतःसाठी काय घेतलं असेल मला माहित नाही, असं काही आठवत नाही. पण हसजत्रेची एक गोष्ट आठवण सांगेन की त्यावेळेला असे
0: आपल्याला एक श्रोत्यांचा फोन येतोय, आपण घेऊया का त्यांचा प्रश्न, आपल्याला कळेल. हॅलो हॅलो हॅलो, हरकत नाही, तो डिस्कनेक्ट झालाय. पण आपण पुढे पुन्हा एकदा कुठल्या नव्या श्रोत्यांचा आपण कॉल कनेक्ट करू, तोपर्यंत आपण येस कंटिन्यू करूया.
1: तर आम्हाला तेव्हा ते स्क्रॅच गार्ड असायचं लकी विनरला. तर तेव्हा मला टीव्ही लागला होता आणि पहिल्यांदा माझ्याकडे भिंतीवर लटकवणारा टीव्ही आला होता आणि तो जो आनंद झाला होता तो खूप म्हणजे ती न विसरणारी आठवण आहे.
0: वा वा वा वा. म्हणजे एक तर पहिली गोष्ट म्हणजे स्वतःची पहिली कमाई आणि स्वतःच्या हातात आलेला एक एक काय म्हणे पगार, त्याच्यातून मिळालेली एखादी गोष्ट, हे खूप समाधानकारक असतं ना ग?
1: खूप.
0: पुढचा असाच तुझ्या जीवाच्या जवळ असणारा प्रश्न आहे आणि तो अर्थात तू त्याचं उत्तरही तेवढंच जीवाच्या मनापासून अगदी अंतकरणाने देशील. हा प्रश्न असा आहे की समुद्रालगत असलेलं अधांतरी वरळीचं घर आणि तू स्वकष्टानं उभारलेलं टोले जंग इमारतीमधलं हक्काचं घर, कसा होता प्रवास या दोन घरांमधला ग?
1: बापरे, मी वरळीतलं समुद्रालगतचं घरही खूप एन्जॉय केलंय. माझ्या प्रचंड आठवणी आहेत आणि तिथली माणसं, तिथलं राहणं, तिथलं खेळणं, तिथे जे मी काही शिकले ते सगळं, आणि ते शिकून मी अंमलात आणलं माझ्या कामाद्वारे आणि तिथून मी पैसे कमवले आणि ते घर घेतलं. सो हा प्रवास मी सगळ्या गोष्टी प्रचंड एन्जॉय करते. खरं सांगू का प्रफुल, मला खूप मजा येते. मी कधीच असं की अरे हे असं का, हे असं आपल्या बाबतीत मला असे काही प्रश्न पडत नाहीत. मी ती तेव्हा तेव्हाची गोष्ट प्रचंड एन्जॉय करते, प्रचंड मनापासून सगळं काम करते आणि इतरांनी घेतलं मग मग आपल्याला का वेळ लागतो असे काही फालतू प्रश्न मला पडत नाहीत. मला असं वाटतं की मला जेव्हा घ्यायचं तेव्हा मी ते घेणार, इतरांची तुलना करून मी माझ्या आयुष्यात त्याचा परिणाम करून नाही घेत. त्यामुळे तो जो सगळा प्रवास होता तो खूप एन्जॉय केलाय मी आणि मला जेव्हा वाटलं की आत्ता आपण हे करू शकतो तेव्हा ते केलं आणि आई वडिलांना खूप अभिमान वाटला या गोष्टींचा आणि त्याचा मला आनंद झाला.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मला वाटतं तुझ्या या विचारामागे ना असा एक मुद्दा आहे की प्रत्येकाचं घड्याळ असतं, ते प्रत्येकाचं घड्याळ त्या त्या टायमिंगलाच खऱ्या अर्थानं ते वाचतं किंवा त्या त्या टायमिंगला चालतं आणि त्या नशिबाच्या गोष्टी पण असतात अर्ध्या आणि त्याही पेक्षा मेहनतीच्या जास्त
1: गोष्टी. मेहनतीच्या
0: दोन जास्त गोष्टी महत्वपूर्ण आहेत आणि खऱ्या अर्थानं तू ते सिद्ध करून दाखवलंय, स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं स्वकर्तृत्व. याच शुभेच्छा देतो आणि पुढचा प्रश्न पुन्हा एकदा विचारतो की असं म्हटलं जातं बघा की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात. थांब ना ग, ही ना, ही मला वाटतं आजची मुलाखत होऊ देणार नाही, सतत हसत राहणार आहे.
1: सॉरी सॉरी.
0: पण मला वाटतं पुन्हा एकदा फोन आलाय, आपण तो कनेक्ट करूया. काय प्रश्न आहे तो ऐकूया. हॅलो हॅलो हॅलो, एफ एम रेनबो. आपले श्रोते फोन उचलल्यावर कट करतात, हरकत नाही, फोन कनेक्ट होत नाही. पण तो प्रश्न असा होता की यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो असं म्हटलं जातं, मग एका यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या पतीचा किती महत्वाचा वाटा असतो, काय सांगशील सुमित बद्दल?
1: बापरे, सुमित बद्दल काय सांगू. सुमित माझा पार्टनर आहे

0: सुमित नवरा असण्यापेक्षा तो माझा मित्र आहे, तो माझा पार्टनर आहे असं मी सांगेन. ती साथ खूप महत्त्वाची असते, कारण आपण मी ज्या क्षेत्रात काम करते तिथे वेळेचं गणित फार निराळ आहे बाबा.
1: बरोबर.
0: आणि ते गणित साधणं खूप कठीण आहे आणि ते त्याच्यामुळे खूप शक्य होतं. कारण मी अशा एका घरात गेले ज्यांचा ह्या क्षेत्राशी दूर दूरपर्यंत काही संबंध नव्हतं, त्यांच्या घरी फक्त टी व्ही आहेत आणि तिथे ते सगळं बघत असतात, ते मलाही तिथेच बघत होते. त्यामुळे त्यांना माझं सगळं हे शेड्यूल कळायला खूप वेळ लागली. पण प्रफुल्ल खरं सांगू का, मला इतकी भारी माणसं भेटली आहेत, मी तुला कायच सांगू. म्हणजे माझं
1: नशीब सुमित इथे नशिबाला देशील का?
0: नाही.
1: इथे नशीब इथेही नाहीये. बरोबर. इथेही स्वतःचा प्रामाणिकपणा आणि मेहनत.
0: आणि मी सुमितला दुसऱ्या नंबरवर ठेवेन आणि त्याच्या फॅमिलीला पहिल्या नंबरवर ठेवेन, इतकी भारी माणसं आहेत अरे ती.
1: अरे वा, अरे वा.
0: सो सुमितचा खूप मोठा वाटा आहे, कारण त्याने आधीच सगळं समजावून ठेवलं होतं की हे असं असं आहे बाबा, असं असं असणार आहे. सो थँक्यू सुमित.
1: वा वा वा वा वा. नवऱ्याला आपल्या थँक्यू बोलणारी पहिल्यांदा मी बायको बघतोय. युजली थँक्यू पटकन बोलत नाहीत, सॉरी पटकन बोलत नाहीत. तर मला वाटतं हे थँक्यू बोलणंच फार मोठं असतं. एखाद्याबद्दलचं प्रेम व्यक्त आणि नवऱ्याबद्दलचं प्रेम व्यक्त करताना प्रत्येक बायकोला अभिमानच असतो. मग अशी तू एक उल्लेख केलास की मला पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये किंवा पॉझिटिव्ह राहण्यामध्ये व्यायाम करणं खूप आवडतं म्हणाली होतीस. तर हेल्थ कॉन्शियस तर तू आहेसच, किंवा त्याबद्दलचं महत्व तुला माहिती आहेच, पण आता सध्या तू जी मेहनत घेतेस ना, म्हणजे मी काही वर्षांपूर्वी जी वनिता बघितली होती आणि आता ज्या वनिताला प्रत्यक्ष बघतोय ती फार बदललेली आहे. तर हे काय, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं आणि कशासाठी करतेस, काय नवीन प्रोजेक्ट आहे, आम्हाला सगळं ऐकायचंय.
0: व्यायामाबद्दल तू म्हणालास तसा, मी अजिबात व्यायाम प्रेमी नव्हते, कधीच नव्हते. मी एक प्रचंड आळशी मुलगी होते जिला रात्रभर जागून सकाळी झोपायची खूप आवड होती. पण ह्या वर्षभरात काय जादू झाली मला माहीत नाही. ह्या वर्षात माझ्या आयुष्यात दोन महत्वाची माणसं आली, डॉक्टर जयेश जाधव ज्यांनी मला आतून क्युअर केलं, आणि ओमकार पवार जे माझे ट्रेनर आहेत, माझे कोच आहेत, त्यांनी मला बाहेरून खूप स्ट्रॉंग केलं. अशी दोन महत्वाची माणसं माझ्या आयुष्यात आली आणि त्यांच्या येण्याने माझं आयुष्य 360 डिग्री बदललं. मी इतकी आळशी मुलगी, सकाळी 5:30 उठून व्यायाम करायला लागली रोज. आता जेव्हा मला मी व्यायाम करत नाही तेव्हा मला प्रचंड गिल्ट येतो, आणि मी कितीही कामावरून थकून आले असेन तरी मी जर सकाळी व्यायाम नसेल झाला तरी मी रात्री 5 ते 7 किलोमीटर पळते. मी प्रचंड डाएट मी खातेही, मी पार्टाही करते, पण मी तेवढंच डाएट करते, मी ते सोडत नाही. आणि मला ह्या गोष्टीची आवड लागली. मी कधीच अशी मुलगी नव्हते की मला व्यायामाची आवड लागेल, आणि ती लागली. सो ह्या दोन व्यक्तींमुळे हे सगळं शक्य झालं. सो थँक्यू त्यांना सुद्धा, आणि ही माणसं कायम माझ्या आयुष्यात राहिली पाहिजे असं मला वाटतं.
1: म्हणजे या सगळ्या गोष्टीचा एकच आहे तुझा मुद्दा की आयुष्य जर पुढे सुखकर करायचं असेल तर आरोग्याला जपा.
0: ऑफकोर्स, हा किती महत्वाचा, म्हणजे हे सांगायला लागलंच नाही पाहिजे कोणाला, कारण आपलं शरीरच जर नसेल व्यवस्थित तर आपण काय करणार आहोत.
1: खरंय.
0: त्यामुळे सगळं करा, आपण शरीराला प्रचंड महत्व द्या, कारण शरीर असेल तर आपण जग जिंकू.
1: वा वा वा. आणि याच जग जिंकण्याच्या तुझ्या या उद्देशासाठी किंवा संदेशासाठी मला वाटतं तुझ्याच सिनेमातलं एक सुंदर गीत आपण वाजूया का?
0: येस प्लीज.
1: श्रोते हो, मध्ये मध्ये आम्हाला फोन केला तर बरं होईल, कारण आमची वनिता तुमच्या फोनची वाट बघते हो, आणि मेसेज तर आम्हाला येत आहेत, पण मध्ये मध्ये फोन करा, मजा येईल, तुमचे प्रश्न आम्ही तिच्यापर्यंत पोहोचू.

0: तर वनिता आपल्याला ठाण्यावरून माधवीताईंनी संपर्क केलेला आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण ऐकून घेऊया. माधवीताई, काय प्रश्न आहे आणि तुम्ही थेट आपल्या वनिताला विचारू शकता.
1: आणि आमचं मनोरंजन करत राहा असं माझा हे आहे. प्रश्न नाही काही मी विचारत आहे, पण तुम्हाला आशीर्वाद देते कारण मी मोठी आहे वयाने म्हणून.
2: थँक्यू, हाउ स्वीट. थँक्यू काकू.
1: धन्यवाद.
2: थँक्यू.
1: धन्यवाद.
2: थँक्यू. थँक्यू.
0: काय म्हणणं आहे तुझं मग वनिता या सगळ्या गोष्टींवर?
2: काय म्हणू मी, हा आशीर्वाद इतके सगळ्यांना काहीच प्रश्न नाही, सगळ्यांना आशीर्वाद द्यायचे, त्यामुळे
0: येस
2: आपल्या कामाची पावती आहे ही की सगळ्यांना फक्त आशीर्वाद द्यायचे आहेत आणि तुमचे आशीर्वाद असेच राहू दे. ह्या आशीर्वादांमुळे कामातनं मी भरत राहीन.
0: वा वा वा वा वा. म्हणजे अजून काय हवंय? म्हणजे बाप्पाकडे आपण जेव्हा जातो तेव्हा काही मागायचं नसतं खरं तर, तो भरभरून देत असतो. तसंच आहे की हे सगळे तुझे जे चाहते आहेत, हे सगळे तुझे फॅन्स आहेत, हे फक्त तुला म्हणतात की तू अजून मोठी हो, अजून अजून प्रगती कर, बस बाकी काहीच नको. आम्हाला तुझ्या कामातला आनंद हा आमचा आनंद आहे. आणि तुम्ही ज्या प्रकारे महाराष्ट्राची हास्य जत्रेतल्या सगळ्या टीमने कोरोनामध्ये जे काम केलं ते लाजवाब आहे. म्हणजे त्यासाठी मी म्हणतो की महाराष्ट्रच नाही संपूर्ण भारत हा तुमचा कायम ऋणी राहील आणि ते तुमच्या सगळ्यांना पोचपावती मिळालेली आहे त्या सगळ्या कामाची. चल पुढच्या प्रश्नावर वळूया. तर मला माहितीये वनिताला पुढच्या एका नव्या कामासाठी जायचं आहे, त्यामुळे जरा घाईवर आहे, त्यामुळे पटापट प्रश्न मी काही विचारेन, त्याची अचूक उत्तरं देशील अशी खात्री आहे. पुढचा प्रश्न असा आहे की वनिता खरात ही कधी बार्गेनिंग करते का बाजारात जाऊन, आणि लास्ट बार्गेनिंग कधी केली होतीस?
2: बापरे, हा काय प्रश्न आहे. बार्गेनिंग बाजारात जाऊन बार्गेनिंग हो करते, शॉपिंगला जाऊ तेव्हा, पण स्ट्रीट शॉपिंगलाच करतो. मॉलमध्ये बार्गेनिंगचा ऑप्शनच नाहीये, त्यामुळे स्ट्रीट शॉपिंग. अरे मला ना बार्गेनिंग करताना खूप असं वाईट वाटतं की अरे यार बिचारे कितीच कमवत असतील आणि आपण काय बार्गेनिंग, असं खूप प्रश्न पडतात. फालतू आहे,
0: म्हणजे नाही करत ना तू?
2: हा म्हणजे नाही,
0: कमी मध्येच आहे, प्रमाण कमी आहे.
2: प्रमाण कमी आहे,
0: चल हरकत नाही. त्यानंतरचा पुढचा प्रश्न की तुला हे इमॅजिनेशन वाला प्रश्न आहे, इमॅजिनरी, की तुला जर जादूची कांडी मिळाली आणि तू एका सेकंदात वरळी कोळीवाड्यातल्या सगळ्या पोरींना एक गोष्ट देऊ शकलीस तर काय देशील? पैसे, हिंमत की स्टेज, आणि का याचं उत्तरही द्यायचंय.
2: बापरे, पैसे, हिंमत की स्टेज. हिंमत तर आमच्या कोळीवाड्यातल्या सगळ्या पोरींमध्ये आहे.
0: क्या बात आहे.
2: मी त्यांना स्टेज देईन कारण ज्या स्टेजने मला कॉन्फिडन्स दिला, आत्मविश्वास दिला, मला प्रूव्ह करण्याची संधी दिली, ती कदाचित त्यांनाही मिळेल जी त्यांना इतके वर्ष मिळाली नसेल किंवा त्यांचा जो कॉन्फिडन्स तसा वाढला नसेल, तर तिथे येऊन त्यांनी काहीतरी करावं.

0: आणि स्वतःला जे वाटतं ते परफॉर्म करावं, त्याच्यातनं भरारी घ्यावी, त्यांना जे वाटतं ते इतके वर्ष राहिले रखडले ते सगळं करावं असं मला वाटतं, तर मी त्यांना स्टेज देईन.
1: क्या बात आहे, क्या बात आहे. पण याच नोटवर मला विचार, तू कुठले सामाजिक असे काही प्रकल्प करतेस का, किंवा तुझ्या अशा कामातून तू काही समाजासाठी देणं म्हणून काही एक वेगळा असा विचार करतेस का, असं काही सुरू केलंयस का तुझ्या या कामाच्या माध्यमातून?
0: मी अजून तरी नाही केलंय, पण मी पारिजात नावाची आमची संस्था आहे, स्वप्नील पाथरे वगैरे त्यांच्यासोबत मी जॉईन, म्हणजे मी आहे त्यांच्यासोबत. तर ते आदिवासी पाड्यांमध्ये जाऊन शाळा बांधण्याचं काम करतात आणि त्या मुलांना शिक्षण, ज्या मुलांना, जे मुलं शिक्षणापासून वंचित आहेत त्यांना शिक्षण देण्याचं काम करतात. सो आम्ही तिथे बऱ्यापैकी कार्यरत असतो.
1: वा वा वा वा, म्हणजे बघा मंडळी, बघा श्रोते हो, फक्त टीव्हीवर आपण 2 तास किंवा 1 तास बसून निखळ मनोरंजनाचा कार्यक्रम बघतो, पण त्यामागे, त्या आनंद देणाऱ्या हातामागे, चेहऱ्यामागे काही आपल्या समाजाबद्दलचं देणं आहोत म्हणून तेही हात पुढे जातात. त्यामुळे यासाठी खरंच तुझं कौतुक करावं तेवढं कमी आहे. पुढचा प्रश्न अगदी तुला आवडेल असाच प्रश्न आहे की पॅकअप झाल्यानंतर रात्री मेकअप काढल्यावर जेव्हा तू एकटी आरशात बघतेस तेव्हा तुला हिरोईन दिसते तुझ्यातली, कॉमेडियन दिसते की तीच वर्लीची छोटी वनिता दिसते?
0: मला, मी कलाकार दिसते. मला हिरोईन, कॉमेडियन ह्या कुठल्या प्रकारात अडकवायचं नाही स्वतःला. मी एक कलाकार आहे आणि त्याच्यातले हे पार्ट आहेत, त्यामुळे मी एक आर्टिस्ट म्हणून, मला जे, मी एक अभिनेत्री म्हणूनच दिसते मला. मी ना कॉमेडियन आहे ना मी हिरोईन आहे, मी एक कलाकार आहे आणि हे सगळे त्याचे भाग आहेत.
1: क्या बात आहे, म्हणजे इतका तू चेहऱ्यावरचा जो बरेच जण मुखवटा ठेवतात तो मुखवटा पूर्णपणे काढतेस आणि काढून संपूर्ण जे काही आहे ते स्पष्टपणे सांगतेस. मला या उत्तराबद्दल खरंच कौतुक करावं असं वाटतं. आता रॅपिड फायर आहेत,
0: बापरे,
1: गणपती बाप्पाचा दिवस सुरू आहे, उत्सव सुरू आहे, तर मी असे काही छान छान स्वीट डिश सांगेन.
0: बापरे,
1: ते स्वीट डिश कोणाला रिलेट करशील?
0: अयो,
1: एवढंच सांगायचं, हास्य जत्रेतल्या कलाकारांना सुद्धा किंवा तुझ्या मित्रपरिवारातल्या किंवा तुझ्या कुटुंबातल्या सदस्यांना. ओके, पहिलं आहे स्वीट डिश मध्ये उकडीचे मोदक. उकडीचे मोदक कोणाला तू रिलेट करशील आणि का?
0: अरुण काका, अरुण कदम.
1: का?
0: प्रचंड गोड माणूस आहे आणि उकडीचे मोदक हा असा पदार्थ आहे जो आपण कधीच डिनाय नाही करू शकत, कधीच नाही, आणि तो असण्याने जेवणात बहारच येते. सो मी हे अरुण काकांना, कारण तो माणूस इतका गोड आहे, प्रचंड गोड आहे, म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही कधीच कंटाळू नाही शकणार.
1: खरं आहे, खरंय, खरंय. त्याच्यानंतर पुरणपोळी.
0: पुरणपोळी पुरणपोळी कोण असेल बरं? पुरणपोळी माझी आई आहे, प्रचंड गोड.
1: आणि आईच्या हातची पुरणपोळी
0: खूप आवडते.
1: मग बरोबर उत्तर दिलंयस. यानंतर आपलं कोकणातले पातोळे.
0: ओ, ऑथेंटिक.
1: हा,
0: ओंकार भोजने
1: का
0: ते ऑथेंटिक आहेत आणि ते सहजासहजी कुठे मिळत नाहीत, आणि ते मिळाले की बहार येते, म्हणजे त्याच्यासाठी शोधावं लागतं आपल्याला आणि जाऊन जाऊन अरे हे पातोळे इथे मिळत आहेत, आणि पातोळे एकदा चाखले की लोकांना वेड लागतं.
1: अरे वा,
0: ओंकार आहे.
1: अजून पुढचा ऑथेंटिक शिरवाळे. आता आता काय सांगशील, सांगचल
0: शिरवाळे. काय, किती किती जणांना सांगू शिरवाळे? शिरवाळे आमचे गोस्वामी सर आहेत.
1: का, का, कारणही सांगायचंय आपल्याला.
0: शिरवाळे एकदा बनवायला वेळ लागतो.
1: बरोबर,
0: ते कसं बनवायचं हे कळायला सुद्धा वेळ लागतो.
1: बरोबर,
0: पण एकदा तो पदार्थ तयार झाला, आपल्याला कळला की भाई मजा येते, वेळ लागतो.
1: हे तर खूप खरंय, आणि अर्थात सरांचा तुझ्यावर असलेला आशीर्वाद सुद्धा, हा प्रभाव सुद्धा, दोन्ही. यानंतरचा गोड शिरा.
0: गोड शिरा श्यामदादा.
1: का?
0: अगेन गोड माणूस.
1: अच्छा,
0: म्हणजे मी त्याच्याबद्दल असं कधीच, अरे काय काही त्याच्याबद्दल मला नेहमीच गोडच वाटत आलंय, म्हणजे मी त्याची हितचिंतक आहे, मला त्याच्याबद्दल नेहमी छान वाटतं. तो इतका उत्कृष्ट माणूस आहे, खरा माणूस आहे, जे आहे ते तोंडावर आहे, त्यामुळे मला तो गोड शिरासारखाच वाटतो आणि क्यूट आहे तो खूप, आणि आमचं बॉन्डिंग थोडंसं वेगळं आहे, असं छान आहे.
1: बरं बरं, त्यानंतर श्रीखंड.
0: श्रीखंड, श्रीखंड नमाताई.

0: का?
1: सगळ्या सणांमध्ये असतं ते, त्याच्यात सगळे गुण, गुणपेक्षा सगळे चारोळे असतात, बदाम असतात, पिस्ता असतो, केसर असतं, मँगो, तुला पाहिजे त्या फ्लेवरमध्ये मिळतं. त्यामुळे नमाताई नमाताईच आहे ती, कारण ती सगळ्या फ्लेवरची बाई स्त्री आणि माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्वाची व्यक्ती आहे. त्यामुळे आणि सगळ्यांना हवा असणारा पदार्थ आहे हा. त्यामुळे
0: म्हणजे बाराही महिने खाऊ शकतो आपण.
1: येस, कधीच बोर नाही.
0: तिचा तो आनंद आणि तेवढ्याच जितना उत्साह आहे,
1: उत्साह आणि तिच्या काम, तिच्या कामातले हे सगळे फ्लेवर आहेत. म्हणजे तू कोणत्या फ्लेवर मध्ये हवं तुला श्रीखंड? तो हे मँगो हवा का? चल हे देते मी तुला. पिस्ता हवा का? हे देते मी. काय
0: शेवटचा पदार्थ? लाडू. मला वाटतं तू स्वतःलाच
1: म्हणावं.
0: सही पकडे भाई. येस येस येस. अरे कारण सांगचल पटकन आम्हाला.
1: लाडू, लाडू मी आत्ता स्वतःला जरा डायट कॉन्शियस असल्यामुळे ड्रायफ्रूट लाडू म्हणे. मला खूप आवडतात ड्रायफ्रूट.
0: मी आहे सोपीला
1: ड्रायफ्रूट लाडू.
0: येस,
1: कारण मी आहे लाडू, आता काय म्हणू.
0: येस येस येस. त्यामुळे ड्रायफ्रुट्स लाडू तुला खायला आवडतात आणि त्याचबरोबर त्यांच्यातलं पौष्टिकपणा जो आहे,
1: येस पौष्टिक,
0: तो खूप महत्वाचा आहे. आणि मला वाटतं आता तू ज्या पद्धतीने काम करतेस त्या सगळ्यात मध्ये ना पौष्टिकपणा दिसतो आम्हाला. म्हणजे तुझ्यातला जो प्रवास आहे ना वनिता, की तू एकांकिका, नाटक, मालिका, त्यानंतर चित्रपट, त्यानंतर हास्यजत्रा, अशा सगळ्या बाजूने तुझी चौरंगी भूमिका तू साकारते, किंवा एक अष्टपैलू अभिनेत्री मी म्हणतो नेहमी तुला. म्हणजे तू मगाशी म्हणाली जशी की मी कलाकार आहे, मी आर्टिस्ट आहे, त्या आर्टिस्ट म्हणून तुझा जो सगळ्या बाजूने चौहो बाजूने विचार आहे ना, तो मला फार आवडतो. सगळ्यात महत्वाचं, नवीन येणारा किंवा आता येऊ घातलेले प्रोजेक्ट्स काय आहेत, काय सांगशील आमच्या श्रोत्यांना जे त्यांनी आवर्जून बघावे?
1: मी आता एक नाटक करते.
0: आम्हाला प्लीज सांग.
1: त्याच्याबद्दल मी एवढ्यात नाही सांगू शकणार.
0: ओके.
1: ते प्रोसेस मध्ये आहे, तालमीन मध्ये आहे. पण ते काय असणार आहे, कोण असणार आहे सोबत, पण जे आहेत सोबत ती माणसं कमाल आहेत आणि तुम्ही त्यांचे सुद्धा खूप, तुम्हाला ते आवडत असतील फॉर शुअर. त्यामुळे सगळ्यांनी नाटक बघायला या, कारण नाटक हा माझ्या खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, गोष्ट आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी, मला तुम्हा सगळ्यांना लाईव्ह भेटायला खूप आवडेल, त्यामुळे तुम्ही नाटक बघायला यावं ही इच्छा.
0: ओके. त्यानंतर काही येऊ घातलेले चित्रपट?
1: नाही, अजून तरी नाही.
0: ओके.
1: मी हास्यजत्रा आणि सध्या नाटक करते.
0: चलो, याच नोटवर आपण वनिताला सांगूया की आता आपण इथेच थांबतोय. म्हणून मी फार वेळ घेतलेला आहे, त्याबद्दल मी तुझी व्यक्त करतो. पण बरेच श्रोतेही जोडले गेलेले आहेत, त्यांची एकदा नावं वाचतो जेणेकरून त्यांनाही छान वाटेल तुझ्या शुभेच्छा रूपात. निशा लाहोर गोवंडीवरून यांनी आपल्याला तुझ्या व्यायामाबद्दल आणि तुझ्या एकंदरीत स्वभावाबद्दल त्यांनी प्रेम व्यक्त केलेलं आहे. चंद्रशेखर मुळेकर यांनी सुद्धा तुला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मंगेश म्हात्रे, सुनील स्वप्नील जोशी रत्नागिरीवरून, म्हणजे बघ गावावरून सुद्धा, अमर पाटील अलिबाग तिथूनही त्यांनी केलेला आहे. अलिबागला तर तू जात असते नेहमी.
1: अलिबाग आवडतं डेस्टिनेशन.
0: येस, आणि अलिबागला जाऊन ही झाडं सुद्धा लावते. अलिबाग तर जी काही प्रॉपर्टी अर्धी दिसते झाडांची ती वनितानेच केलेली आहे. त्यानंतर मंगेश दामले आहेत, त्यांनी तुझी लहान मुलीची भूमिका जी साकारतेस त्याबद्दल विशेष कौतुक केलं. एकदा जरा त्यांना ऐकायला मिळेल का ग?
2: काय नाव आहे त्यांचं?
0: त्यांचं नाव आहे
2: मंगेश दामले.
0: दामले,
2: येस, थँक यू. मला पण माझी लहान मुलीची भूमिका खूप आवडते आणि तुम्ही सगळे तिच्यावरती खूप प्रेम करता, त्याबद्दल थँक यू. वनी लैशानी आहे आणि वनीचं तुम्हा सगळ्यांवरती खूप प्रेम आहे. थँक यू.
0: ये बात. आणि याच नोटवर मला वाटतं हा करेक्ट पॉइंट आहे जिथे आपण तुला टाटा बाय बाय करावं, कारण मला माहिती आहे खूप वेळ आपण गप्पा मारलेल्या आणि खूप वेळ तू खऱ्या अर्थानं मला दिलायस या आजच्या दिवसासाठी, त्याबद्दल तुझे मनापूर्वक खरंच आभार. पण हा होता खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतल्या हास्य कलाकार म्हणूया नको, आपण तिला म्हणूया अष्टपैलू अभिनेत्री, जिने खऱ्या अर्थानं एक स्वतःला सिद्ध केलं आहे आणि तिची सिद्धता ही शून्यापासून आत्ता एक नव्या विश्व निर्माण करण्यापर्यंत आहे. त्यामुळे तिचा हा जो आदर्श आहे, तिची जी प्रेरणा आहे, ही आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे. नवीन येणारी जी पिढी आहे, नवोदित जे कलाकार आहेत, त्यांनी वनिताकडून काय शिकावं हे आजच्या दिवसात किंवा आजच्या ह्या आपल्या गप्पांमध्ये कळलंच असेल. त्यामुळे प्रत्येकांना शुभेच्छा देतो. आणि वनिता, इथेच राम राम म्हणतो आणि खऱ्या अर्थानं पुन्हा एकदा नवीन भेट लवकरात लवकर व्हावी याच निमित्तानं आपण भेटूया आणि पुन्हा एकदा गणपती बाप्पा मोरया.
1: येस, गणपती बाप्पा मोरया.

वनिता खरात काही थांबली नाही, त्यामुळे तिच्यासाठी मी किती वेळ आतुरतेने वाट पाहत होते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण थांबली नाही तरी ठीक आहे, आपण तिच्यासाठी एक गाणं तर वाजू शकतो पुन्हा एकदा. ऐकू एक सुंदर गीत.

म्हणजे आपलो संपर्क नाही झालो, आपलो संपर्क नाही झालो म्हणजे अहो आपला एकमेकांचो धागो तुटलो, आपलो मैत्रीचो धागो, तो धागो तुटल्यामुळे बरीच लय गळचेपी झाली. नाही पण हरकत नाही, इलव ना एवढ्या दिवसानंतर मग मजा करतल हो. तर तशी तुमका सांगूची गरज नाही आ, पण तरी पण सांगतलंय. तुम्ही ऐकतास 107.1 मेगा हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी, तुमच्या लाडक्या बाबल्यासोबत. आणि बाबल्याचे गजाली ऐकूक रेडी असना? अहो असाच की नाही? हा मी तर असे बाबा रेडी.

होय होय होय, गजाल खरी आसा आनी बाबलो इलो आ तुमकां गजाली सांगू, तुमचो लाडको बाबलो, त्यामुळे गजाली मारूक आता तुम्ही तयार आसासच, मी पण तयार आसय. आता त्यामुळे जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आजच्या ह्या गजालीच्या कार्यक्रमाक. तर मंडळींनो, तुमकां तर माहिती आ गणेशोत्सव सुरू आसा, आणि गणेशोत्सव म्हटल्याच्या नंतर, गणेश चतुर्थी म्हटल्यानंतर आपल्या कोकणी माणसाचो, म्हणजे खायच्या पण महाराष्ट्रातल्या खायच्या पण भागातल्या माणसाचो हक्काचो

स्वाभिमानाचो ह्यो दिवस आसा, ह्यो सण आसा, त्यामुळे तो साजरो करूसाठी प्रत्येकाक गावा घराक जावचा लागता। मग आता माका सांगा, मी थंय जय नोकरी करत होतय, मुंबई गेलो होते, माहिती आहे ना तुमका, मागच्या वेळी सांगितलंय मुंबई गेलंय नोकरी करतय, तर त्या माझ्या बॉसने काय सांगितल्यान माका, अगर तुमको छुट्टी चाहिए ना तर तुम वो छुट्टी ना दिवाळी को लो। तर मी म्हटला दिवाळी को, दिवाळी को म्हटलं आमका नाही परवडत, आमका म्हटला गणपतीची सुट्टी लागता, आम्ही गणपतीवाले असं, म्हणजे गणपतीक आमका काही करून जाऊचा जा, दरवर्षी हो बाबा आमचो सण असा, त्यामुळे आमका जाऊचा जा। तर तो बॉस काय माझं ऐके ना, माका म्हणतो नाही नाही ऐसा नाही होगा, वो तुमको फाईन लगेगा या फिर तुम्हाला हम पगार काटेगा। तर म्हटला भाई एक काम कर, मेरा पगार भी काट, मेरे को फाईन भी लगा, लेकिन मेरे को इधर मत रुका, मैं चला निकला अपनी गड्डी लेके, लाल बत्ती लेके, अपनी कोकन के गाड़ी में बैठ के, आणि मग काय निघाले हो, त्याका दिले टांग, म्हटला चल माका नको तुझी नोकरी।

असतो. आता काय त्या गिरस्ताक करायचा असं झाला म्हणजे आता बोलून माका आता वाईट वाटतं त्या उगाच मी ओरडलोय, पण तो माका आधी ओरडलो नसतो ना मग मी त्याच्यावर ओरडले नसते आणि नोकरी सोडलं नसते. पण जाऊ देत, शेवटी काय बाप्पा काय म्हणता, जो होत आहे वो अच्छे के लिए, त्यामुळे सोडून द्यायचा. जा काय चांगला आता त्याच्यामुळे, जा का वाईट आता आपल्यामुळे. तर सांगूचो मुद्दा ह्यो की मग मी काय तिकीट बिकीट काढत नाही बसले, डायरेक्ट म्हणजे तिकीट काढलंय ह्याचा कन्फर्मेशन म्हणजे आता काय म्हणतात तुम्ही रिझर्वेशन वाला आता नाही करत बसले, त्याच्यात वेळ जायत म्हटला. आणि कधी झाला नाही झाला उगाच आपले पैसे फुकट जातात, मग ते पैसे येतात की नाही येत तो पण एक वेगळा प्रश्न. त्यामुळे उगाच थांबलंय नाही, मग काय केलंय डायरेक्ट घुसलंय दिवा सावंतवाडी गाडीत. आता घुसलंय म्हणजे काय, अशी तशी नाही घुसूक दिल्यानी माका थंय गर्दीन, नाही नाही त्यांनी काय केल्यानी पद्धतशीर लाईन लावल्यानी. एका लाईनीच्या मध्ये एक माणूस, पण त्या एका माणसाच्या मागे किंवा त्याच्यासोबत म्हणतात ना म्हणजे बघा ता ती म्हणा ना की देवाची करणी आणि नारळात पाणी तसा काहीसा झाला. म्हणजे एक कोणतरी असो माझ्या हाकेक धावलो, एक पोलीस इलो पोलीस, माका म्हणता तुम इधर बैठोगे क्या, इधर डोर ओपन होणे वाला आहे. तर मी म्हटलं माझी चेष्टा करता, म्हटलं उगाच कशाक आपण ह्याच्या नादाक लागा. तो बोलता नाही इधर डोर ओपन होगा, तो फटाक से बैठलो. तर मी म्हटलं ठीक आहे बघूया एकदा ट्राय करून काय म्हणता. आणि तास घडला हो, आतून कोणीतरी डोर ओपन केल्यान आणि मी गेलंय आत, पकडलंय सीट वरची, तर वरची हो मिळाली त्या महत्वाचा. मग काय सांगताय काय तुमका, ह्या ह्या देवाचा सगळा. म्हणजे बघा आपल्या मनात जी इच्छा असतात ना ती देव बरोबर पूर्ण करतलो. म्हणजे जाऊची मनात इच्छा होती मी कसो बसो नोकरीक लात मारल्याने इलंय गाडीपर्यंत, मग आता गाडीच्या आत घेऊचा काम कोणाचा, हा गणपती बाप्पाचा. मग गणपती बाप्पान माका बरोबर आत घेतल्यान आणि आपल्या दर्शनासाठी आपल्या सेवेसाठी माका बरोबर जागा मिळवून दिल्यान. ही असा गणपती बाप्पाची कला, ही असा गणपती बाप्पाची खऱ्या अर्थान त्याची दैवी शक्ती. आणि याचमुळे माका वाटतं मी ह्या संपूर्ण गावात पोचेपर्यंत एकच गाणं लावलेलं आहे, खायचा माहिती आहे ऐका.

नमस्कार श्रोते हो, मी अभिजीत खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी। तर मंडळी, तुमका कळला ना माझो प्रवास कसो झालो बाप्पाच्या गाण्यान। म्हणजे बाप्पाचा गाणा एकदा कानात गेला आणि बाप्पाचा नामस्मरण एकदा तुम्ही केलास की खायचाव खायचाव म्हणजे खायचाव संकटातून तुमका मुक्तता मिळतली, ही बाप्पाची ताकद आहे। आणि ह्याच बाप्पाच्या ताकदीक आमच्या शंकर चाटे सरांका असा म्हणूचा की एक सुंदर गीत त्यांका त्यांच्या आवडीचा लावा म्हणून त्यांनी आमका सांगितल्यानी, तर त्यांच्या आवडीचं एक गीत आधी लावूया बाप्पाचाच, असा नमिला गणपती। आणि त्याच्यानंतर मी तुमका पुढची स्टोरी सांगते गावात गेल्यावर काय झाला। तुमका तर माहिती आहे एकदा गावात वाडीत घुसल्याच्यानंतर सगळे येतात आणि मग इल्याच्यानंतर काय होता तर आधी सांगतं आहे, पण गाणी ऐका।

चला, ज्यांची इच्छा होती त्यांचीही इच्छा पूर्ण झाली. गणपती बाप्पाचं गाणंही त्यांचा ऐकलं. पण आता माझी जी इच्छा असा ती म्हणजे तुम्ही माझी स्टोरी ऐका होई. बरोबर की नाही? बाबल्याचे गजली नाही ऐकलास तर मग काय ऐकलास? मग एवढ्या दिवसानंतर आपण भेटलो, आम्ही गणपतीक काय काय केलं ह्या तुमका कळाक होया. पण ह्या सगळ्या सांगताना तुम्ही गणपतीक काय काय केलास तर आपण सांगितलास तरी माका आवडात. हा फोन करून सांगितलास तरी चालात, नाहीतर मेसेज केलास तरी पण चालात. आणि त्याचबरोबर बाप्पाचे तुमच्या सोबत फोटो असलेले पण पाठवा आमका, म्हणजे आमका पण कळात तुमच्या घरी बाप्पा बसले आहेत आणि त्याचबरोबर बाप्पासोबत तुम्ही कसे दिसतात ते पण कळात, होय की नाही? त्यामुळे आता पुढची स्टोरी अशी आली की एकदाचो बाबा उतारलंय आणि रेल्वे स्टेशनवर उतारलंय तर काय सनई तुतारे ढोल ताशे घेऊन सगळेजण उभे. मी घाबरले, मी म्हटलं आम्ही असं काय केलं मोठा काम आयुष्यात की हे माका एवढे स्वागत करूक बसली आहेत माझा. पण तेव्हानंतर कळला ह्या माझा स्वागत नव्हता, तर त्या स्वागत सगळ्यांचा होता. मुंबईवरून इले ना सगळे चाकरमनी, त्या चाकरमन्यांचा होता. तर तो एक सनईवालो माका म्हणता, ए तुझ्या तोंड बघून पण कोणी वाजवचा नाही. मी म्हटलं अरे बाबल्यानंतर तुका काय ते चीज दाखवीत, आत्ता येलो ना बाबलो गावात तर तुमका कळात नंतर कोण आहे तो. त्यामुळे मी काय जास्त वाद घालत नाही बसले त्यांच्याशी. सनईवालो आमच्या ओळखीचो, मित्राचोच होतो, बंड्याचो चुलतो होतो. त्याच्यानंतर मी विचारेन काय रे बाबा एवढं काय माझा तोंड तुका नाही आवडला था. मी त्याला विचार दिला. पण जाऊ दे, विषय ह्यो हा की सनई तुतारे ढोल ताशे सगळे असे वाजवत होते मोठमोठ्याने. तर म्हटलं चला बरा वाटला, जरा वातावरण मंत्रमुग्ध झाला. म्हटलं चला बाप्पाच्या चरणी लीन होताना हे अशी सगळी वाद्य ऐकूक मिळतात ना, ती महत्वाची गोष्ट. नाहीतर काय ते कर्कश होते ह्याचे काय म्हणतात त्या का डीजे नुसते भोंगे ते भोंगे डोक्या फिरतात त्याने, डोक्या एकदम गच होता माझा. त्यामुळे त्या मी ना ऐकत. पण सांगूचा काय हा, बघा ह्या बोलता बोलता माका पण हसा गेला. काय हा हसाक म्हणजे ही गोष्टच अशी आहे की कर्कश आवाजानंतर डोक्यात दुखतात, पण हे भोंगे जे असतात ना ते लई जास्त त्रासदायक देतात. तर मुद्द्यावर येते. आता मुद्द्यावर येल्याच्या नंतर झालं असं की आता जायचा कसा, भाऊ येणार होतो माझो मामाचो झील तो काही इलो नाही गाडी घेऊन. मग आता म्हटलं जायचा कसा, एसटी पण तुमका माहीत आहे गणपतीचे सगळे फुल. मग जरा ह्याका विचारलं रिक्षावाल्याक, म्हटलं अरे कणकवली जाऊचा म्हटला तर किती होती, तर म्हणता 500 होती. मी म्हटलं अरे आता मुंबईवरून येलं 100 रुपयात आणि 500 रुपये कशाला सांगतो. म्हटलं जाऊ काय रिटर्न. काय सांगायचं या रिक्षावाल्यांका पण, म्हणजे बघा 500 रुपये सांगितल्यानं माका थंय जाऊ. आता या असा म्हणजे आता बोलून पण सवड नाही असा आला, म्हणजे काय बोलायचं ह्या लोकांका. अरे बाबा आपण गावातली माणसं असं, गावातल्या माणसांका पण ओळखून पण दाखवत नाही ओळख, म्हटल्यावर काय बोलणार. पण हरकत नाही, तो सीझन हा तो सण हा, त्यावेळी त्यांका बिचाऱ्यांका पोटापाण्याचा त्यांचा पण आधार असा. त्यावेळी मुंबईच्या माणसांनी जरा उगाच राग रुसवे धरू नको, आमचे गाववाले जे असत रिक्षा बांधव त्यांका पण जरा पोटापाण्याची सोय होऊक होई. त्यामुळे देवाचरणी त्यांका पण गाराणा घालतोय की त्यांचा पण भला होऊ देत, आमचा पण भला होऊ देत. पण या भला करताना, बाप्पाच्या चरणी लीन होताना, बाप्पाचं नामस्मरण करताना सगळ्या जे संकटात ती सगळी दूर होऊ देत एवढाच मरतोय. आणि गावात गेल्या गेल्या काय माहीत हा, गावाचं सगळं निसर्ग आणि गावाची माती माका एका वेगळ्याच जगात घेऊन गेली. खायच्या माहिती आहे, पुढच्या गाण्यात ऐका.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: काय झालं मंडळी, तुम्ही काय माझे गजली ऐकणार नाहीस की काय? नाही म्हणजे कोणाची फोन नाही, कोणाचं मेसेज नाही, ऐकतास तर मला सांगा तरी की बाबा मी ऐकतंय म्हणान। हा, प्रज्ञा वनारसे यांनी आमका बाबा पाठवलेलो हा त्यांच्या बाप्पाचो फोटो। प्रफुल्ल दादा म्हणजे समजून जावा, तो आरजे प्रफुल बद्दल बोलतात ते, मी बाबलो असे। तर त्यांनी आमका फोटो पाठवल्याने आणि काय सुंदर त्यांनी सजावट केल्याने या बाप्पाची आरास सुंदर मांडलेली आहे। पण त्याच्या मागे जो देखावो केल्याने या ना, त्या देखाव्यामध्ये त्यांनी काय दाखवलेली या, तर सगळ्या जगातल्या श्रेष्ठ कर्तृत्ववान स्त्रिया कोण आहेत त्यांची सगळ्यांचे फोटो लावल्याने आहेत। आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थानं त्या बाप्पाच्या चरणी एक प्रार्थना म्हणूया, सामाजिक संदेश देणारी गोष्ट म्हणूया, ज्या स्त्री शिक्षणाच्या खऱ्या अर्थानं आपण ज्यांनी पाया घातल्याने आमच्या खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे मुली शिकूक लागली, ती सावित्रीमाई, सावित्रीबाई फुले, त्याच्यानंतर आमच्या गोड गळ्याच्या गायिका स्वर्गीय लता मंगेशकर दिदी, अजून मला दिसत नाही, जरा नजर कमी झाली आ, पण हां, सिंधुताई सकपाळ, त्याच्यानंतर असे बरेच आहेत, पण फोटो जरा ब्लर असल्यामुळे कळत नाही आ, पण हो असे अनेक अनेक अनेक फोटो त्यांनी त्या सजावटीमध्ये दाखवलेने आ। आणि ही खरं तर मला वाटतं बाप्पाची जी सुंदर अशी निसर्गासोबत सामाजिक बांधिलकी जपलेली गोष्ट आपण जी करतो ना, ती फार महत्त्वाची असतो, कारण बाप्पांना ह्यो निसर्गाच्याच सानिध्यात वाढलेलो असा। म्हणजे बघा ना, बाप्पाची निर्मिती कशापासून झाली, म्हणजे त्यांची माता पार्वती देवी, त्यांनी पहिलं त्याका जो त्याची सुरुवात जी केली निर्मिती, ती मातीपासून मळापासून झालो, बरोबर की नाही बाप्पा? त्यामुळे बाप्पा ह्यो मातीचोच असा, निसर्गाच्याच त्याचा जीवन असा किंवा निर्माण झालेलो असा बाप्पा, त्यामुळे त्याका निसर्गापासून तोडू नको तुम्ही। म्हणजे माका तर असा वाटतं की बाप्पाक जर काय हवे असा तर निसर्गाचाच काहीतरी तुम्ही देऊ खोया, देखावो म्हणा, नैवेद्य म्हणा, म्हणजे त्याची आरा सगळा ह्या निसर्गाच्याच सानिध्यात असलेल्या गोष्टींचो वापर करून देऊ खोयो, बरोबर? हां, त्यानंतर दुसरी गोष्ट आता पुढे वळतंय, आता मी माझ्या जरा येतंय आमच्या गणपतीच्या वाडीत काय काय झाला तर आपण सांगते, नाही तर तार हवात आणि मग आपण आपली बडबडच करत राहतलो। तर झाला असा की गणपती आणूचो दिवस उजाडलो बाबा एकदाचो, पोचलंय गावात, तुमका सांगितलंय गावाकडची माती आणि गावाकडची नाती ही किती भारी असतात, आता काय सांगूची गरज नाही। पण गावात पोचल्याच्या नंतर बाबा गणपती आणूचो मानच वेगळो असतं, आता काय तुमका सांगूची गरज नाही। पण या आणताना काय झाला की जो ट्रक होतो ना आमचो ट्रक, तो अडकलो ना माती चिखलात। मग आता चिखलात अडकल्याच्या नंतर करणार काय, धक्को कोण मारतलो? तर ह्यो आमचो चुलत्याचो झील, तो तर नुसतो आईत खाव आहे, म्हणजे काय बाबा त्याका काय सांगायचं बाबा, झाडू धर म्हटल्याच्या नंतर पण झाडू धरना नाही असो तो माझो भाव, तर तो काय कामाचो नाही। मग आता म्हटलं कोणाक सांगणार, तर वयस्कर एक आजोबा आमच्या वाडीत राहतात, ते म्हणायचे रे बाबल्या रे काय झाला? तर मी म्हटला अहो मग आजोबा काय नाही झाला, तो ट्रक अडकलो, तो आम्ही हलवतो, तो का बाहेर काढूचो

आमचो प्रयत्न सुरू हा तर माका काय म्हणतात आमचे ते आजोबा, ये बाबल्या माझी गरज लागली तर सांग हा मी पण येईन. तुम्ही म्हटलं काका ओ आजोबा नको, तुम्ही नको येऊ, उलट ट्रक रावात तो मातीत आणि तुम्हीच असतात माती, त्यापेक्षा ट्रक रावण देत हयच उगाच, नाहीतर आमच्या डोक्यात ताप होईल, त्यापेक्षा तुमच्या घरातले आमका मारतील, त्यापेक्षा नको तुम्ही येऊ, आम्ही तो ट्रक काढू बाहेर कसो तरी. त्यामुळे असे गमती जमती होत राहतात, त्यामुळे काय सांगणार, आमच्या वाडीतली माणसं आणि आम्ही विचित्रच असो. तुमच्याकडे असत काय अशी माणसं जरा बघा आणि आमका सांगा.

0: मी अभिजीत खांडकेकर, विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: मग काय मंडळीनो, एकदा जो गणपती बाप्पा काढलं ट्रक मधून बाहेर, तसो कसो तरी ट्रक काढलं सगळ्यांनी आम्ही धरून तो चिखलात ना, आणि येलो बाबा। आणि मग काय आरतीची वेळ झाली, आरतीची वेळ झाल्याच्या नंतर तुमका सांगतोय असे असे एक एक नग आमच्या घरात भरली आहेत ना, त्यात मुंबईवर ना खाईना इलेले आहेत आमचे, एक आमच्या आजूबाजू राहणाऱ्यांचे पण नग, ते पण इले होते आरती। तर आरती सुरू झाली, आमचं मुंबईचं चाकरमनी सुनील दादा तो पण गावा किलो, तर एकदम स्टायलिश आरती सुरू झाली ना त्याची। तर आम्ही सगळे आपले म्हणतो सुख करता दुःख हरता, तो मोठ्यान म्हणता जय देव जय देव, आम्ही म्हणतो मंगल मूर्ती मोर्या, तो म्हणता गणपती बाप्पा मोर्या, गणपती बाप्पा मोर्या। उगाच आपलो जोर जोरात ओरडूक लागलो, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या। मी म्हटलं काय याड लागला काय का बाप्पा, म्हटलं आज इलो घरात आणि पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या काय म्हणता, आणि त्याच्यानंतर काय म्हणता माहिती आहे इंग्लिश मध्ये, सी यू नेक्स्ट इयर ब्रो, सी यू नेक्स्ट इयर ब्रो। मी म्हटलं काय डॉक्यावर पडलो की काय, हो काय झाला काय का, नक्की इंग्लिश मध्ये पण बोलू लागलो, त्या बोलता बोलता आणि चुकीचा म्हटला काय या। तर अख्खी आरती हसून हसून लोटपोट आम्ही सगळेजण। आजी म्हणाली ए बाबा अरे बापाक इंग्लिश येत नाय आमच्या समाजला, आमचो बापा इंग्लिशवालो नाही, त्याका मालवणी येता नाही तो मराठी येता समाजला, आयता काय आमका इंग्लिश बिंग्लिश शिकवू नको आणि आयता काय इंग्लिश बोलू नको, माहिता तू चार बुका शिकलोस तो, बरोबर बोलली आजी, माका आवडला आजीचा, नाहीतर काय हे असली, ह्या बघा तुम्ही शिकलास मान्य असा, पण उगाच ना खय नको त्या थंय ठिकाणी इंग्लिश बोलून आपली वाट नाही लावायची समाजला, म्हणजे बाप्पाच्या ठिकाणी आता बाप्पा इलो नाही आणि लगेच तुम्ही म्हणता पुढच्या वर्षी लवकर या, ह्या का ह्या शॉपता हे असो सुनील दादाचो तो भाव असा देत रवान देत। पण झाला काय संध्याकाळी मग आमच्या भजन मंडळी, हा मग काय बुवानी एकदा काय सूर छेडल्या की मग तो सूर आणि बुवा, मग काय विचारूची सोय नाही, मग त्याचा सूर कसो निरागस होता या काय सांगूची गरज आहे।

ठीक 5 वाजता तुम्ही ऐकतालास लव यू जिंदगी हो आपलो हिंदी कार्यक्रम. त्यामुळे सोनम सोबत तुमका जोडूचा असा, त्यामुळे ताका पण भारी भारी गाणी माहीत असत, हिंदी गाणी पण मस्त असत. त्यामुळे हिंदी गाण्यांच्या सोबत आनंद घ्यावा, FM रेनबो ऐकत राहावा.

0: नमस्कार श्रोते हो, मी अभिजित खांडकेकर। विश्वसनीय बातम्या, सुरेल गाणी, मनोरंजन आणि माहितीची सप्तरंगी कमान, आकाशवाणी मुंबईची रेनबो वाहिनी छान ऐकत रहा। 107.1 MHz वर आकाशवाणी मुंबईची FM रेनबो वाहिनी।
1: तर मंडळी, आता वेळ झाली हयच थांबूची, पण थांबताना किंवा निरोप घेताना बाप्पाचा आज 5 दिवसाचं काही जण विसर्जन सुद्धा करतात, त्यामुळे काही जणांच्या घरात 5 दिवसाचा बाप्पा सुद्धा आज निघालो असा। त्यामुळे बाप्पाच्या मनातलो भाव ह्यो तुमका जर कळलो ना, तर माका वाटता सगळ्या जगात ना बाप्पा सगळ्यांका पावात। बाप्पाचं म्हणणं एवढाच असा की तुम्ही तुमच्या आजूबाजूचा परिसर ह्यो स्वच्छ ठेवा, तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावा, आणि त्याचबरोबर बाप्पाची जी आपण मिरवणूक काढतो ना, तेव्हा DJ न वाजवता ढोल ताशा पथकात छान मिरवणूक काढा। म्हणजे कसा, जाताना बाप्पा पण आनंदी, आपण पण आनंदी, आजूबाजूल्यांका त्रास नाही ना हो, कळता ना? म्हणजे कसा ध्वनी प्रदूषण नाही होणार, म्हणजे काय सांगूची गरज नाही, तुम्ही हुशार असा सगळे। पण कसा, जेव्हा आपण देवासमोर हात जोडतो, बाप्पासमोर काहीतरी मागतो, तेव्हा ना देवासमोर काय मागूचा नसता, तेव्हा फक्त बाप्पा एवढा सांगूचा असता, जा दिलंस ना त्याच्यामुळे आम्ही सगळे धन्य असो, तुझी आमच्यावर कृपा दृष्टी रवान देत। आणि बाप्पा दरवर्षी जसो आमका पावतस, तसोच दरवर्षी आमच्यावर कृपादृष्टी ठेव, आणि आम्ही तुझी ही लेकरं असो, आम्ही लेकरा म्हणून तुझ्यासोबत कायम राहू, सोबत तू आमच्यासोबत कायम राहू बाप्पा, ह्याच मागणं असा आणि ह्याच या दिवसाचा सांगणं असा। चला आता वेळ झाली आहेस थांबूची, राम राम म्हणूची। पुन्हा मंडळी, काळजी घ्यावा स्वतःची, आजूबाजूवाल्यांची, आपल्या घरातल्यांची, आणि ऐकत राहा 107.1 MHz वर FM रेनबो।

नमस्कार, मी अंकिता आपटे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. भारताच्या GDP चा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 7% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. त्यावर राज्यातली दुष्काळाची स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून उपाययोजना सुरू केल्या आहेत असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. चौक कर्जत रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाला भारतीय रेल्वेनं मंजुरी दिली आहे. यासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या दुपदरीकरणानंतर दोन्ही बाजूंनी दररोज 5 वाढीव फेऱ्या करता येतील. तसंच दरवर्षी 1,83,00,000 टनांपेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहतूक करता येईल असं रेल्वेनं म्हटलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या दोन्ही गटांना निवडणूक आयोगानं नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातल्या तृणमूल काँग्रेसला ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस असं नाव आणि फुटबॉल खेळाडू हे चिन्ह, तर अरूप रॉय यांच्या गटाला डेमोक्रेटिक तृणमूल काँग्रेस हे नाव आणि लिफाफा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलं आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या महिला क्रिकेट संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत आज निशिन इथं झालेल्या सामन्यात भारतानं यजमान जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. जपानचा संपूर्ण संघ 57 धावांवर गारद केल्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा करत सामना जिंकला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार, मी गिरीजा ओक गोडबोले. 107.1 मेगाहर्ट्स वर FM रेनबो वाहिनी सप्तरंगी गीतांची सुरेल मेजवानी.
1: फेसबुक निस्काय, व्हाट्सअप इन लाइफ, मान मोड काम, इथनो आराम सो

0: आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताचा जीडीपी वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 60% राहील असा मूडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. पंतप्रधान उद्या 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 51,000+ अधिक नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. आयकर विभागाद्वारे रोजगार मेळाव्याचं नागपुरात आयोजन. यवतमाळच्या मुकुटबन ते चंद्रपूरच्या गडचांदूर नवीन रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयांची मंजुरी. आणि नागपुरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक उड्डाणपुलाचं उद्या होणार लोकार्पण. आता सविस्तर बातम्या. भारताच्या देशांतर्गत सकल उत्पादन अर्थात जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर चालू आर्थिक वर्षात 60% राहील असा अंदाज मूडीज या जागतिक मानांकन संस्थेनं वर्तवला आहे. याआधी हा दर 6% राहील असा अंदाज या संस्थेनं वर्तवला होता. पश्चिम आशियातल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या लवचिकतेमुळे हा दर 1% वाढल्याचं संस्थेचं म्हणणं आहे. G20 सर्व सदस्य देशांपेक्षा भारताची अर्थव्यवस्था वेगानं वाढत असल्याचंही मूडीजनं म्हटलंय. 2026 पहिल्या तिमाही भारताचा जीडीपीचा वास्तविक वृद्धी दर मागच्या वर्षीच्या या कालावधीच्या तुलनेत वाढून 8.2% झाला आहे. गेल्या वर्षी हा दर 7.3% इतका होता. वाढती गुंतवणूक, पायाभूत सुविधांवर सरकारनं केलेला खर्च, खासगी गुंतवणूक क्षेत्रातलं परिवर्तन आणि सेवा क्षेत्रातल्या बळकटीकरणामुळे ही वाढ झाल्याचं मूडीजनं नमूद केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील 25 वर्षांचा प्रवास जनसेवा से देशसेवा या मंत्रानं प्रेरित असून देशसेवेची त्यांची ही अविरत वाटचाल आजही सुरू आहे. सेवा आणि सुशासनाच्या या संकल्पनेतून प्रेरणा घेत 2047 विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं कार्यरत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून ही वाटचाल नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणते आहे. आजच्या विशेष मालिकेत या दृष्टिकोनाचं प्रत्यक्ष कृतीत झालेलं रुपांतर मेक इन इंडिया अभियानाच्या माध्यमातून कसं घडलं याची माहिती आपण जाणून घेणार आहोत.
1: मेक इन इंडिया अभियानाला 2014 सुरुवात झाली. उत्पादन क्षेत्राला चालना देणं, गुंतवणूक आकर्षित करणं, व्यवसाय सुलभ करणं आणि देशांतर्गत उत्पादन क्षमता विकसित करणं हा या अभियानाचा उद्देश आहे. उत्पादन क्षेत्रातील ही वाटचाल आता केवळ कारखान्यांपुरती मर्यादित न राहता संपूर्ण मूल्य साखळीच्या विकासापर्यंत विस्तारली आहे. उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजना अर्थात PLI, सेमीकंडक्टर आणि घटक निर्मिती कार्यक्रम, औद्योगिक कॉरिडॉर, लॉजिस्टिक्स सुधारणा आणि नॅशनल सिंगल विंडो सिस्टीमच्या माध्यमातून उत्पादन परिसंस्था मजबूत करण्यात येत आहे. देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन 2014-15 सुमारे 1,90,000 कोटी रुपयांवरून 2025-26 13,11,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचलं आहे. इलेक्ट्रॉनिक्सची निर्यातही 4,24,000 कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या मोबाईल फोनपैकी 99.2% मोबाईल फोन आता देशातच तयार होतात. देशात 300+ मोबाईल निर्मिती युनिट्स कार्यरत आहेत. 2025 स्मार्टफोन हा भारताचा सर्वाधिक निर्यात होणारा स्वतंत्र वस्तू प्रकार ठरला असून मोबाईल निर्मितीच्या अनेक उच्च तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये महिलांचा कामगार वर्गातील वाटा जवळपास 70% आहे. मेक इन इंडिया अभियानामुळे मेड इन इंडिया ही केवळ उत्पादनावरील खूण न राहता भारताच्या जागतिक उत्पादन क्षमतेचं प्रतीक बनत आहे.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 19 सप्टेंबरला दुपारी 12:30 व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे 51,000+ नवनियुक्त युवकांना नियुक्तीपत्रांचं वितरण करतील. यावेळी ते नवनियुक्त उमेदवारांना संबोधितही करतील. देशभरातील 45 ठिकाणी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलाय. महसूल, रेल्वे, गृह, आरोग्य, वित्तीय सेवा आणि संरक्षण मंत्रालयासह विविध विभागांमध्ये उमेदवार रुजू होतील. या 20व्या रोजगार मेळाव्यानंतर विविध सरकारी विभाग आणि संस्थांमध्ये नियुक्तीपत्र मिळालेल्या युवकांची संख्या सुमारे 12,75,000 होणार आहे. नागपूर इथल्या आयकर विभाग उद्या दुपारी 12:30 राजनगर इथल्या राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय इथं राष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या 20व्या टप्प्याचं आयोजन करत आहे. या कार्यक्रमात नवनियुक्त झालेले उमेदवार, वरिष्ठ अधिकारी हा कार्यक्रम महत्वाचा ठरेल. युवा शक्ती हीच राष्ट्रशक्ती या संकल्पनेनुसार

राज्यभर 29 सप्टेंबरला एकाच दिवशी 500 ठिकाणी रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मेळावे आयोजित करण्यात येणार आहे. नागपूर जिल्ह्यात जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहकार्यानं 25 ठिकाणी मेळावे होणार आहे. विविध शैक्षणिक संस्था, कौशल्य विकास केंद्र, औद्योगिक संस्था आणि उद्योजकांच्या सहभागातून हे मेळावे आयोजित करण्यात आले आहे. 10वी 12वी आयटीआय डिप्लोमा पदवी अभियांत्रिकी एमबीए तसंच विविध व्यावसायिक पात्रता असलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे. नामांकित कंपन्या आणि उद्योजक सहभागी होणार असून युवक युवतींनी आपल्या पात्रता आणि कौशल्यानुसार मेळाव्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलंय. राज्यातील दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंचनामे आणि सर्वेक्षणाचं काम सुरू असून अंतिम अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. राज्यातील 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असून अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित आहे. संपूर्ण आणि अचूक माहितीच्या आधारे शेतकऱ्यांसाठी उपाययोजना तसंच केंद्र सरकारकडे पाठवायच्या प्रस्तावांचा निर्णय घेतला जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च प्राधान्य दिलं असून सर्व विभागांना सर्वेक्षणाचे निर्देश दिले आहे. प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांना देण्यात आल्या आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुकुटबन गड चांदूर दरम्यान 38.21 किलोमीटर लांबीच्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामासाठी भारतीय रेल्वेनं 493 कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत हा मार्ग विकसित करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गड चांदूर हे औद्योगिक आणि खाण क्षेत्रासाठी महत्वाचं केंद्र आहे. या रेल्वे मार्गामुळे सिमेंट कारखाने, कोळसा आणि चुनखडीच्या खणींना अधिक सक्षम रेल्वे जोडणी मिळणार असून माल वाहतुकीला चालना मिळेल. या मार्गामुळे रेल्वे प्रवासाचं अंतर, वेळ आणि वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. तसंच विद्यमान वर्धा माणिकगड मार्गावरील वाहतुकीचा ताण देखील कमी होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दरवर्षी सुमारे 6.08 दशलक्ष टन माल वाहतुकीसह दररोज दोन्ही दिशांनी प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याचं नियोजन आहे. नवीन मार्गामुळे कोळसा आणि सिमेंट उद्योगांना माजरी नांदेड मार्गाशी थेट जोडणी मिळेल. त्यामुळे जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातील विविध ठिकाणी मालवाहतूक अधिक सुलभ होईल. या प्रकल्पामुळे गर्दीच्या बल्लारशा नागपूर मार्गावरील अवलंबित्व कमी होऊन यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यातील तुलनेनं कमी रेल्वे जोडणी असलेल्या भागांनाही फायदा होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे नागपुरातील इंदोरा चौक ते दिघोरी चौक अशा 8.9 किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचं लोकार्पण उद्या संध्याकाळी 4 वाजता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या उड्डाणपुलामुळे उत्तर नागपूर आणि दक्षिण नागपूर जोडलं जाणार असून शहरातील घनदाट वस्तीमधून जाणाऱ्या उड्डाणपुलापैकी हा पूल असणार आहे. यामुळे वाहतुकीच्या कोंडीला आळा बसेल. त्याचप्रमाणे अशोक चौक इथल्या चक्राकार रोटरी मधून शहराच्या मुख्य चौकात पोहोचणं शक्य होणार आहे. एसआयआर 2026 प्रक्रियेत विरोधकांच्या मतदारांची छाटणी केली जात असल्याचा संशय असून निवडणूक आयोगानं मतदार यादीतली बदलांची बूथनिहाय माहिती पारदर्शकपणे जाहीर करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. पात्र नागरिकांचा मतदानाचा घटनात्मक हक्क हिरावला जाऊ नये असं ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले. दरम्यान दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत देण्याऐवजी सरकार वेळकाळूपणा करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असल्याचा दावा करत काँग्रेसनं राज्य सरकारवर निशाणा साधलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेऊन महायुती सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील शेतकरी संकटात सापडला असून डबल इंजिन सरकार दुष्काळाच्या प्रश्नावर निर्णय घेण्यात अपयशी ठरल्याचा आरोप पटोले यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पिकांचं मोठं नुकसान झालं असून शेतकऱ्यांना तातडीनं मदत देण्याची मागणी त्यांनी केली. पावसाळा सुरू असतानाही अकोला जिल्ह्यात गेल्या 4 दिवसांपासून कमाल तापमानात सातत्यानं वाढ होत आहे. कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचल्यानं दुपारच्या वेळी उन्हाची तीव्रता वाढली असून उकाड्यामुळे नागरिक हैराण असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं. दरम्यान बंगालच्या उपसागरातील हवामानातील बदलामुळे महाराष्ट्र आणि गोवा परिसरात 20 ते 25 सप्टेंबर दरम्यान पावसाचं जोर वाढण्याची शक्यता हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केली. दरम्यान अकोला, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला. या जिल्ह्यांमध्ये आगामी काही तासात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूर जिल्ह्यात देखील आगामी काही तासात जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानुसार पावसाला सुरुवात झाली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारताचा जीडीपी

वाढीचा वास्तविक दर चालू आर्थिक वर्षात 60% राहील असा मुडीज या मानांकन संस्थेचा अंदाज. पंतप्रधान उद्या 20व्या राष्ट्रीय रोजगार मेळाव्यात 51,000 अधिक नवनियुक्तांना नियुक्तीपत्रांचं वितरण करणार. आयकर विभागाद्वारे रोजगार मेळाव्याचं नागपुरात आयोजन. यवतमाळच्या मुकुटबंद ते चंद्रपूरच्या गडसांदूर नवीन रेल्वे मार्गासाठी 493 कोटी रुपयांची मंजुरी. आणि नागपुरातील इंदोरा चौक ते देगोरी चौक उड्डाणपुलाचं उद्या होणार लोकार्पण. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित, त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी. आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. दुष्काळ स्थितीबाबत राज्यातल्या 18 जिल्ह्यांचा प्राथमिक अहवाल आला आहे. अंतिम अहवाल मंगळवार किंवा बुधवारपर्यंत अपेक्षित असून त्यानुसार मदतीबाबत निर्णय घेतला जाईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात बातमीदारांशी बोलताना सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची खरी वस्तुस्थिती समोर यावी यासाठी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना प्रभावित भागांची प्रत्यक्ष पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. आमदारांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे निर्देश दिले आहेत. थातुरमातुर निर्णय न घेता सरकारकडे संपूर्ण आणि अचूक डेटा असावा या उद्देशानं सर्वेक्षण सुरू आहे, असं बावनकुळे यांनी सांगितलं. यंदा अपुऱ्या पावसामुळे राज्यात शेतकरी संकटात सापडले असून राज्य शासनानं त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केली आहे. राज्यातल्या 31 जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाची तूट आली असून सरासरीपेक्षा 19% कमी पाऊस झाला आहे. जागतिक हवामानशास्त्र संस्थांच्या अंदाजानुसार एलनिनोचे दुष्परिणाम पुढच्या वर्षी अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पीक कर्जमाफी ताबडतोब द्यावी, पीक विमा योजनेची अंमलबजावणी पूर्वलक्षी प्रभावानं करावी, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये आणि शेतमजुरांना घरटी 25,000 रुपये आर्थिक मदत द्यावी इत्यादी मागण्या पवार यांनी मांडल्या आहेत. राज्यातली दुष्काळी स्थिती राज्य सरकारनं गांभीर्यानं घेतली असून त्यावर उपाययोजना सुरू केल्या आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. यासंदर्भात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून आणखी काही सूचना आल्या तर सरकार त्यावर निश्चित विचार करेल. सरकारनं यापूर्वीच निर्णय घेतले आहेत. दुष्काळ आणि संभाव्य मदतीच्या बाबतीत चर्चा झालेली आहे. एनडीआरएफ अंतर्गत मदतीसाठी केंद्र सरकारला 5 ऑक्टोबर नंतरच पंचनामे द्यायचे आहेत, मात्र त्यासाठी न थांबता राज्य सरकार स्वतः थेट मदत, चारा इत्यादीबाबत तातडीनं पावलं उचलत असून एनडीआरएफ अंतर्गत मदत आल्यावर तीही शेतकऱ्यांना मिळेल, असं त्यांनी सांगितलं. या वार्ताहर परिषदेआधी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते UWA अर्थात युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मुंबई कॅम्पसचं उद्घाटन झालं. अशा 7 विद्यापीठांशी राज्य शासनाचा सामंजस्य करार झाला आहे. नवी मुंबईत एज्युसिटी इथं या सर्वांची कॅम्पस असतील. परदेशात शिकायला जाण्याऐवजी परदेशी विद्यापीठांमध्ये इथं शिकण्याची संधी सुमारे 1 लाख विद्यार्थ्यांना मिळेल, त्यामुळे देशाचं परकीय चलनही वाचेल, असं फडणवीस म्हणाले. मुंबईला जागतिक ज्ञान केंद्र बनवण्यात UWA महत्वपूर्ण भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यातल्या अडचणीत आलेल्या 469 पतसंस्थांच्या मालमत्तांची संचालक अधिकाऱ्यांच्या तसंच थकबाकीदार सभासदांच्या मालमत्ता जप्त करून विक्रीसाठी राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्यात समितीची स्थापना केली आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालच्या या समितीत तहसीलदार, भूमी अभिलेखचे उपअधीक्षक, दुय्यम निबंधक आणि पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. ही समिती थकबाकीदार, जामीनदार, दोषी संचालक, अधिकारी, कर्मचारी यांची मालमत्ता जप्त करून या मालमत्तांचा विशेष वसुली अधिकाऱ्यांना ताबा देण्यासाठी मदत करेल, तसंच मालमत्तांच्या लिलावातल्या अडचणी सोडवेल. रायगड जिल्ह्यातल्या चौक कर्ज दुपदरीकरण आणि मुकुटबन गडचांदूर नव्या रेल्वेमार्गासाठी 990 कोटी रुपये खर्चाला रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे. पनवेल चौक कर्जत मार्गावरच्या सध्या एकरी असलेल्या चौक कर्जत विभागाचं दुपदरीकरण झाल्यानंतर प्रत्येक दिशेनं दररोज 5 अतिरिक्त गाड्या चालवता येतील, तसंच दरवर्षी 18 दशलक्ष टनापेक्षा जास्त अतिरिक्त माल वाहून नेता येईल. या प्रकल्पासाठी 497 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या मुकुटबन आणि चंद्रपूर जिल्ह्यातल्या गडचांदूर या औद्योगिक आणि खनिज क्षेत्रांना जोडणाऱ्या 38 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीच्या रेल्वेमार्गासाठी 493 कोटी रुपयेही रेल्वेनं मंजूर केलेत. यामुळे सिमेंट प्रकल्प, कोळसा खाणी आणि चुनखडीच्या खाणींना आणखी चांगली रेल्वे जोडणी मिळणार आहे. या मार्गामुळे प्रवासाचं अंतर, वेळ आणि खर्च कमी होईल, तसंच वर्धा माणिकगड विभागावरचा वाहतुकीचा ताणही कमी होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दोन्ही दिशांना

दररोज प्रत्येकी 2 मेमू गाड्या चालवण्याची तसंच सुमारे 6 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक हाताळण्याची क्षमता निर्माण होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय हा मार्ग कोळसा आणि सिमेंट उद्योग समूहांना माजरी नांदेड रेल्वेमार्गाशी थेट जोडणी उपलब्ध करून देईल. त्यामुळे जालना परभणी छत्रपती संभाजीनगरसह महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या विविध शहरांकडे मालवाहतुकीसाठी लागणारा वेळ कमी होईल तसंच बल्लाशाह नागपूर या गर्दीच्या मार्गावरचं अवलंबित्व कमी व्हायलाही मदत होईल. कमी रेल्वे जोडणी असलेल्या यवतमाळ आणि चंद्रपूरच्या भागांनाही या रेल्वेमार्गाचा फायदा होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रतिष्ठेच्या ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. संतोष डावखर लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट गोंधळ या परंपरेची कहाणी सांगतो. 33 चित्रपटांमधून या चित्रपटाची निवड झाल्याचं निवड समितीचे अध्यक्ष पी शेषाद्री यांनी सांगितलं. श्वास, हरिश्चंद्राची फॅक्टरी आणि कोर्ट नंतर ऑस्करसाठी भारताकडून पाठवलेला गोंधळ हा चौथा मराठी चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवण्यात आतापर्यंत एकाही भारतीय चित्रपटाला यश आलेलं नाही. यंदाचा 99वा ऑस्कर सोहळा 14 मार्च 2027 होणार आहे. आधुनिक विकास साधताना देशाचा सांस्कृतिक वारसा, परंपरा आणि मूल्यांचं जतन करणं आवश्यक आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे. पुणे महोत्सव हा भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणारा आणि राष्ट्रीय एकात्मता बळकट करणारा महत्वाचा उपक्रम असल्याचं त्यांनी सांगितलं. 38व्या पुणे महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. योग ही केवळ एका पिढीपुरती मर्यादित परंपरा नसून मानवतेच्या भविष्यासाठी ती जतन करणं आवश्यक असल्याचं मत त्यांनी लोणावळ्यात एका कार्यक्रमात व्यक्त केलं. उपराष्ट्रपतींनी आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपतीचं दर्शन घेतलं. वर्षा निवासस्थानी विविध देशांच्या महावाणिज्य दूतांनीही गणपतीचं दर्शन घेतलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात उभादांडा इथल्या कविता गाव या उपक्रमाला साहित्य पर्यटनाचं नवं रूप दिलं जाणार आहे अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. वेंगुर्ले इथं ते बातमीदारांशी बोलत होते. येत्या 2 महिन्यात विकासकामांना गती देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल असं त्यांनी सांगितलं. कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी शिक्षण घेतलेल्या शाळेसह महत्वाची 5 दालनं प्राधान्यानं विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. गडचिरोली चामोर्शी महामार्गावर शिवणी गावाजवळ आज राज्य परिवहन महामंडळाची बस उलटल्यानं 31 प्रवासी किरकोळ जखमी झाले. स्टेअरिंग लॉक झाल्यानं हा अपघात झाल्याचं चालकानं सांगितलं. जखमींवर गडचिरोलीतल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नाशिक जिल्ह्यातल्या बागलाण तालुक्यात नामपूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेल्या 2 शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. आज दुपारी हे दोघं मोसम नदीच्या पात्रात उतरले होते त्यावेळी हा अपघात झाला. दोघांचे मृतदेह बाहेर काढले असून पुढचा तपास सुरू आहे. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये महिला क्रिकेटमध्ये भारतानं यजमान जपानचा धुव्वा उडवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज निश्चित इथं झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या संघानं जपानवर 8 गडी आणि 90 चेंडू राखून दणदणीत मात केली. नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि जपानचा संपूर्ण संघ

19 षटकं आणि 5 चेंडूत अवघ्या 57 धावांवर तंबूत धाडला. श्रीचरणीनं 4, शेफाली वर्मानं 2, तर श्रेयंका पाटील आणि दीप्ती शर्मानं प्रत्येकी एका खेळाडूला बाद केलं. त्यानंतर भारतानं केवळ 5 षटकात 2 खेळाडूंच्या मोबदल्यात 59 धावा काढल्या आणि सामना जिंकला. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी, विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 18 जिल्ह्यांमधल्या दुष्काळी स्थितीचा अंतिम अहवाल पुढच्या आठवड्यात अपेक्षित, त्यानंतर राज्य सरकार मदतीचा निर्णय घेणार. अडचणीत आलेल्या पतसंस्थांच्या मालमत्ता जप्ती आणि लिलावासाठी राज्य सरकारकडून समितीची स्थापना. राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांसाठी रेल्वे मंत्रालयाकडून 990 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी आणि ऑस्कर पुरस्काराच्या शर्यतीसाठी भारताकडून गोंधळ या मराठी चित्रपटाची निवड. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:30 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोतेओ, आज शनिवार, दिनांक 19 सप्टेंबर 2026, अर्थात स्वस्तिश्री शालिवाहन शके 1948, भाद्रपद शुक्ल अष्टमी, ज्येष्ठा गौरी विसर्जन, नक्षत्र मूळ योग, योग आयुष्मान, करण बालव, चंद्र राशी धनु, रवि उदयकाळ सकाळी 6:26 आणि रवि अस्त सायंकाळी 6:39. हे पंचांग आजच्या दिवसाचं. आता सुरुवात आजच्या दिवसाची. सुरुवात नेहमीप्रमाणेच मराठी गीतांच्या साथीनं आणि साक्षीनं. पहिला टप्पा वंदन, मराठी भक्तिसंगीताने आपण सुरुवात करतो. वंदनमध्ये आज तुमच्या सोबतीला प्रसाद ठोसर.

स्तोत्र झालं, आरती झाली, आता संवाद आणि सोबतीला आपल्या संवादाच्या अनुषंगाने येणारी भक्तिगीतं, अर्थात आपण सुरुवात नेहमीच करतो ज्यावेळेला स्तोत्र आरती होते त्यानंतर आपण स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरातील एक पद ऐकतो. गान सरस्वती किशोरी अमोणकर यांच्या स्वरातलं पाठोपाठ गीत येतं आणि मग आपला विषय सुरू होतो. भक्तीत प्रेमात अद्वैत साधत असताना आपलं दैवत समोर असेल तर कुठली गीतं येतील, ही या दोघांच्या स्वरामध्ये निवडलेली आहेत. तुकोबांचा राजा सुकुमार आहे आणि किशोरीताईंच्या स्वरातलं भोळा दादूला आहे, खूप दिवसांनी योग येतो आहे. ही दोन गीतं दैवत समोर असल्यानंतर आहे, जे आराध्य दैवत आहे त्याच्या समोर असून मग ह्याच्या बरोबर विरुद्ध विराण्या किंवा विरहिणी. माऊलींच्या अनेक विराण्या आपल्याला माहिती आहेत, जो विरह झाल्यानंतर येतात त्याचा संदर्भ काय आहे, कशा दृष्टिकोनातून आपण निवडले आहेत हेही आपण सांगू. राजस सुकुमारने आपण सुरुवात करूया.

खऱ्या अर्थानं किती म्हणजे तुकोबा याच तल्लीनतेने समोर बघत असतील विठुरायाला असं वाटत राहतं ना. स्वर भास्करांचं आत्ताचं स्वर किंवा त्यातलं आळवणं, त्यातलं आर्जव, तेच कौतुक पुढच्या गीतामध्ये सुद्धा आपल्याला जाणवतं. तो कौतुक भरलेला स्वर कशा पद्धतीनं समोर, म्हणजे ते केवळ स्वरच येत नाहीत, मग ते डोळ्यातलं कौतुकसुद्धा त्याच्यात दिसायला लागतं आपल्याला. फक्त आपण त्या पद्धतीनं ऐकायला हवं.

स्वरभास्कर गानसरस्वतींच्या नंतर आपण विराण्या म्हटलेला. माऊलींनी ज्या विराण्या रचल्या त्या केवळ कविता नाहीत, केवळ रचना नाहीत, ते एक आत्म्याचा आक्रंद नाही. माऊली विरहिणीची किंवा विरहाची अवस्था मांडताना ज्या पद्धतीनं बोलतात, जसं पहिलंच पडिले दूरदेशी हे आपण गानसरस्वतींच्या स्वरात पण ऐकतो आणि आशा भोसले यांच्या स्वरातील सुद्धा ती रचना आहे वेगळ्या पद्धतीनं. त्यातले शब्द बघायला गेलं तर नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी. माऊली सांगतात मी माझ्या प्रिय भगवंतापासून दूर एका अनोळखी देशात येऊन पडले. दिवस आणि रात्र माझ्यासाठी एकसारखेच आहेत. तो सावळा कसली अवस्था लावून गेलाय, अजून काय येत नाही आहे. गरुडावर स्वार होऊन धावत येणाऱ्या माझ्या विठ्ठला आता ही ताटातूट हा वियोग माझ्या जीवाला नाही सहन होत. हा विरह म्हणजे शारीरिक अंतर नाहीच आहे, त्या दर्शनासाठी जीवाची झालेली अत्यंतिक तळमळ आहे. घनवाजे गुणागुणा पण आहे त्याच्यानंतर. बघूया आणखीन किती विराण्यांची आपल्याला समावेश करता येतो आहे. 5:31 झालेत. त्याच्यानंतर अजून एक विषयाला या विराण्यांच्या वाटेवरून आपण जाणार आहोत.